श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 5 आश्विन शके 1948 अर्थात 27 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 46 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

या विचाराबरोबरच आजच्या दिवसाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार, रत्नागिरी आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

ललिता गोडबोले आणि सहकलाकार यांनी गायलेलं श्री भवानी अष्टगाव आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली राजा बढे रचित ही भूपाळी, संगीतकार स्नेहलजी भाटकर.

भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीत प्रकार आहे. देवाला पहाटे जागं करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक अशी परंपरा आहे. सहसा भूपाळ्या या भूपरागात बांधलेल्या असतात.

रात्रीचा अंतिम प्रहर आणि दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टीनिर्मात्या पालनकर्त्याला भूपरागामध्ये पद्यस्वरूपातील स्तुतीची आळवणी करून जागवलं जातं, त्याला भूपाळी असं म्हणतात. मंगलप्रभात कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीतकार श्रीनिवास खळे.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते कमलाकर भागवत. कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील गोरे आणि सहकलाकार यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामी महाराज यांची ही रचना. संगीतकार पंडित अवधूत बाम.

सुधीर फडके आणि सहकलाकार यांनी गायलेली वसंत बापट यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते मधुकर पाठक. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेली नरसिंह मेहता यांची ही हिंदी भजन रचना.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली राजकुमार सौरभ यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार सुरिंदर सोनी.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाले. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ॲझोला तयार करण्याच्या पद्धती याविषयीची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. या माहितीचं वाचन केलं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, पाऊस कमी झाला की हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी या चाऱ्याला पर्यायी खाद्य म्हणून ॲझोला या एकपेशीय प्रथिनयुक्त शेवाळाचा उपयोग करता येऊ शकतो. ही एक पाण्यावर वाढणारी नेचे वर्गातली वनस्पती आहे. हवेतलं नत्र स्वतःमध्ये ती साठवून ठेवते. नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या हिरव्या शेवाळाच्या सहाय्यानं ती नत्र स्थिर करते. या वनस्पतीची पानं वरच्या बाजूला हिरवी आणि खालच्या बाजूला पांढरट असतात. प्रत्येक पानामध्ये सूक्ष्म पोकळी असते, त्यातच शेवाळाच्या आधारे नत्र स्थिर केलं जातं. नत्र उपलब्धतेसाठी ॲझोला शेवाळावरच पूर्णपणे अवलंबून असतं. ज्यावेळी जमिनीवर भरपूर पाणी असतं त्यावेळी ॲझोलाची वाढ मोठ्या प्रमाणावरती वेगानं आणि कमी वेळात होते. ॲझोला शेवाळामध्ये प्रथिनं, खनिज, ॲमिनो ॲसिड हे घटक असतात. ॲझोलाचा उपयोग प्रामुख्याने पशुपालन करताना पूरक खाद्य म्हणून तसंच शेतीमध्ये जैविक खत आणि हिरवळीचं खत म्हणूनसुद्धा करता येऊ शकतं. कुक्कुटपालनातसुद्धा काही प्रमाणात ॲझोलाचा वापर पूरक खाद्य म्हणून करता येऊ शकतो. आता जाणून घेऊया ॲझोला तयार करण्याची पद्धत. ॲझोला ही हरितद्रव्य असलेली वनस्पती आहे, त्यामुळे त्याच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. यामध्ये नत्राचं स्थिरीकरण करण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्याच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता लागत नाही, मात्र थोड्या प्रमाणात स्फुरद आवश्यक असतं. चांगल्या वातावरणामध्ये ॲझोलाची वाढ साधारणत 8 दुप्पट होते. ॲझोला तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा ही सपाट आणि तणविरहित करून घ्यावी. 10 उंचीच्या विटा अशा रीतीनं आडव्या लावाव्यात की 2.5 x 1.5 आयत तयार होईल. या आयताच्या आतल्या तळाच्या बाजूला जुना प्लॅस्टिक पेपर किंवा पोती पसरावीत. 2.5 x 1.8 मापाचे 150 GSM जोडीचे सिल्पोलिन प्लॅस्टिक अशा रीतीनं अंथरायचं की जेणेकरून विटांचे वरचे काठसुद्धा झाकले जातील. या जलाशयामध्ये 15 चाळलेली माती सारख्या प्रमाणात पसरायची. 4 to 5 जुनं किंवा चांगलं कुजलेलं शेणखत आणि 50 सिंगल सुपर फॉस्फेट 15 to 20 पाण्यामध्ये मिसळायचं. हे तयार झालेलं द्रावण जलाशयामध्ये सावकाश ओतायचं. 7 to 10 उंच राहील एवढं पाणी वाफ्यामध्ये ओतायचं. 1 to 1.5 मातृवाण सारख्या प्रमाणात सावकाश सोडायचं आणि हलकंसं पाणी वरून शिंपडायचं. 7 1 to 1.5 मातृवाणापासून 8 to 10 ॲझोलाची वाढ झालेली दिसून येते. अशा वाफ्यातून रोज 1 to 1.5 ॲझोलाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. ॲझोलाची वाढ चांगली होण्यासाठी पुरेसा प्रकाश, योग्य तापमान, पाण्याची योग्य पातळी आणि पोषक द्रव्य आवश्यक असतात. वाढलेला ॲझोला नियमितपणे काढून घ्यावा आणि जनावरांना देताना तो स्वच्छ पाण्यानं धुऊन द्यावा. संकरित वासराला 1.5 प्रतिदिन ॲझोला देता येतं. तसंच करडांच्या वाढीसाठी सुद्धा बालखाद्याच्या 20% ॲझोलाची पावडर देता येते.

0: येते. या सगळ्याचा दुग्धोत्पादनासाठी फायदा होतो. म्हणूनच आपण ॲझोलाची शास्त्रीय पद्धतीने निर्मिती करून योग्य प्रमाणात त्याचा वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या दैनंदिन सूचनापत्राच्या या कार्यक्रमात आज आपण ॲझोला तयार करण्याच्या पद्धती याविषयीची माहिती जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
0: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
3: नमस्कार श्रोते हो.
0: सर, जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुटुंबियांनी तातडीनं उपचार करण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी असतात?
3: जेव्हा हार्ट अटॅक येतो, समजा आपल्या घरी कोणाला असं वाटलंय की छातीत दुखते, अचानक दम लागला, अचानक पडलेत ते आणि आता रिस्पॉन्ड करत नाहीये, अशा केसेसला एक तर हार्ट अटॅक असू शकतो किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह काही दुसरे स्ट्रोक वगैरे पॅरालिसिस पण असू शकतात. जेव्हा आपल्याला वाटलं की पेशंटला असं झालेलं आहे तर लगेच कोणाची सगळ्यात पहिल्यांदा एकाची हेल्प मागवायला पाहिजे. दुसरं आपण हे बघायचं की ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता का, ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात. जर ते असली तर ती त्याला इमिजिएटली देऊ शकता जर ते खात असतील तर. दुसरी गोष्ट आपण बघायचं की ते शुद्धीवर आहेत की नाही. शुद्धीवर नसले आणि त्यांचं जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित नसला किंवा आपण जर आवाज दिला तर ते नीट बोलत नाही आहेत. कोणी सीपीआर ट्रेनिंग घरी केली असेल तर हृदयाचे ठोके बघायचे. जर ठोके नसतील तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता कोणाला माहिती असेल तर. आणि आता आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा ते 108 सेवा उपलब्ध केलेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये. तर अम्ब्युलन्सचा नंबर आहे तो, त्या 108 नंबर केला तर इमिजिएटली 5-10 कोणतरी अम्ब्युलन्स इमिजिएटली आपल्याकडे येते. आणि अशा सस्पेक्टेड केसेसमध्ये तुरंत आपण अम्ब्युलन्स मध्ये टाकून त्यांना ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपली पुढची काळजी घेता येईल तिथे आपण ट्रान्सफर रुग्णांना करायला पाहिजे.
0: बरं, आता मेडिकल सायन्स अतिशय प्रगत होते, त्या दृष्टीनं काही उपचार असतात?
3: अम्ब्युलन्सने कॅज्युअल्टीला घेऊन गेलो आणि कॅज्युअल्टीला मग डॉक्टर ईसीजी काढतात, दुसरं काही ब्लड टेस्ट करतात, त्याला रिपोर्ट यायला 1-2 लागतात. नुसते ईसीजीवर आणि त्याचा जो त्रास होणार आहे त्याच्यावर आपण हार्ट अटॅक आपण डायग्नोस करतो आणि इमिजिएटली मग त्याच्यानंतर आपल्याला आता 2 ऑप्शन आहेत. ज्या सेंटरमध्ये अर्जंट एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टीची सोय आहे तिथे इमिजिएटली त्या पेशंटला आपण एंजिओग्राफीला घेतो. समजा ब्लॉक असला तर इमिजिएटली पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला सांगण्यात जातं की बाबा असं असं आहे आणि आपण तिथे मग वायर घालून बलून घालून आपण स्टेंट टाकतो, त्याला आपण एंजिओप्लास्टी स्टेंट म्हणतो. ती प्रायमरी एंजिओप्लास्टी हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची इमिजिएटची अशी सोय नाही समजा तर तिथे आपण एक इंजेक्शन येतो, ते आपण थ्रोम्बोलिटिंग इंजेक्शन म्हणतात त्यांना, तसंकडे हॉस्पिटलला अवेलेबल असतात ते. तर ते इमिजिएटली आपण जर इंजेक्शन विथ प्रिकॉशन दिले तर 1-1.5 तासात ते इंजेक्शन संपतात आणि त्याचा इमिजिएटली आपल्याला रिझल्ट कळतो. त्या इंजेक्शनचं काय की रक्ताची गुठली जेव्हा जमते तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर, इंजेक्शन ती रक्ताची गुठली त्याला विरघडते आणि मग जसा रक्तप्रवाह आधी होता तसा सुरू होतो आणि मग त्याचे त्रास कमी होतो, त्याला आपल्याला काहीतरी वेळ मिळतो आणि मग 1-2 दिवसानंतर जिथे सोय आहे तिथे ट्रान्सफर करायचं पेशंटला.
0: आणि बायपास ही अगदी
3: बायपास म्हणजे ज्या लोकांना समजा भरपूर ब्लॉकेजेस आहे जिथे आपण असं वाटतं की बाबा एंजिओप्लास्टी करू शकत नाही, खूप लांब लांब ब्लॉक आहे आणि एंजिओप्लास्टी केली तर त्यांना ऑपरेटरला वाटत असेल की बाबा जास्त धोकादायक होऊ शकतं, अशा केसेसला मग जनरली आपण बायपासला. बायपास इमिजिएटली जनरली करत नाहीत कारण की पेशंटला आपण खूप सारे रक्त पातळ करायची औषधे चालू असतात, पेशंट थोडा बॅड असतो, तर 3-4 दिवसानंतर मग आपण बायपास करत असतो.
0: तर श्रोते हो, हृदय विकाराचा धोका टाळणं यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सर, आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन करायचं तर तो केवळ एक मौजमजेचा आविष्कार असू शकत नाही, त्याबरोबर येते आपली जबाबदारी, आपली कर्तव्य. हा निसर्ग जोपासणं, निसर्ग चांगला ठेवणं, स्वच्छ ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं एक कर्तव्य आहे. तर अशा वेळेला आपण पर्यटक म्हणून सुद्धा ज्यावेळेला निसर्गाच्या वेगवेगळ्या आविष्कारांना पाहत असतो, त्यावेळेला तिथलं पावित्र्य जपणं, तिथली स्वच्छता जपणं आणि तिथली योग्य ती काळजी घेणं, मुळात नासधूस न करणं, हे कुठेतरी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवून करायची गोष्ट आहे असं अगदी आग्रहानं सांगावं असं वाटतं. याचं कारण, निसर्ग टिकला तरच आपण या सगळ्याचा उत्तरोत्तर आनंद घेऊ शकणार असतो हेही निश्चित. या निसर्ग पर्यटनातल्या संधी निर्माण करत असताना अनेक सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. तसेच या सुविधांची नियमित देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणाही आवश्यक असते आणि यातूनच रोजगाराच्याही संधी निर्माण होणार असतात. सर्वात आधी सुगम रस्ते आणि पार्किंग या सोयी आवश्यक असतात. पर्यटकांना माहिती देणारं केंद्र, स्वच्छतागृह, आरामाची जागा अत्यावश्यक ठरते. किनारे, धबधबे येथे स्नानगृह निर्माण करणं ही आता गरज बनलेली आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक किंवा गाईड असणं, ते चौकस, संभाषण कुशल आणि नम्र असणं हीही गरजेची गोष्ट आहे. आणि गाईडनाही योग्य मानधनातून उत्पन्नाची संधी मिळू शकते असं लक्षात येतं. पर्यटकांसाठीची भोजन, न्याहरी आणि चहापानाची व्यवस्था ही एक वेगळी अत्यावश्यक गरज आहे. या सोयी सहज निर्माणही होतात. गरज असते ती योग्य आदरातिथ्य, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची उपलब्धता आणि व्यावसायिक नेमकेपणाची. अशावेळी स्थानिकांनी अधिक जागरूकपणे जर या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्याचा अधिक फायदा ठरतो. याशिवाय पर्यटक हे अतिशय सढळ हातानं खरेदी करताना दिसतात, ती त्यांची पसंती असते. अशावेळी वेगवेगळ्या हस्तव्यवसायांना, गृहोद्योगांना, स्थानिक उत्पादनांना मागणी वाढते हे आपण पाहतो. अलीकडील काळात शोभेच्या वस्तू, कपडे यासोबतच त्या त्या ठिकाणांना धरून त्यांचं सौंदर्य मांडणाऱ्या सोव्हिनियर्सना पर्यटकांची पसंती दिसते. स्थानिक कुशल कारागिरांना यातून चांगली संधी निर्माण झालेली आज आपण पाहतो आहोत. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतोय, पण सगळ्यांनाच ते तंत्रज्ञान बाळगणं सहज शक्य असत नाही, परवडणारं असत नाही. अशावेळी हे तंत्रज्ञान पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर ती देखील एक संधी बनू शकते. लहान स्वरूपाचे

0: ड्रोन कॅमेरे, गाड्यांसाठी चार्जिंगचे पॉईंट, मोबाईलची सेवा आणि उपकरणं, अशा सेवा जर उपलब्ध करून देता आल्या तर त्याच पुढील काळात गरजेच्या राहणार आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज पर्यटन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यंदा डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीजसंकल्पना मांडलेली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेट उपलब्ध आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढलेला आपण पाहतो आहोत. स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांची नेमकी ओळख ठेवून अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहिती स्वरूप निर्माण करणं आणि AIच्या मदतीनं त्याचं प्रसारण करणं ही आता गरज बनू लागलेली आहे. श्रोते हो, पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर आपल्या परिसरातील अशा संधी तुम्ही शोधाव्यात, त्या विकसित कराव्यात आणि त्यानिमित्तानं आपापल्या परिसरातील निसर्ग सांभाळावा असं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आज सकाळी 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच या संवादाचा मराठी अनुवाद लगेचच आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. आता उर्वरित कार्यक्रमात या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 7:40 कर्णबधिर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. सहभाग डॉक्टर पराग पाथरे आणि चिरंतन दामले यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगनभरारी. सहभाग तेजश्री भावे, डॉक्टर संयोगिता सासणे, विकास पानसरे, शिल्पा करकरे, श्रीवल्लभ साठे. लेखन निवेदन निर्मिती सहाय्य रेडिओ सखी वंदना मुसळे यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9 वाजता लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 कार्यक्रम बालजगत. आजच्या या कार्यक्रमात जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. सहभाग जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवळ घवाईवाडी रत्नागिरी. लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं. निवेदन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 10:30 आपण ऐकणार आहोत अवतीभोवती. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन रेडिओ सखी अनघा योगेश मगदूम यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या

माऊली महिला नमन मंडळानं सादर केलेलं नमन. सहभाग प्रेरणा विलणकर आणि सहकलाकार. निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पौर्णिमा साठे यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. 1:05 गीतबहार, 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात आदित्य गणेश यांचं बासरीवादन, राग भैरवी आणि लतांगी. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीत असं

नृत्य गणेश यांचं बासरीवादन राग भैरवी आणि लतांगी. दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात जागतिक पर्यटन दिनानिमित्त अमृता ट्रॅव्हल्स रत्नागिरीच्या संस्थापिका अमृता करंदीकर आणि ऑन फील्ड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करंदीकर यांची मीरा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. हा कार्यक्रम तसंच 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 11:10 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडास्पर्धा 2026 दैनंदिन आढावा हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:55 आपण ऐकाल कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेचा कार्यक्रम. यामध्ये एस सुप्रदीप यांचं कर्नाटक शैलीतील बासरीवादन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. बातम्या नेहमीच्याच वेळात आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते, आपण असं ऐकलं की गदाधरच्या मोठ्या भावानं त्याला शिक्षण मिळावं म्हणून त्याची आत्यंतिक इच्छा होती. आणि या म्हणजे मोठा भाऊ रामकुमार, त्यानं आपला भाऊ छोटा भाऊ गदाधर मार्गी लागावा म्हणून कलकत्त्याजवळ दक्षिणेश्वरला आणलं. त्याच दरम्यान काय झालं की काळाचा घात आला आणि ध्यानीमनी नसताना या कुटुंबाचा, त्यांचा जो मोठा मुलगा म्हणजे गदाधरचा मोठा भाऊ रामकुमार, त्याचा मृत्यू झाला. आणि तेव्हापासून कालीमातेच्या पूजेचं काम गावातल्या हे गदाईकडे आलं. तेव्हा आवडतं काम नशिबानं त्याच्याकडे आलं, पण नुसती पूजा अर्चा करून काही या छोट्या मुलाचं मन रमेना. आपली जी त्याची अलौकिक प्रेमभक्ती होती त्याच्यापासून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती व्हावी, त्याचं दिव्य दर्शन आपल्याला घडावं, जे त्याला लहानपणी एकदा अलौकिक अनुभव आला होता तो पुन्हा पुन्हा यावा आणि पुन्हा पुन्हा ते दिव्य रूप दिसावं अशी त्याला आस लागली. आणि ती एकदा का त्याच्या मनात आलं

0: की ते व्हायलाच पाहिजे. मग त्याला जेवणखाण सुचेना, झोप लागेना, कुठे स्वस्थता लाभेना. आणि मावळत्या सूर्याकडे पाहून तो रोज घळाघळा रडायला लागायचा. अरे आजचा दिवस पण आपला वाया गेला, आपल्याला जे पाहिजे ते अलौकिक दर्शन झालं नाही. आणि परमेश्वर दर्शनासाठी इतका तो व्याकुळ झालेला होता की गावातली लोकं या छोट्या मुलाला पागल म्हणायला लागली, वेडा म्हणायला लागली. त्याच्या आईला पण काळजी वाटायला लागली, तिचा जीव उडून गेला. आपला नवरा गेल्यानंतर थोरल्या मुलानं घर सावरलं होतं, पण तो थोरला मुलगा पण गेला. आणि आता हा एकच मुलगा, आणि त्यामुळे सगळ्या आईच्या आशा, कुटुंबाच्या आशा या लहान गदाधरवर होत्या. पण त्याला कुठं भान होतं, तो धरणीवर व्याकुळ होऊन गडाबडा लोळत होता आणि जोर जोरात ओरडत होता, रडत होता आणि सारखा म्हणत होता मला दर्शन पाहिजे ईश्वराचं, तळमळत होता अत्यंत. अखेर त्यांनी काय केलं, हे सगळं त्याचे प्रकार बघितल्यानंतर मुलाला कुमारपुकुरला बोलवून घेतलं आणि मांत्रिकाकडून औषधोपचार, वैद्याकडून औषधोपचार सुरू झाले. काही बाहेरची तर बाधा याला झालेली नाही ना, का भूतप्रेत संबंध असं काही लागलेलं नाही ना, म्हणून मंत्रतंत्र बरं झाले. पण या सगळ्या उपचारांचा, म्हणजे वैद्याचे उपचार, मांत्रिकाचा उपचार, ह्याचा काही उपयोग होईना. ज्याला खरं म्हणजे देवाचीच बाधा झालेली आहे, भगवंताची बाधा झालेली आहे, त्याला हे तंत्रमंत्र कसे काय उपयोगी पडणार. त्याला उतारा म्हणून शेवटी सगळ्या कुटुंबांनी विचारविमर्श करून असं ठरवलं की याचं लग्न करूया, दोनाचे चार हात करून देऊया, म्हणजे हा बरोबर जबाबदारीचं भान आलं की ठिकाणावर येईल. आणि असा विचार करून वधू संशोधन सुरू झालं. आता आपल्याकडे हुंडा द्यायची, म्हणजे ज्याला वरदक्षिणा द्यायची त्यावेळेला पद्धत होती, तर बंगालमध्ये ह्याच्या उलटं होतं. बंगाली थोडीशी मातृसत्ता पद्धती आहे, तर त्यामुळे तिथे वधू शुल्क द्यावं लागायचं. आणि चंद्रामणी देवींना काळजी पडली की आपली परिस्थिती आधीच ओढग्रस्तीची, त्यामुळे कमी पैशात चांगली वधू मिळायची कशी आपल्याला, आणि त्यामुळे त्या काळजीत होत्या अत्यंत. म्हणजे मुलगी तर चांगली मिळाली पाहिजे, या मुलाला तिने सांभाळलं पाहिजे, आपल्या घराचं नाव मोठं केलं पाहिजे, आणि हा मुलगा असा ईश्वर भक्तीत रमलेला आहे, याचं काय व्हायचं, ह्याला चांगली मुलगी नको का मिळायला. बरं, चांगली मुलगी मिळायची म्हणजे तिच्या कुटुंबाला, तिच्या आईवडिलांना जे शुल्क द्यायचं, वधू शुल्क, ते कुठून आणायचं. एकदा असंच भावावेशामध्ये असताना गदाधरनं स्वतःहूनच हा प्रश्न सोडवला. त्यानं सांगितलं, कशाला इकडे तिकडे तुम्ही मुलगी पाहत फिरता. मी एकदा भजनाला गेलो होतो जयराम वाटीला, आणि तिथे रामचंद्र मुखोपाध्यायांच्या घरी एक मुलगी आहे, आणि त्या मुलगीला मी पसंत केलं आहे, खूणगाठ बांधून ठेवली आहे. जा पाहू तुम्ही तिच्याकडे, बोला पाहू तिच्या आईवडिलांशी.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसेल

0: असल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणी पुणे, सुहास देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटीच्या प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. नाशिक विभागात 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागात 74, अमरावती विभागात 56 आणि नागपूर विभागातल्या 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS आधारित माहिती संकलन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या असून यामध्ये जमीन महसुलात सूट देणं, पीक कर्जांचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. दरम्यान दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूया असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या मदती केंद्रस्थानी असून त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल नांदेड इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
2: प्रत्यक्ष पाहणीनुसार जे काही रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्या प्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
1: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी आज रविवार असूनही सुरू राहणार आहेत. बँक संघटनांनी उद्यापासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असून हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री सौरघर योजनेविषयीची माहिती.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गुजरातमधील मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण राबवलं होतं. असं धोरण करणारं गुजरात हे पहिलं राज्य ठरलं. गुजरातमध्ये राबवलेल्या धोरणातूनच देशाच्या सौर ऊर्जा क्रांतीचा पाया रचला गेला. आज सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ ग्रीड पुरता मर्यादित न ठेवता तो घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं 2024 75,000 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीसह पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत 51 लाखांहून अधिक घरांपर्यंत 14.8 गिगावॉट क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जवळपास 19 लाख घरांचं वीज बिल शून्य झालं आहे. देशाची सौर ऊर्जा क्षमता 2014 केवळ 2.8 गिगावॉट होती. जुलै 2026 ती 165 गिगावॉट झाली. पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकरी सौर कृषी पंप वापरत असून त्यांच्या पैशांची बचत होत आहे. देशात झालेल्या सौर क्रांतीनं स्वच्छ ऊर्जा आणि स्वावलंबी भविष्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर पुणे.
0: मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काल संपली. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक काल 34 तास 52 मिनिटांनी संपली. गेल्या वर्षी पुण्यात विसर्जन मिरवणूक 33 तास चालली होती. दरम्यान पुण्यात सुमारे 5 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम हौदात किंवा लोखंडी टाक्यांमध्ये झालं आहे, तर मूर्ती संकलन केंद्रावर 1,73,229 मूर्ती जमा झाल्या आहेत. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आवाजात पार पडल्याचं सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठानं केलेल्या पाहणीत आढळून आलं. दरम्यान राज्यात गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगारं तसंच बसस्थानकांवर सुरू आहे. एसटी महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक तसंच महिला प्रवाशांना सवलत देण्यात येते. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकानं कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावं यासाठीच राज्यासह देशभरात परदेशात 99 नांदी संमेलनं आयोजित केली जात आहेत, असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल सोलापूरमध्ये सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित 5व्या नांदी संमेलनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. 4 सुवर्ण 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 30 पदकं जिंकून भारत पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्प आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी

0: प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबर पासून NCMC कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे जागतिक पर्यटन दिन. 27 सप्टेंबर 1980 पासून आपण जागतिक पर्यटन दिन म्हणून हा दिवस साजरा करतो. तसंच आज आहे जागतिक कर्णबधिर दिन. 27 सप्टेंबर 1925 या दिवशी डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तारखेनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेला आजचा हा दिवस. भारतीय क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907. संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्मदेखील 27 सप्टेंबर 1907 या दिवशी झाला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1933. भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1974 या दिवशी झाला. भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1946 या दिवशी झाला. समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचं निधन 27 सप्टेंबर 1833 या दिवशी झालं. लेखक आणि पत्रकार शिम परांजपे यांचं निधन 27 सप्टेंबर 1929 या दिवशी झालं. शास्त्रीय गायिका शोभा गुरुटू यांचं निधन 27 सप्टेंबर 2004 या दिवशी झालं. पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचं निधन 27 सप्टेंबर 2008 या दिवशी झालं. तर हे असे होते आजचे दिनविशेष.

मृत्यू हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी।
1: सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा।
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे। हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच।
1: लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे

0: वंदना मुसळे यांचं, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
1: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून।
2: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

0: आणि मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत अभिजात मराठी, आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: Rahi. Abhijaat Marathi.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, मानवी जीवनाला वेग देणारं चाक आज आपलं जीवन व्यापून उरलं आहे. अशा अनेक चाकांना एकमेकात अडकवून पोटात सामावून घेणारं यंत्र आजच्या मानवी जीवनाचं अविभाज्य अंग झालं आहे. एकाने घडवलेल्या यंत्राचं अंतरंग इतरांनी जाणून घेणं ही आजच्या काळाची गरज ठरली आहे. यासाठी मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था जी काम करते त्या संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश या ज्ञानकोशाची निर्मिती केली आहे. त्याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्याकडे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहे. पत्के सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
2: नमस्कार
1: सर. यंत्रालयाचा ज्ञानकोश हा प्रकल्प नेमका काय आहे याविषयी सांगा.
2: खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या प्रास्ताविकामध्येच दिलेलं आहे. आज आपण जे काही जगतो आहोत ते यंत्राच्या बरोबरीने जगतो. आपलं एकही क्षण असा जात नाही की आपल्या बरोबर यंत्र नाहीये. पेनानी आपण लिहितो ते पेन सुद्धा यंत्र आहे. चाकाचा शोध लागला हे सुद्धा यंत्रच आहे, चाक. आणि त्या चाकापासून आज आपण यंत्र मानवापर्यंत रोबोट्स पर्यंत आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टींचा ज्ञान, त्या गोष्टींची सगळी माहिती ही मराठी भाषेमध्ये अद्ययावत स्वरूपामध्ये असावी याच्यासाठी म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश हा तयार केलेला आहे आणि 2003 साली हा प्रकाशित झालेला आहे.
1: सर, हा जो ज्ञानकोश तयार केला याच्यासाठी आपण कुठल्या विशेष तंत्रज्ञ व्यक्तीची मदत घेतली होती का आणि किती वर्ष परिश्रम त्यासाठी करावं लागला? कारण औद्योगिक क्रांतीनंतर हा कालावधी खूपच म्हणजे मोठा पुढे झाला आणि अतिशय वेगामध्ये प्रगती झाली विशेषतः यंत्रक्षेत्रामध्ये.
2: हो, हो, हो. ठाण्यामधले एक शंकर गोपाळ भिडे नावाचे एक गृहस्थ होते की जे अतिशय ज्याला आपण यंत्र हे त्यांच्या जगण्याचा एक भाग होता. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते फक्त यंत्रांचाच विचार करायचे. ते स्वतः अतिशय

0: महत्त्वाच्या मोठमोठ्या ज्याला आपण यंत्रोपकरण तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करत होते. आय आय टीमध्ये ते स्वतः काम करत होते आणि मैसूर किर्लोस्कर जे कर्नाटकामध्ये मैसूरला आहे तिथे ते काम करत होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मराठीमध्ये यंत्राविषयी फारसं लिहिलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 30 वर्ष म्हणजे 3 दशकं या विषयाचा ध्यास घेतलेला होता आणि 1972 पासून ते 2002-03 पर्यंत ते सगळं काम करत होते. 30 वर्ष त्यांनी हे काम केलं आणि ते काम राज्य मराठी विकास संस्थेनी मूर्त स्वरूपामध्ये वाचकांसमोर आणून ठेवलं.
1: सर, हे खूप भगीरथ प्रयत्न होते आणि एवढा मोठा कालखंड आणि त्याचा अभ्यास करणं हे खरोखर कठीण होतं. आता कारखानदारी, यंत्रसामग्री, अभियांत्रिकी हे सगळे विषय त्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशात आलेले आहेत, तर हे विषय मराठीत आणताना कोणत्या मुख्य अडचणी आल्या? कारण यांना पर्यायी शब्द मुळात देणं कठीण होतं.
0: आणि मुख्य अडचणी म्हणजे मराठीमध्ये या विषयासंदर्भात फारसं लिहिलंच गेलेलं नव्हतं. विश्वकोशामध्ये ज्या काही थोड्याफार नोंदी होत्या त्या नोंदी होत्या, पण भाषा संचालनालयाने जे केलेले परिभाषा कोश आहेत त्या परिभाषा कोशामध्ये जी परिभाषा निर्माण झालेली होती ती परिभाषा आणि विश्वकोशातली काही परिभाषा असं हे घेऊन भिडेंनी त्याचा उपयोग त्यांच्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशामध्ये केला. परंतु अनेक वेळेला अनेक यंत्रांच्या भागांना स्वतंत्रपणे शब्दांची निर्मिती मराठीमध्ये झालेली नव्हती, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी संस्कृत भाषेचा सुद्धा आधार घेऊन नवीन शब्द, नवीन संज्ञा, संकल्पना तयार केलेल्या आहेत. आणि अवघड असं होतं की एखादा विषय ज्याची सुरुवातच एखाद्या भाषेत झालेली नाही तर ती भाषेतनं सुरुवात करणं आणि तो संपूर्ण विषय अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने वाचकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर ठेवणं हे खूप अवघड आणि जटिल काम होतं. आणि आता यंत्र म्हणल्यानंतर केवळ यंत्राची माहिती द्यायची नाही आहे, ते यंत्र कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, त्याच्यासाठी कुठले त्याचे पार्ट्स असतात. आता पार्ट्ससुद्धा आपण अत्यंत ओघानी हे बोलून जातो, पण त्याचे वेगवेगळे अवयव कुठले असतात, त्याला काय म्हणलं जातं, त्याची काम करण्याची पद्धत कशी असते. आता संगणक आपण म्हणतो, पण संगणकांनी युक्त अशी अनेक वेगवेगळी मशीन्स आहेत की जी यंत्र आहेत त्याला काय म्हणलं जातं, त्याचं काम कसं होतं, या सगळ्याची माहिती या भिडेंनी स्वतः जमवली घेतली. आणि मला सांगायला हे विशेष आनंद होतो की हा यंत्रालयाचा ज्ञानकोश हा केवळ मराठीतला नाही तर संपूर्ण भारतीय भाषांमधला पहिला प्रयत्न आहे की जो ज्याला आपण स्थानिक भाषा म्हणतो त्या स्थानिक भाषेमध्ये झालेलं पहिलं काम आहे भारतीय भाषांमधलं.
1: सर, खरोखर आहे, कारण की मुळातच चाकाचा शोध लागल्यानंतर ती औद्योगिक क्रांती युरोपामध्ये झाली, तर त्यामुळे काय झालं की सगळे शब्द हे युरोपियन भाषांमध्ये किंवा इंग्रजीतच आले. आता इंग्रजीतील हे तांत्रिक शब्द मराठीमध्ये आणताना, पर्यायी परिभाषिक शब्द देताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली असेल, तर ती नेमकी कशी घेतली गेली किंवा कोणती काळजी घेतली गेली?
0: नाही, मी स्वतः भिडेंच्या बरोबर काही दिवस काम केलं, जवळपास 2-3 वर्ष काम केलं, पण माझ्या लक्षात आलेली गोष्ट, जसा तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात की भगीरथ प्रयत्न, तो अक्षरशः भगीरथ प्रयत्न होता. त्यांनी त्यांच्या कामाच्या अनुभवांमध्ये आलेले वेगवेगळ्या पद्धतीची माहितीपत्रकं किंवा काही यंत्रांचे असलेले फोटोज किंवा छायाचित्र ही सगळी जपून ठेवलेली होती. आणि त्यांनी, मी मगाशी म्हणूनच म्हणालो की ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त यंत्रांचाच विचार करत असल्यामुळे सातत्याने त्यांच्या डोक्यात तोच विषय होता आणि सतत ते याला पर्यायी शब्द काय मिळेल, काय करता येऊ शकेल याची योजना त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने चालू असायची आणि त्याच्यामुळे ते लिहून ठेवायचे. आणि ते लिहून ठेवत असताना सुद्धा प्रत्येक वेळेला हा त्या विद्यार्थ्याला समजेल ना, कळेल ना, रुचेल ना, आणि त्याच्यातनं त्या यंत्राच्या त्या विशिष्ट भागाचं वर्णन नीटपणे होईल ना याची काळजी सातत्याने ते घेत होते. आणि हा फार महत्त्वाचा, 30 वर्ष एखाद्या माणसाने काम करणं

0: आणि युनेस्कोसारख्या एका संस्थेनी आणि US काँग्रेस म्हणजे ज्याला अमेरिकन काँग्रेस लायब्ररी म्हणतो त्या लायब्ररीच्या ग्रंथपालांनी आणि तिथल्या लोकांनीसुद्धा शंकर गोपाळ भिडे यांना या कामासाठी म्हणून नावाजलं. मूलभूत काम म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार केला. ही फार महत्वाची गोष्ट
1: हो, मराठी लोकांना नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या क्षेत्रातही आपला मराठी माणूस पुढे आहे. सर, यंत्रालयाचा ज्ञानकोश आणि त्यातले जे शब्द आहे, तर हा फक्त कारखान्यातल्या तंत्रज्ञांसाठी उपयुक्त ठरतोय की सर्वसामान्य विद्यार्थी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या सगळ्या वाचकांना सुद्धा तितकाच उपयुक्त ठरतोय?
0: नाही, या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे निश्चितपणे. या काही आता ज्ञानकोश हा काही विशिष्ट विषयाच्या संदर्भातला आहे. हा त्या विषयामध्ये रुची असणाऱ्या आवड असणाऱ्या माणसांना अधिक भावेल, कारण त्यांना तो विषय साधारणपणे त्याची पूर्वकल्पना असते, त्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांना माहिती असतो, त्याच्यामुळे त्यांना ते लगेच लक्षात येईल. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हा केवळ त्यांच्यापुरता आहे. हा सर्वसामान्य विद्यार्थी म्हणजे आता उदाहरणार्थ ITI मध्ये प्रशिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी, आमच्या डोळ्यासमोर हा याची भाषा निवडताना ITI मधला विद्यार्थी हाच मुख्य वाचक होता. आणि तो विद्यार्थी त्याच्यानंतर सर्वसामान्य ज्याला यंत्रसामग्री वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान विज्ञान याच्यामध्ये आवड आहे असा वाचक सुद्धा आमच्या डोळ्यासमोर होताच. त्याच्यामुळे भाषा ही त्याच पद्धतीने सर्वसामान्य वाचकाला कळेल, रुचेल, रंजक वाटेल अशाच पद्धतीने त्या भाषेचा विचार शंकर गोपाळ भिडे यांनी केलेला आहे.
1: सर, राज्य मराठी विकास संस्थेने आत्तापर्यंत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश निर्माण केला आहे, वस्त्रनिर्मिती माहिती कोश निर्माण केला आहे. मग ह्या सगळ्या शब्दकोशांमध्ये ह्या यंत्रालयाचा ज्ञानकोश याचं वेगळेपण आपण काय सांगाल?
0: वेगळेपण म्हणजे मुळामध्ये मी मगाशी म्हणालो तसं की आज एकही क्षण असा नाही आहे की आपण यंत्रांपासून आजूबाजूला, प्रत्येक यंत्राची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीचं ज्ञान त्याची माहिती ही मराठीमधनं उपलब्ध होणं, शिवाय आधुनिक भारतामध्ये यंत्रांची निर्मिती कशी कधीपासून सुरू झाली, मराठी कोणकोण असे उद्योजक आहेत की ज्यांनी मराठी उद्योजकांनी बरंच काम या यंत्रोपकरणामध्ये केलेलं आहे, त्याच्यानंतर या सगळ्याची माहिती या कोशामधनं निश्चितपणे मिळते. आणि ती नुसती मिळते नाही, त्याच्या संदर्भासहित आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे हा कोश अत्यंत महत्वाचा, केवळ हाच कोश असा नाही, जे कोश म्हणजे आपण आता ज्ञानकोश म्हणतो, माहितीकोश म्हणतो, हे त्या त्या विषयांच्या संदर्भातली माहिती किंवा ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करत असतात. आणि एक कोशाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, कुठलेही कोश जगातले हे अद्ययावत किंवा परिपूर्ण नसतात, ते प्रत्येक वेळेला काळानुसार बदलत जावे लागतात, त्याच्यामध्ये सुधारणा करत जावी लागते,
1: अद्ययावत
0: करावे लागतात,
1: कारण नवीन शब्द येत असतात.
0: बरोबर. आणि ते अद्ययावत तुम्ही कधी कराल? आधीची माहिती, आधीचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं तर तुम्ही ती अद्ययावत करता. आणि ते ज्ञान अद्ययावत करण्याचा एक प्रयत्न हा या सगळ्या कोशाच्या निर्मितीमधनं राज्य मराठी विकास संस्था करत असते.
1: सर, आजच्या ह्या डिजिटल युगात आणि AIच्या पण काळामध्ये यंत्रालयाचा ज्ञानकोश ऑनलाईन किंवा ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा काही विचार आहे का, जेणेकरून तो सगळ्यांना उपयुक्त होईल?
0: आत्ता हा सगळ्यांना उपलब्ध आहेच आहे, परंतु तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे, आम्ही हा संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे. आणि कारण जवळपास 1200 पानांचा हा कोश आहे, तो 1200 पानांचा कोश आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून प्रसिद्ध केलेला आहेच. पण तो राज्य मराठी विकास संस्थेचं संकेतस्थळ जे आहे rmus-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आम्ही ते निश्चितपणे तो कोश उपलब्ध करून देऊ. आणि आमची बहुतेक सगळी प्रकाशनं तिथं आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत, त्याचबरोबर हाही आम्ही ज्ञानकोश तिथं उपलब्ध निश्चितपणे करून देऊ.
1: नक्कीच सर, आपल्या श्रोत्यांना या यंत्रालयाच्या ज्ञानकोशाचा उपयोग होईल, कारण घरबसल्या त्यांना जर साईटवर तो उपलब्ध झाल्यावर बघता येत असेल तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही, कारण आपला जो

0: हेतू आहे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोचण्याचा, तो यातून नक्कीच साध्य होईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला यंत्रालयाचा ज्ञानकोश याविषयी खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा, यासाठी आम्ही ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम, हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कर्णबधीर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांचं सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे आपल्या कानांना बधिरता काय येते आणि त्याचे उपाय आपण कसे करावेत याची जागृती होण्याकरता हा दिवस साजरा केला जातो. श्रवणशक्ती कमी होणं म्हणजे स्पष्टपणे आवाज ऐकण्याची क्षमता कमी होणं. याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या एका कानावर किंवा दोन्ही कानांवर होऊ शकतो. काही व्यक्तींना मऊ आवाज ऐकण्यास त्रास होऊ शकतो, तर काही व्यक्तींना त्याहूनही मोठे आवाज ऐकू येत नाहीत. आवाज ऐकण्याची क्षमता कमी होणं हे अचानक किंवा हळूहळू काही काळासाठी होऊ शकतं. श्रोते हो, कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर पराग पाथरे यांनी सांगितलेली कानाची रचना, बधिरपणा काय येतो आणि त्यावर काय उपचार करायला हवेत याबद्दलची माहिती आता ऐकूया. त्यांच्याशी फोनवरून साधलेला हा संवाद. डॉक्टर नमस्कार. सर्वप्रथम सांगा की बधिरपणा म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रमुख प्रकार कोणते?
1: कर्णबधिरता म्हणजे एखाद्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे किंवा अंशतः कमी होणे. सामान्य भाषेत याला बहिरेपणा किंवा श्रवण दोष म्हणतात. हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. वैद्यकीय शास्त्रात कर्णबधिरचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. कंडक्टिव्ह कर्णबधिरता, हा दोष कानाच्या बाहेरील किंवा मधल्या भागांमध्ये काही अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो. यामध्ये बाहेरील आवाज कानाच्या आतील भागापर्यंत योग्य रीतीने पोहोचू शकत नाही. याची कारणे साधारणतः कानात मळ फाटणे, कानाचा पडदा फाटणे किंवा त्यात छिद्र पडणे, कानात मधल्या कानात जंतुसंसर्ग होऊन द्रव किंवा पू जमा होणे याने होते. बहुतांश वेळेला हा दोष हा तात्पुरता असतो. योग्य औषध उपचार किंवा छोट्या शस्त्रक्रियेने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. सेन्सरी न्यूरल कर्णबाधिता, हा कर्णबाधिताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. जेव्हा कानाच्या आतील भागातील कॉकलियामधील अतिसूक्ष्म केसाच्या पेशी किंवा मेंदूकडे जाणाऱ्या नसा कमकुवत किंवा खराब होतात तेव्हा हा दोष निर्माण होतो. याची कारणे साधारणतः वाढते वय, सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहणे, हेडफोनचा वापर, गंभीर आजार मेनिंजायटिस किंवा अनुवंशिकता. हा दोष सामान्यतः कायमस्वरूपी असतो. औषधाने हा पूर्णपणे बरा होत नसला तरी आधुनिक श्रवण यंत्र किंवा कॉक्लिअर इम्प्लांटच्या मदतीने ऐकण्याची क्षमता सुधारता येते. मिश्रित कर्णबाधिता, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये कंडक्टिव्ह आणि सेन्सरी न्यूरल हे दोन्ही प्रकार एकत्र आढळतात त्याला आपण तेव्हा मिश्रित कर्णबाधिता म्हणतो. म्हणजे

0: कानाच्या आतल्या भागातील संसर्ग किंवा आतील नसाही कमकुवत असतात. तीव्रतेनुसार आपण ऐकण्याच्या क्षमतेला सौम्य म्हणजे हळू आवाजात किंवा शांत ठिकाणी बोललेले समजण्यात अडचण येते. मध्यम म्हणजे समोरील व्यक्ती मोठ्याने बोलल्याशिवाय स्पष्ट ऐकू येत नाही. तीव्र म्हणजे सर्वसामान्य आवाज अजिबात ऐकू येत नाही, केवळ खूप मोठा आवाज जाणवतो. किंवा गंभीर, कोणतीही ध्वनी लहरी ऐकू येत नाही. अशा प्रकारात देखील आपण त्याला विभागतो. कानाची रचना ही तीन भागांमध्ये विभागलेली असते. बाह्य कर्ण म्हणजे कर्णपाळी, हा कानाचा बाहेरील भाग आहे, दृश्य भाग आहे. तो कार्टिलेज आणि त्वचेने बनलेला असतो. त्याचे कार्य आजूबाजूच्या ध्वनी लहरी गोळा करून कानाच्या नळीत पाठवणे असते. कर्णकालवा म्हणजे इयर कॅनल, हा कानाच्या पाळीपासून कानाच्या पडद्यापर्यंत जाणारा नळीसारखा मार्ग आहे. येथील त्वचा ही ग्रंथी, त्वचेतील ग्रंथी ह्या मिळण्यासारखा एक स्त्राव तयार करत असतात, जी तो धूळ व इतर परदेशी कण आतमध्ये जाण्यापासून रोखत असतात. टिम्पॅनिक मेम्ब्रेन हा बाह्यकर्ण आणि मध्यकर्ण यांना वेगळा करणारा पातळ पडदा आहे. ध्वनी लहरी यावर आदळल्यास तो कंपन तयार करू लागतो. मध्यकर्ण, मध्यकानात तीन अत्यंत लहान हाडे असतात जी कंपनाची तीव्रता वाढून ती आतील कानापर्यंत पोहोचवतात. व अंतरकर्ण, अंतरकर्ण हा आतील कान आहे. तिथे कॉक्लिया हा एक शंखासारखा किंवा गोगलगाईच्या आकाराचा गुंडाळलेला द्रवपदार्थाने भरलेला एक भाग आहे. येथे कंपनाचे स्वरूप मज्जातंतूंच्या संवेदनामध्ये होते. व वेस्टिब्युलर सिस्टीम ही आपल्याला तोल सांभाळण्यासाठी कानाची यंत्रणा असते.
1: जन्मजात बधिरपणा आणि नंतर आलेला बधिरपणा यात काय फरक आहे? नवजात बाळाची श्रवण तपासणी किती लवकर करणं आवश्यक आहे?
0: लहान मुलांमध्ये कर्णबधिरता किंवा ऐकण्याची समस्या ही एक गंभीर बाब आहे. मुलांच्या सुरुवातीच्या काळात ऐकू न येण्याचा थेट परिणाम त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या भाषेच्या विकासावर होतो. त्यामुळे ही समस्या वेळेवर ओळखून त्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक. त्याची मुख्य कारणे, मुलांमध्ये कर्णबधिरता येण्याची कारणे आपण दोन विभागात, त्या दोन प्रकारात विभागू शकतो. जन्मजात कारणे म्हणजे जन्मापासून असणारे अनुवंशिकता. कोणत्याही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला बहिरेपणा असल्यास मुलांमध्ये हा दोष असू शकतो. गर्भधारणामध्ये झालेले संक्रमण, माता गरोदर असताना तिला गोवर, रुबेला किंवा इतर जंतू संसर्ग झाल्यास बाळाच्या श्रवण शक्तीवर परिणाम होतो. मुदतपूर्व जन्म म्हणजे बाळ वेळेआधी जन्माने, वेळेत जन्माच्या वेळेला त्याचे वजन खूप कमी असते. ऑक्सिजनची कमतरता म्हणजे जन्माच्या वेळी बाळाच्या मेंदूला किंवा कानाला पुरेसा ऑक्सिजन न झाल्यास किंवा जन्मानंतर कावीळ झाल्यास बाळाची श्रवण क्षमता कमी असू शकते. जन्मानंतर उद्भवणारी समस्या म्हणजे मुलांना मधल्या कानामध्ये वारंवार द्रव जमा होणे किंवा पू होणे, जन्मानंतर मेनिंजायटिस मेंदूज्वर होणे, गोवर, कालगुंड यासारखे गंभीर आजार होणे, कानात मळ साठणे किंवा एखादी वस्तू जाणे, किंवा बाळाचा मोठे आवाज, फटाके, हेडफोन यासारखे मोठ्या आवाजाचा संपर्क झाल्यास त्यांची श्रवण क्षमता देखील कमी होऊ शकते. एक वर्षाच्या आतील लहान बाळे मोठ्या आवाजाला दचकत नाहीयेत किंवा दचकून जागे होत नाहीत, आईच्या किंवा परिचितांच्या आवाजाच्या दिशेने मान फिरवत नाहीयेत. 6 ते 9 महिने झाले तरी पुरण बाळ झाल्यावर देखील बाळ स्वतःहून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत नाही. एक वर्षापुढील बाळ बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये किंवा त्याची भाषा हळूहळू तयार होत नसेल, किंवा आपण हाक मारली आणि ते मागे वळून बघत नसेल, टी व्ही मोबाईल हे मोठ्या आवाजाने ऐकण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण त्वरित त्याच्या निदानासाठी डॉक्टरांकडे घेऊन त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ऑडिओमेट्री, बेरा किंवा ओईसारख्या टेस्ट करून आपण दोष कुठला आहे काय आहे याची तपासणी करतो. समजा कानामध्ये साधा द्रव साठला असेल किंवा आतमध्ये मळ झाला असेल, त्याचे उपचार करून तो तात्पुरता कर्णदोष आपल्याला दूर करतात. परंतु तपासणीमध्ये आपल्याला कानांच्या नसांची क्षमता कमकुवत आढळल्यास आपल्याला अत्याधुनिक श्रवण यंत्रे वापरून किंवा कॉक्लिअर इम्प्लांटची मदत घेऊन किंवा स्पीच थेरपी देऊन आपण बाळाची ऐकण्याची क्षमता, त्याची भाषा देखील डेव्हलप करू शकतो. लहान मुलांमध्ये जन्मजात दोष असल्याची शक्यता असल्यास किंवा मातेला गरोदरपणामध्ये कुठलाही आजार झाला असल्यास किंवा संक्रमण झालं असल्यास किंवा बाळाची डिलिव्हरीच्या आसपास काही गुंतागुंती झाल्या असतात, आपण जर कर्णदोष सस्पिशियस करत असेल तर आपण बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दिवशीच ओएई ही टेस्ट करून त्याच्यामध्ये कर्णदोष आहे की नाही याची चाचणी करता येऊ शकते.
1: श्रवण यंत्र वापरणाऱ्या मुलांची पालकांनी

0: काळजी घ्यावी.
1: श्रवण यंत्र वापरत असलेल्या मुलांमध्ये घ्यायची काळजी म्हणजे सर्वप्रथम आपण त्या मुलाला श्रवण यंत्राची काळजी घेण्याबद्दल व्यवस्थित समजवणे गरजेचे असते. तसेच शाळेमध्ये देखील शिक्षकांना आपला पाल्य श्रवण यंत्र वापरत आहे ह्याची कल्पना देणे गरजेचे आहे. तसेच श्रवण यंत्र आपण वापरत असताना त्याची दर 6 महिन्यांनी तरी एकदा ऐकायची तपासणी करणे गरजेचे आहे व त्यानुसार श्रवण यंत्राचे प्रोग्रॅमिंग किंवा सेटिंग बदलणे गरजेचे असते. असं केल्यास मुलाची ऐकण्याची क्षमता आपल्याला कमी होते आहे की नाही किंवा ते श्रवण यंत्राला तो प्रतिसाद देतो आहे की नाही हे आपण समजू शकतो व त्यामुळे त्याची भाषा डेव्हलप होण्यामध्ये मदत होऊ शकते.
0: कानात वारंवार संसर्ग होणं किंवा कानातून पाणी येणं याकडे दुर्लक्ष केल्यावर काय परिणाम होऊ शकतात? तसंच मोठ्या आवाजात सतत ऐकत राहिल्यानं श्रवणशक्तीवर काय परिणाम होतो?
1: कानामधून सतत पाणी किंवा द्रव येणे ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. कानातून पाणी येत असल्यास कानाचा पडदा फाटणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा गंभीर जंतू संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे कानाची कायमची हानी होऊ शकते. कानातून पाणी येत असल्यास त्याचे योग्य उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो किंवा कानाचा पडदा फाटला असेल तर त्याची छोटी शस्त्रक्रिया देऊन देखील तो आजार बरा होऊ शकतो. परंतु आपण कानाच्या पाणी येण्याकडे जर दुर्लक्ष केलं ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. तसेच कानाच्या आजूबाजूतील महत्वाचे अवयव जसे की मेंदू, चेहऱ्याची नस किंवा मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या यांना जर जंतू संसर्ग झाला तर त्यामुळे हा आजाराची गुंतागुंत वाढू शकते.
0: हेडफोन इयरफोन वापरताना कोणती काळजी घ्यावी?
1: हेडफोन इयरफोन यांचा वापर शक्यतो कमीत कमी करावा. करत असल्यास त्याचा आवाज हा खूप कमी ठेवावा. हेडफोनचा वापर गाणी ऐकणे, गेम खेळणे किंवा एंटरटेनमेंटसाठी आपण वापरत असल्यास त्याचा वापर हा खूप कमी करावा व तो कमी आवाजात करावा. नाहीतर आपल्या कानाच्या नसांची क्षमता कमी होऊन त्यामुळे कायमस्वरूपी बहिरेपणाची शक्यता जास्त असते.
0: प्रौढ व्यक्तींमध्ये ऐकण्याची क्षमता कमी होण्याची प्रमुख कारणं कोणती?
1: प्रौढ व्यक्तींमध्ये श्रवण क्षमता कमी होण्याचे कारण हे मुख्यतः त्यांच्या कानाच्या नसेची ताकद वयानुसार हळूहळू कमी होत असते. तसेच त्यांना डायबिटीस किंवा इतर आजार असल्यास किंवा डायबिटीस अनकंट्रोल असल्यास देखील त्यांच्या कानाच्या नसेची ताकद कमी होते. तर प्रौढ व्यक्तीने श्रवण दोष टाळण्यासाठी मोठ्या आवाजाचा संपर्क शक्यतो टाळावा किंवा त्यांना इतर आजार असल्यास जसे की डायबिटीस असेल तर त्यांनी त्याचं योग्य नियंत्रण ठेवावे म्हणजे त्यांचा श्रवण दोष पुढे वाढणार नाही.
0: कर्णबधीर व्यक्तींनी नियमित कोणत्या वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात?
1: श्रवण दोष असलेल्या व्यक्तीने वर्षातून एकदा तरी त्यांची ऑडिओमेट्री ही श्रवण चाचणी करावी जेणेकरून आपल्याला समजू शकते की त्यांचा श्रवण दोष हा स्थिर आहे की वाढत आहे. जर तो वाढत असल्यास त्याचे आपल्याला लगेच उपचार करणे शक्य होते.
0: धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर पराग पाथरे, कान नाक घसा तज्ज्ञ यांनी आपल्या कानाची घ्यायची काळजी आणि बधिरपणा याविषयी अत्यंत सुंदर अशी माहिती सांगितली. ही प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे जेणेकरून आपले कान आपल्याला आयुष्यभर साथ देतील. श्रोते हो, श्रवणशक्ती कमी झाल्यानंतर श्रवण यंत्र वापरणं हे सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं लाजिरवाणं वाटायचं. पण काळाबरोबर ब्लूटूथ आलं, इयरफोन आले आणि या साऱ्याच्या माध्यमातून अगदी न दिसणारं कानाच्या मागे लपलेलं श्रवणयंत्रसुद्धा आलं आणि हे श्रवणयंत्र वापरल्याने आपला आत्मविश्वास वाढतो हे लक्षात आल्यानं श्रवणयंत्र वापरणं सुरू झालं. याविषयीच अनेक वर्ष श्रवणयंत्राची सेवा देणारे चित्तरंजन दामले यांचे अनुभव आता ऐकूया. वाचन केलंय सुधर्म दामले यांनी.
2: सुप्रभात श्रोते हो, अगदी पहाटेच्या 5:55 नेमका स्पष्ट आणि सहज भावणारा आवाज आपल्या कानांवर येतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात भक्तिगीतांच्या श्रवणाने होते. आकाशवाणी वाणीच, परंतु आकाशातून न दिसता प्रकट होणारी व आपल्या कानांना ऐकू येणारी. याचाच अर्थ आपले कान त्या वाणीचे श्रवण करतात. मी एक श्रवणयंत्र सेवा देणारी व्यक्ती आहे. उत्तम ऐकू येणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण असते असा माझा 35 ते 40 वर्षांचा अनुभव आहे. आज श्रवणयंत्रांबद्दल भरपूर माहिती

0: एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण ऐकू येण्याबरोबरच श्रवण यंत्रांमुळे आनंद, आरोग्य व आत्मविश्वास सुद्धा मिळतो. हा पैलू मात्र मला अनेक श्रवण यंत्र वापरणाऱ्यांच्या अनुभवातून समजलाय. प्रथमतः हा यंत्राचा वापर खरंच होतो का, की तो केवळ वयस्कर व्यक्तींनाच होतो, या मुद्द्याबद्दल अनेक वर्ष समाजात संदिग्धता होती. म्हणूनच साधारण 2000 सालापर्यंत श्रवण यंत्र वापरण्यास लोक मान्यता देत नसत. पण या परिस्थितीत बदल घडण्यास दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या. एक म्हणजे यंत्रांचा बदललेला आकार, तसेच ऐकू येणाऱ्या शब्दांची सुस्पष्टता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रवण यंत्र चिकित्सक व श्रवण शास्त्र तज्ज्ञांनी विकसित केलेले यंत्र वापरण्याची गरज असलेल्या व्यक्तींना श्रवण यंत्राच्या संकल्पनेबद्दल व वापराबद्दल स्पष्टीकरण देऊन त्यांना निशंक करण्याचे अत्यंत जबाबदारीचे कौशल्य होय. वास्तविक पाहता आपल्या भारतात श्रवण यंत्राचा वापर मागच्या 50 ते 60 वर्षापासून केला जातो, पण पूर्वी त्याला जनमान्यता मात्र नव्हती. याउलट त्याचा वापर म्हणजे न्यून असल्याची भावना निर्माण करणारा होता. लज्जास्पद वाटणे, लोक काय म्हणतील, समाजात वावरताना आपण कमी दर्जाचे समजले जाऊ का, अशा समजुतींमुळे श्रवण यंत्र वापरणे स्वीकारले जात नसे. परंतु 1995 ते 2000 च्या काळापासून या यंत्रात खूप उपयुक्त बदल घडले. त्यांचा आकार न दिसेल इतका लहान झाला, किंवा कानामधील जणू एक दागिनाच असल्याप्रमाणे श्रवण यंत्रे बनू लागली. त्यातून येणारा आवाज अतिशय नैसर्गिक आवाजाप्रमाणे येऊ लागला. पुढे पुढे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, थेट TV कनेक्टिव्हिटी इत्यादी तांत्रिक प्रगतीसुद्धा झपाट्याने होत गेली व यंत्र वापरण्याबद्दलची भीतीसुद्धा कमी होत गेली व त्याबद्दल विश्वासार्हता निर्माण झाली. आता तर अगदी 6 महिन्याच्या बाळापासून 100 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत श्रवण चाचणी करून यंत्र वापरण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. हल्लीच्या काळात अनेक औषधे, अपघात, मानसिक अनारोग्य, अखंड प्रवास, मोबाईल इयरफोन्सचा अतिवापर, अत्याधुनिक जीवनशैली, उदाहरणार्थ रात्रभर कामाकरता जागरण, एकाकीपणा, नैराश्य, ध्वनी प्रदूषण, ताणतणाव यासारख्या बाबींमुळे श्रवण दोषाच्या समस्या फार वाढल्या आहेत. परिणामी श्रवण यंत्र वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप वाढतीये. सध्या भारतामध्ये 8 ते 10 प्रमुख परदेशी कंपन्यांची श्रवण सेवा उपलब्ध आहे. या कंपन्या अथक संशोधन करून माणसाला सहज वापरता येण्यासारखी उपयुक्त सोयी सुविधांनी सुसज्ज व जास्तीत जास्त नैसर्गिक व सुस्पष्ट अक्षरे, शब्द, वाक्ये ऐकू येतील यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर आता श्रवण यंत्रे कंठसंगीत, वाद्यसंगीत, भाषणे, चित्रपट, नाटक, टेलिफोनिक व प्रत्यक्ष संभाषणे, गर्दीचे वेगवेगळे प्रसंग या सर्व बाबतीत सफाईदार कामगिरी करू लागलेली आहेत. धन्यवाद.
1: गेली अनेक वर्ष श्रवण यंत्राची सेवा देणारे चित्तरंजन दामले यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. या अनुभवाचं वाचन केलं होतं सुधर्म दामले यांनी. श्रोते हो, आपल्या कानांची काळजी घेत असताना आपण काय काय करायला हवं, तर मोठ्या आवाजाच्या संपर्कात येणं टाळायला हवं, गोंगाटाच्या ठिकाणी कानांचं संरक्षण करायला हवं, हेडफोन्सचा आवाज कमी ठेवायला हवा, कानाच्या संसर्गावर लवकर उपचार करून घ्यायला हवा, कानात कुठलीही वस्तू घालणं टाळलं पाहिजे, तसंच विशेषतः नवजात आणि वृद्धांच्या बाबतीत नियमित कानाची तपासणी करणं यासारख्या सोप्या गोष्टींचं पालन करून श्रवणशक्ती कमी होणं अनेक प्रकारांनी टाळता येतं. आणि म्हणूनच हळू आवाजात बोलूया आणि हळू आवाजातलं संगीत ऐकूया. आजच्या या विशेष कार्यक्रमातून मी पूर्वा आता आपली रजा घेते. नमस्कार. कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

कर्णबधीर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सहभाग डॉक्टर पराग पाथरे आणि चिरंतन दामले यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी

व्यवहार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित, आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुवनंतपुरममध्ये. आता सविस्तर बातम्या. युद्ध संघर्षामुळे जागतिक सुरक्षा अस्थिर होत असून प्रगतीला धोका निर्माण होत आहे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचं, तणाव कमी करण्याचं, नागरिकांचं संरक्षण सुनिश्चित करण्याचं आणि युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापाराचा प्रवाह अखंडित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया युक्रेन युद्ध अजूनही एक गंभीर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असून हा संघर्ष थांबवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. व्यापारी जहाजं आणि खलाशांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. विकसनशील देशांच्या अन्न, इंधन, खतं आणि वित्त यांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला. देशांना त्यांच्या स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असंही जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. न्यूयॉर्क इथं काल रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या बाजूनं रशिया असून स्थायी जागेसाठी भारत आणि ब्राझीलच्या उमेदवारीला रशियाचा पाठिंबा आहे असंही लावरोव्ह म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत, ज्यात नकाराधिकार असलेले चीन, फ्रान्स, रशिया, युके आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेले 10 अस्थायी सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 देश परदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 138 भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केलं जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदार याद्यांच्या एसआयआरचा म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणाचा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचा पुनरुच्चार निवडणूक आयोगानं केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आयोगाच्या माध्यम विभागाचे महासंचालक आशिष गोयल यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते असंही त्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांच्या घरी बूथस्तरीय अधिकारी आवश्यक कागदपत्रं गोळा करण्यासाठी भेट देतील. त्यानंतर बीएलओ ही कागदपत्रं ईसीआय नेट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर एसआयआर दरम्यान ज्या व्यक्तींचं नाव वगळलं गेलं आहे ते आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकत दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील 358 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला असून महाराष्ट्रातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूयात असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: आज जागतिक पर्यटन दिन आहे. पर्यटनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही या वर्षीची संकल्पना आहे. त्यानिमित्तानं नवी दिल्लीत आज पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज एका दिवसाच्या केरळम दौऱ्यावर जात आहेत. ते आज अमृतानंदमयी मठातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी बलरामपुरम इथं भेट देतील. उपराष्ट्रपती एसयूटी अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. साबरमती रेल्वे स्थानकावर ते देशातल्या पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या डेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वेसाठी हा एक महत्वपूर्ण पर्यावरणपूरक टप्पा ठरणार आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या 94व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयानं एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. डॉ मनमोहन सिंग विद्वत्तेपासून लोकसेवेपर्यंत असं शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात डॉ मनमोहन सिंग यांचं शिक्षण क्षेत्र, प्रमुख आर्थिक संस्था अर्थ मंत्रालय आणि देशातील सर्वोच्च पदावरील त्यांच्या कार्यकाळातील योगदान दाखवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 30 सप्टेंबरपर्यंत खुलं राहणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोदकुमार सुमन यांनी सांगितलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजही उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनानं आणि संबंधित विभागांना 24 तास सतर्क राहण्याचे आणि संवेदनशील क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनवा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात काल झालेल्या एका स्फोटात 12 जण ठार तर 35 जण जखमी झाले. तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्ताननं या वाढत्या हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना जबाबदार धरलं आहे. मात्र तालिबान सरकारनं अशा घटनांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. T20 मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. तर T20 मालिकेतला पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौ इथं होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. तजिंदरपाल सिंग तूरनं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत तर सावंत बरवालनं पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकलं. तिरोत्तमा सेन, विदर्शन विनोद आणि आशी चोक्सी या त्रिकुटानं महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात रौप्य पदक जिंकलं. प्राची चौधरीनं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये ज्योशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिल कुमार या मिश्र दुहेरी जोडीनं कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये अभय सिंग पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत तर अनाज सिंग महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं जपानला 2-0 हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह भारत 39 पदकांसह पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकूया

ऐकूया जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी. सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, क्षितिजा पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माणसाला सतत नव्या वाटांकडे घेऊन जाते. नव्या ठिकाणांचा शोध घेणं, निसर्गात रमणं, वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणं आणि त्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करणं हा मानवी स्वभावाचा एक सुंदर भाग आहे. याच प्रवासाला जेव्हा आनंद, ज्ञान आणि नव्या जगाशी जोडणारा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण पर्यटन म्हणतो. एकेकाळी प्रवास म्हटलं की प्रामुख्याने एखादं तीर्थदर्शन किंवा धार्मिक स्थळांची भेट यांची ओढ असायची. पण जसजसा काळ बदलला या प्रवासाचा परीख विस्तारत गेला. तीर्थाटनातून पर्यटनाकडे झालेला हा प्रवास केवळ ठिकाणं बदलण्याचा नव्हता तर प्रवासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. आज पर्यटनात एखादं स्थळ पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या स्थळाला अनुभवणंही महत्वाचं ठरतं. तिथला निसर्ग, तिथली संस्कृती, तिथली एखादी विशिष्ट चव, स्थानिक माणसांशी झालेली एखादी सहज भेट, त्यांची जीवनशैली, या सगळ्यातून प्रवासाला एक वेगळाच अर्थ मिळतो. म्हणूनच प्रवास संपल्यानंतर सोबत राहतात अनेक अनमोल क्षण आणि त्यांच्याशी जोडलेल्या सुंदर आठवणी. श्रोते हो, पर्यटनाच्या याच बदलत्या अर्थाचा तीर्थाटनापासून अनुभव समृद्ध पर्यटनापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेऊया पर्यटन संचालक तेजश्री भावे यांच्याकडून.
1: नमस्कार. पर्यटन क्षेत्रात काही वर्ष काम करताना मला असं जाणवलं की पर्यटनाचं स्वरूप हे गेल्या काही वर्षात खूपच बदलत चाललंय. कारण पूर्वी प्रवास करणं म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेणं किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देणं इतकंच मर्यादित असायचं. पण आज मात्र पर्यटकाला त्याच्यासोबत साहसी खेळ हवेत, किंवा त्याला ट्रेकिंग आणि भटकंती करायची आहे, किंवा निसर्ग आणि तिथली स्थानिक संस्कृती बघायची आहे, विविध पदार्थांची असल चव चाखायची आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे अनुभव घ्यायचं. आणि हा जो बदल आहे तो लोकल टू ग्लोबल असाच झालेला दिसतोय. म्हणजे कोकणचा समुद्र, विदर्भातलं वन्यजीवन, महाराष्ट्रातले गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांपासून ते काश्मीर, राजस्थान, केरळ, ईशान्य भारतापर्यंत आणि आता स्वित्झर्लंड, दुबई किंवा जपान आणि युरोपसारखी परदेशातील ठिकाणंही आज सहज आपल्या पर्यटनाच्या कक्षेत आलेली दिसतात. निश्चितच ह्याच्यामागे तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण की कनेक्टिव्हिटी आहे, ऑनलाईन बुकिंग्स, मॅप्स किंवा रिव्ह्यूज, डिजिटल पेमेंट्स आणि AI या सगळ्यामुळे काय होतं की माहिती अगदी सहज उपलब्ध होते आणि आपला जो प्रवास आहे तो जास्त विश्वासार्ह होतो, सुरक्षित आणि सोयीस्कर सुद्धा होतो. अर्थात त्याच्यामुळे पर्यटकांच्या अपेक्षाही बदलल्यात. आता प्रत्येकालाच कसं होतं की आपल्या वेळ, बजेट किंवा आवडीनुसार प्रवासाचं नियोजन आणि आवश्यक सोयीसुविधा हव्यात. मात्र माझं मत असं आहे की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी पर्यटनातला मानवी स्पर्श आहे तो नेहमीच महत्त्वाचा राहणार आहे. कारण शेवटी पर्यटकाच्या मनात हा एखाद्या ठिकाणचा फोटो लक्षात राहत नाही तर लक्षात राहतो तो तिथे मिळालेला अनुभव आहे आणि तिथल्या सुंदर आठवणी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पर्यटनाचं जे भविष्य आहे ते तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी सोबतच त्याला लाभलेला जो मानवी स्पर्श आहे त्यावर जास्त अवलंबून आहे. सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: श्रोते हो, पर्यटन म्हणजे केवळ एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन तिथला निसर्ग पाहणं किंवा काही काळासाठी घरापासून दूर जाणं एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप आता राहिलेलं नाहीये. बदलत्या काळाबरोबर

0: बरोबरच पर्यटन अधिक व्यापक, अनुभव केंद्री आणि माणसांना जोडणारं झालंय. निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म, साहस, आरोग्य, खाद्य संस्कृती आणि वारसा अशा अनेकविध पैलूंशी पर्यटनांची नाळ आता जोडली गेली आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गरजा आणि अनुभव घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणाला निसर्गाच्या सान्निध्यात रमायला आवडतं, कुणाला ऐतिहासिक स्थळं आणि संस्कृती जवळून अनुभवायची असते, तर कुणाला साहस, अध्यात्म किंवा खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. माणसाच्या या विविध आवडींनुसार पर्यटनाचं स्वरूपही विस्तारत गेलं आणि पर्यटनाचे अनेक प्रकार विकसित झाले. याच पर्यटनाच्या विविध प्रकारांविषयी बोलतायत तज्ज्ञ संयोगिता सासणे.
1: नमस्कार. पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या आणि नवीन संस्कृतींचा अनुभव. पण आज पर्यटनाची संकल्पना केवळ फिरण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित झालेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे निसर्ग पर्यटन. डोंगर, जंगल, धबधबे, समुद्र किनारे आणि जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू तसेच स्थानिक कला, परंपरा, खाद्य संस्कृती आणि लोकजीवन जाणून घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. भारतातील अजिंठा वेरूळ लेणी, राजस्थानचे किल्ले पर्यटकांना भारताचा समृद्ध इतिहास सांगतात. आजच्या काळात साहसी पर्यटनालाही मोठी लोकप्रियता मिळत आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग यासारख्या उपक्रमांमधून पर्यटकांना रोमांचकारी अनुभव मिळत आहे. तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे हिमालयातील ट्रेकिंग, ऋषिकेश मधील रिव्हर राफ्टिंग याला मोठी मागणी आहे. धार्मिक स्थळांना भेट देऊन श्रद्धा, अध्यात्म आणि त्या ठिकाणची धार्मिक सांस्कृतिक परंपरा अनुभवणे म्हणजे धार्मिक पर्यटन. भारतातील वाराणसी, अमृतसर, तिरुपती तसेच कोकणातील गणपतीपुळे ही देखील त्याची उदाहरणे आहेत. निसर्ग आणि जैव विविधतेचा आनंद घेताना पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर भर देणारे पर्यटन म्हणजे पर्यावरण पर्यटन. जंगल, वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि समुद्री परिसंस्था यांचा जबाबदारीने अनुभव घेणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण जीवन पद्धती, पारंपरिक शेतीच्या पद्धती आणि स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी केलेलं पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन. एखाद्या ठिकाणाला भेट देऊन इतिहास, विज्ञान, कला, संस्कृती किंवा सामाजिक जीवन याबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवणं म्हणजे शैक्षणिक पर्यटन. विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू, संशोधन संस्था, विज्ञान केंद्रे आणि वारसा स्थळांना दिलेल्या भेटी ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेने पर्यटन आपल्याला फक्त नवीन ठिकाणे दाखवत नाही, ते आपल्याला नवीन माणसं भेटवतं, नवीन संस्कृती समजावून देतं आणि जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी व्यापक करतं. प्रवास संपतो, पण प्रवासातून मिळालेला अनुभव आणि ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहतो.
0: श्रोते हो, 27 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. पर्यटनाचं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. जागतिक पर्यटन दिनाच्या इतिहासाकडे पाहिलं तर 27 सप्टेंबर 1970 हा दिवस विशेष महत्वाचा ठरतो. याच दिवशी मेक्सिको सिटी इथे जागतिक पर्यटन संघटनेच्या म्हणजेच WTOच्या संस्थापक नियमावलीचा स्वीकार करण्यात आला. पुढे हाच दिवस जागतिक पर्यटन दिनासाठी निवडण्यात आला. 1979 स्पेनमध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या बैठकीत जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना अधिकृतपणे निश्चित करण्यात आली. त्यानंतर 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. श्रोते हो, जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे. देशविदेशातल्या पर्यटनाचा विचार करता पर्यटनामुळे केवळ अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही, तर विविध संस्कृती, भाषा, परंपरा आणि जनमानसांना एकमेकांच्या जवळ आणण्याची संधी मिळते. केंद्रीय पातळीवर संपूर्ण देशातल्या पर्यटन विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात, तसंच विविध सुविधा सुद्धा निर्माण करून दिल्या जातात. प्रत्येक राज्याचा पर्यटन विभाग त्या राज्याच्या पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. एकूणच पर्यटन क्षेत्राच्या

0: विकासामध्ये शासनाचंही योगदान तितकंच महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्याच्या भूमिकेविषयी आपल्याला माहिती देत आहेत पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास मारुती पानसरे.
1: नमस्कार. महाराष्ट्र हे निसर्ग गड किल्ले, समुद्र किनारे, वन संपदा, धार्मिक व सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती आणि समृद्ध लोक परंपरांनी नटलेले राज्य आहे. या वैविध्यतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटन केंद्र बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 मधील पर्यटन विभागाचा व्यापक आराखडा लक्षात घेता आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक पर्यटन, खाजगी गुंतवणूक आणि जागतिक ब्रँडिंग या 5 विषयांवर भर देण्यात आलेला आहे. जगातील 8 प्रमुख पर्यटन थीम आणि 100 उपसर्किट माध्यमातून पर्यटन स्थळांचा प्रभावी वाहतूक जोडणी आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर महाअतिथी पोर्टल, महाराष्ट्र पर्यटन मोबाईल ॲप यासारख्या डिजिटल माध्यमांतून पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती, ऑनलाईन बुकिंग, विविध पर्यटन सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वैयक्तिक प्रवास नियोजन, बहुभाषिक मार्गदर्शन आणि पर्यटकांच्या गरजांचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मात्र पर्यटनाचा हा विकास पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या पुरताच मर्यादित नसावा आणि पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, स्थानिक उद्योजकांना व्यवसाय आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळाले पाहिजे ही स्पष्ट भूमिका पर्यटन विभागाची आहे. पर्यटन मित्र, नमो प्रशिक्षण, ग्रामीण व कृषी पर्यटन तसेच महिला स्थानिक उद्योजकांना पर्यटनाशी जोडण्याच्या उपक्रमाचा हा सर्वसमावेशक प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य देण्यात येत आहे. किनारी पर्यटन, जल पर्यटन, ग्रीन मोबिलिटी आणि इको ट्रेल्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे म्हणजेच पर्यटनाला चालना देणे असे असणार आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, 2014 नंतर भारताच्या पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा, हवाई संपर्क, रस्ते आणि डिजिटल सुविधांच्या विस्तारावर भर देण्यात आला. जागतिक पातळीवर भारताने इनक्रेडिबल इंडिया 2.0 मोहीम आणि 150 अधिक देशांसाठी ई व्हिसा सुविधा सुरू केल्यामुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठी मदत झाली. यामुळेच पर्यटनातून परकीय चलनाची कमाई सुद्धा चांगलीच वाढली. या पर्यटन क्रांतीमुळे देशात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून स्थानिक व्यवसाय, हस्तकला, हॉटेल वाहतूक क्षेत्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. श्रोते हो, ग्रामीण भागात राहूनही पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या शिल्पा करकरे आता आपल्याला सांगतायत रोजगाराच्या संधींविषयी.
2: सगळ्यांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यटन म्हटले की पूर्वी आपल्या डोळ्यासमोर यायचे ते सनसेट पॉइंट, हिल स्टेशन किंवा देवदर्शन. पण आता पर्यटनाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आता जगभरात सगळीकडे या सगळ्याबरोबरच गड किल्ले, संस्कृती, निसर्ग, वन्यजीवन यासाठी लोक फिरायला लागली आहेत. आपला भारत तर या सगळ्यामध्ये आघाडीवर आहेच. आपल्याला मिळालेला समुद्र किनारा, जंगले आणि आपला ऐतिहासिक वारसा, गड किल्ले यासोबत असलेली आपली अतिथी देवोभवही संस्कृती सगळ्यांना प्रचंड आकर्षित करीत आहे. आपल्याकडे या सगळ्याच्या निमित्ताने देशविदेशातील लोक अभ्यासाच्या निमित्ताने यायला लागली आहेत आणि ह्या सगळ्यांमुळेच आपल्याकडे खूपच रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अगदी घराघरातून राहण्याची व्यवस्था करणे, इथपासून ते आलेल्या पर्यटकांना गाईड म्हणून मदत करणे, ते प्रवासांसाठी गाड्या उपलब्ध करून देणे, इथपर्यंत संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्याकडे असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे इथल्या संस्कृतीची आठवण म्हणून लोकल फॉर व्होकल या तत्वावर आपल्या देशात बनलेल्या वस्तू म्हणा किंवा फूड प्रॉडक्ट्स ते आता नेऊ शकतात. यातूनही अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वी हे सगळे करायला, अनुभवायला खूप कठीण होते. पण आता इंटरनेटमुळे जग एकदम जवळ आले आहे. आपण मनात आणले तर एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. नेटमुळे आपले कल्चर, टुरिझम हे जागतिक स्तरावर गेलेले आहे. आता कोकणचेच उदाहरण द्यायचे म्हटले तर आपल्याला मिळालेला मोठा समुद्र किनारा, त्यासोबत असणारे वन्यजीवन, जंगले, आपली कोकणातील संस्कृती हे सगळं आत्तापर्यंत भारतात तर सगळ्यांना माहीत होतेच, पण इंटरनेटच्या जाळ्यामुळे ते आता विदेशातही पोचले आहे, ज्यामुळे कोकणातही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने फूड प्रॉडक्ट

0: होमस्टे, टुरिस्ट गाईड यांचा उल्लेख नक्की करावा लागेल. आणि हो, हे सगळं इथल्या स्थानिक माणसांनी सुरू केलं आहे आणि काम करणारी माणसंही स्थानिकच आहेत. हां, आता नेटवर्क नव्हते तेव्हा लोक कशी काम करत होती? तर इंटरनेटच्या मायाजाळाच्या आधी माउथ पब्लिसिटीने सगळे एकमेकांना कनेक्टेड होते. एकमेकाला आम्ही इकडे गेलो होतो, छान होते, इकडनं हे आणलं, असे अनुभव सांगून टुरिझम चालले होते. पण नेटमुळे आता सगळेच एका प्लॅटफॉर्मवर येऊन आपापले अनुभव, अडचणी शेअर करतात आणि त्यावर मार्गही काढतात. थोडक्यात काय तर पर्यटनामुळे सगळेजण आता आपल्या जमिनीशी नाळ जोडायला प्रवृत्त झाले आहेत. पण ह्याच इंटरनेटमुळे शहरात राहणाऱ्या लोकांना आता नेट नसेल अशा ठिकाणी येऊन राहावेसे वाटायला लागले आहे. नेटवर्क नाही, भरभरून असलेला निसर्ग, सात्विक साधे जेवण, राहायला स्वच्छ आणि आटोपशीर जागा असे तर अशी ठिकाणं हल्ली लोक खूप पसंत करतात. ह्या सगळ्यामुळे आता खेडोपाडीही पर्यटन पोचलेले आहे आणि ह्याला आता उज्ज्वल भविष्यही आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास करून अधिकाधिक लोकांना इनक्रेडिबल इंडियाचा अनुभव घेता यावा यावर भर दिलेला आहे. आज डिजिटल माध्यमं, सोशल मीडिया आणि AIच्या मदतीनं भारतातली पर्यटन स्थळं जगभरातल्या पर्यटकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचताना दिसतायत. या तंत्रज्ञानामुळे स्थानिक पर्यटन, छोटे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळू शकते. म्हणूनच परंपरेचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत भारताच्या पर्यटनाला जागतिक क्षितिजावर नवी ओळख देणं ही यंदाच्या पर्यटन दिनाची दिशा म्हणता येईल. श्रोतेहो, यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना डिजिटल अजेंडा आणि AIचा वापर याविषयीच आता ऐकूया पर्यटन संचालक श्रीवल्लभ साठे यांच्याकडून.
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच. पर्यटन क्षेत्रांची जाहिरात, तेथील सोयीसुविधांचा वापर आणि जाहिरात यासाठी AI वापरले जात आहे आणि अगदी सामान्य पर्यटकही त्याचे फायदे घेताना आपण पाहतो. मात्र अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील वापराच्या काही तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि अधिक वास्तववादी माहितीचे प्रसारण करणे याविषयी आपण आग्रही भूमिका धरायला हवी. पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. याच संदर्भात अलीकडच्याच एका सहलीतून आलेला एक अनुभव येथे मांडावा असा वाटतो. आपल्या कोकणामध्येच कुडा नावाची एक अत्यंत जगप्रसिद्ध लेण्यांची एक संकुल आहेत. तर त्या कुडा लेण्यांमध्ये माहिती देण्यासाठी विशेषतः जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना लेण्यांची व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून तिथे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून काही यंत्रणा बसवली गेलेली आहे की जी यंत्रणा QR कोडच्या माध्यमातून लोक ऍक्सेस करू शकतात आणि लेण्यांविषयी माहिती मिळवू शकतात. तर हा एक चांगला पायंडा तेथे पाडलेला आपण पाहू शकतो. तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा वापरून आणि AIचा वापर करून प्रामुख्यानं जर आपण पर्यटन स्थळांच्या विषयी माहिती निर्माण करू शकलो आणि ती जगामध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ शकलो तर तो एक चांगला परिपाठ निर्माण होईल आणि या निमित्तानं आपल्या पर्यटन स्थळांवरील व्यवसायाचं रिडिझाईन करता येईल असं सांगावं असं वाटतं. आणि ज्या वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान व्होकल फॉर लोकल अशी संकल्पना मांडताना दिसतात त्यावेळेला आपल्या स्थानिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अशा पद्धतीचा वापर करणं, तंत्रज्ञान वापरणं हे या दृष्टीनं औचित्याचं ठरतं. धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्गाची ओढ, संस्कृतीची श्रीमंती आणि अनुभवांची शिदोरी घेऊन पर्यटन आपल्याला जगाशी जोडतं आणि म्हणूनच जग किंवा भारत पाहणं म्हणजे केवळ एक प्रवास नाहीये तर विश्वाला किंवा भारताला अनुभवणं आहे. याच सुंदर अनुभूतीसह आजच्या कार्यक्रमाचा इथेच समारोप करूया. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात पर्यटनाची गगन भरारी. सहभाग होता तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन निवेदन.

0: आणि निर्मिती सहाय्य होतं वंदना मुसळे यांचं. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया अनुराधा पौडवाल, उदित नारायण, अभिजीत आणि सहकलाकार यांनी गायलेलं मेला या चित्रपटातलं समीर यांचं गीत, संगीतकार राजेश रोशन.

0: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
1: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
2: काय म्हणाला तुझा मित्र?
1: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
2: मग दिलीस का माहिती?
1: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
2: अरे मी पण तुझा सारखा.
1: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
3: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
4: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
0: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं. सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा. निवेदन सोनाली सावंत यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया हम आपके है कौन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं देव कोहली यांचं हे गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

स्मृती हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे। तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया। स्वच्छ करूया देश परिसर।

आता आपण ऐकणार आहोत कुरुक्षेत्र या चित्रपटासाठी कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं देव कोहली यांचं हे गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

0: कुरुक्षेत्र या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच श्रोते हो, आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 वाजतात. आता बालजगत हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बाल जगत। आज या कार्यक्रमात जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन आणि पर्यावरण याविषयीचा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवळ घवाईवाडी येथील बाल कलाकारांनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत। लेखन आणि मार्गदर्शन आहे प्रदीप मोरे यांचं, निवेदन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे।

नमस्कार नमस्कार नमस्कार बालदोस्तांनो, बाल जगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, निसर्गाच्या कुशीत दडलेली सुंदर ठिकाणं, डोंगर, दऱ्या, समुद्रकिनारे, धबधबे, किल्ले आणि ऐतिहासिक वारसा, ही सगळीच आपली अमूल्य संपत्ती. 27 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यटनामुळे नवनवीन ठिकाणांची ओळख होते, विविध संस्कृती समजतात आणि निसर्गाच्या सौंदर्याशी आपली नाळ जोडली जाते. पण बालदोस्तांनो, या पर्यटनाचा आनंद घेत असताना आपण जिथे कुठे जात असू त्या ठिकाणच्या निसर्गाची काळजीही आपण नक्कीच घ्यायला हवी, हो ना बालदोस्तांनो? म्हणूनच आजच्या बालजगतमध्ये आपण घेऊन आलो आहोत अशीच एक सुंदर सफर, जिचं नाव आहे पर्यटन आणि पर्यावरण. महाराष्ट्रातलं कोकण आणि त्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दडलेली काही वैशिष्ट्यपूर्ण अशी पर्यटन स्थळं आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या निसर्गसंपदेचं जतन करण्यासाठी आपण काय करू शकतो हा संदेशही ऐकणार आहोत. चला तर मग निसर्गाला जपूया, पर्यटनाचा आनंद घेऊया आणि ही कोकणची हिरवीगार सफर आता सुरू करूया. बालदोस्तांनो, हा कार्यक्रम सादर करत आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी. या कार्यक्रमाच्या संहितेचं आणि कवितेचं लेखन तसंच कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं आहे प्रदीप कृष्णराव मोरे यांनी. आणि सहभागी विद्यार्थी आहेत मानस नितीन कांबळे, आदिती रवींद्र आंबेकर, स्वानंद अनंत लिंगायत, रुची अमोल शिंदे आणि नील दिनेश घवाळी. चला तर मग ऐकूया कार्यक्रम पर्यटन आणि पर्यावरण.

0: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
1: काय म्हणाला तुझा मित्र?
0: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
1: मग दिलीस का माहिती?
0: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
1: अरे मी पण तुझ्या सारखाच.
0: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
2: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
3: हो, चांगली कल्पना आहे. चला आपण सरांकडे जाऊया.
4: या मंडळी, आज अचानक एकदम सगळे आलात? काही अडचण, शंका आहे का?
2: सर, आम्हाला कोकणातल्या पर्यटन स्थळांची माहिती हवे.
4: वा, चांगली गोष्ट आहे. हे बघा, कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर निळाशार समुद्र, गर्द हिरव्या झाडीतून जाणारा घाट रस्ता, नारळ सुपारीच्या बागा, लाल माती, स्वच्छ हवा आणि नितांत सुंदर समुद्र किनारे उभे राहतात.
5: म्हणजे कोकण खूपच निसर्गरम्य आहे ना?
4: फक्त निसर्गरम्यच नाही, तर कोकणाला समृद्ध इतिहास, संस्कृती, मंदिरे, किल्ले आणि स्वादिष्ट पदार्थांचीही परंपरा आहे.
1: कोणता जिल्हा कोकण म्हणून ओळखला जातो?
4: कोकण म्हणजे एकच जिल्हा नाही बाळानो. हा नकाशा बघा, एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. यामध्ये जो लांबलचक चिंचोळा भूभाग दिसतोय ना, याच भागाला कोकण म्हणतात. महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय आणि या भागात 7 जिल्ह्यांचा समावेश होतो.
1: कोण कोणत्या?
4: पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे ते 7 जिल्हे.
2: म्हणजे 7 जिल्ह्यांचे मिळून कोकण होते ना?
4: बरोबर आहे तुझं.
0: पण सर, याला कोकण असं का म्हणतात?
4: याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. भगवान परशुरामानी समुद्र हटवून ही भूमी निर्माण केली, म्हणून या भूमीला

0: परशुराम भूमी असंही म्हटलं जातं. काहींच्या मते कोण म्हणजे कोपरा आणि कण म्हणजे छोटा भाग अंश. समुद्र आणि सह्याद्रीच्या कोपऱ्यातील एक छोटा पण महत्वाचा भाग म्हणून कोण आणि कण मिळून कोकण. पण शास्त्रीयदृष्ट्या विचार करता अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तर भंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली आहे. कोकणालाच अपरांत असेही म्हणतात.
1: वा किती छान.
0: चला आता आपण पर्यटन स्थळांची माहिती घेऊया. सुरुवात रायगड पासून करू, चालेल?
2: चालेल सर.
0: या जिल्ह्याचे आधीचे नाव कुलाबा, तिथल्या समुद्री किल्ल्यावरून पडलेलं. पुढे या जिल्ह्याचं नाव रायगड झालं. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड म्हणजे एक अद्भुत वास्तुशास्त्राचा नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्थापत्य अभियंता असलेले सरदार हिरोजी इंदुलकर यांच्यावर गड नव्याने उभारणीचं काम दिलं.
3: सर, स्थापत्य अभियंता म्हणजे काय?
0: म्हणजे बांधकाम तज्ज्ञ किंवा इंजिनियर म्हणूया ना.
3: असं
0: तर या हिरोजींनी प्रसंगी पदर मोड करून अद्ययावत अशी रायगडची उभारणी केली. याच ठिकाणी महाराजांना राज्याभिषेक झाला आणि याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला. त्यामुळे आज हे स्थळ प्रेक्षणीय स्थळाबरोबरच पवित्र तीर्थक्षेत्र बनलंय. प्रत्येकाने रायगड एकदा तरी पाहिलाच पाहिजे.
2: रायगड जिल्ह्यात आणखी कोणकोणती स्थळे आहेत?
0: अलिबागमध्ये निसर्ग आणि सामुद्रिक इतिहास याचा सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळतो. इथे मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे समाधीस्थळ आहे. याच समुद्राजवळ कुलाबा किल्ला आहे. त्याचप्रमाणे मुरुड परिसरातील चित्तवेधक समुद्रकिनारा आणि ज्या किल्ल्याला जिंकण्यासाठी जंगजंग पछाडलं गेलं तो जंजिरा त्याच्या स्थापत्य रचनेसाठी प्रसिद्ध आहे. पुढे हरिहरेश्वर. या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर नेहमीच शिवभक्तांनी गजबजलेलं असतं. तसंच श्रीवर्धनचा समुद्रकिनारा मंत्रमुग्ध करणार आहे. स्वराज्याचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं हे गाव आहे.
2: सर, पेशवे म्हणजे प्रधान ना?
0: होय. या ठिकाणी जवळच दिवेआगर बीच स्वच्छ समुद्र आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी केलेला सत्याग्रह व ते ऐतिहासिक चवदार तळ महाड इथे आहे. जवळच क्रांतीस्तंभ, गांधारपाले लेणी आहेत. महाडजवळ शिवथरगड हे नितांत सुंदर आणि शांत स्थळ आहे. इथे रामदास स्वामींचे 22 वर्ष वास्तव्य होते असं म्हणतात.
2: खरंच आपण हे सारं बघितलं पाहिजे.
0: आता आपण रत्नागिरी जिल्ह्याकडे वळूया.
1: हो सर.
0: रत्नागिरी हा कोकणातला एक महत्त्वाचा जिल्हा. कोकणातल्या इतर सर्व जिल्ह्यांपेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा. या जिल्ह्याने झाशीची राणी, साने गुरुजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळक, एस एम जोशी, दानशूर भागोजीराव कीर अशांसारखी कितीतरी नावे घेता येतील अशी रत्न देशाला अर्पण केलीत. आचार्य विनोबा भावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देखील ही कर्मभूमी आहे.
3: हे सारं आम्हाला माहितीच नव्हतं.
1: हो ना.
0: रत्नागिरी शहरात मधल्या आळीत टिळकांचं जन्मस्थान आहे. या ठिकाणी आता टिळक स्मारक असून या आळीला टिळक आळी असं म्हटलं जातं. शहराजवळच पतित पावन मंदिर आहे. त्याचप्रमाणे थिबा पॅलेसची सुंदर वास्तू आपल्याला रत्नागिरीत पाहायला मिळते. या ठिकाणी आता थिबा राजाच्या वापरातल्या वस्तू आणि पुरातन वस्तूंचं संग्रहालय आहे.
4: सर, मला माहीत आहे ब्रह्मदेशाचा सम्राट थिबा राजा याचा इंग्रजांनी पराभव करून इथे ठेवले होते.
0: बरोबर आहे तुझं. या थिबा पॅलेस जवळच थिबा पॉइंट हे प्रेक्षणीय स्थळ आहे. इथून सूर्योदय सूर्यास्त तसेच मानवी वस्ती आणि बेटांचं विहंगम दृश्य दिसतं. संध्याकाळी विविध पक्ष्यांचे थवे या बेटावर जाताना दिसतात. रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला हा बहामनी सुलतानाच्या काळातील एक अजस्त्र सागरी किल्ला आहे. गडावरती देवी भगवतीचे मंदिर असून किल्ल्याच्या विविध भागात सुंदर दृश्य दर्शवणारे पॉइंट्स आहेत. येथील शिवसृष्टी आपल्याला थेट शिवकालात नेऊन सोडते. पायथ्याशी भागेश्वर मंदिर आहे.

0: रत्नागिरीत आणखी कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे आहेत?
1: रत्नागिरी म्हटलं की आपल्या समोर येतो तो विश्वामधील प्रसिद्ध असलेला आम्रराज हापूस आंबा. रत्नागिरीला आंब्याचं माहेरघर म्हणतात ते उगाच नाही. संपूर्ण जिल्ह्यात विविध प्रकारचे आंबे, फणस, काजू यांच्या आणि इतर फळांच्या बागाच बागा आहेत. सागरी माशांचा व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणावर चालतो. येथील मिरकरवाडा जेटी त्याचसाठी प्रसिद्ध आहे. झाडगाव भागातील सागरी जीव संशोधन केंद्र, ज्याला मत्स्यालय म्हटलं जातं, ते इथे असून विविध प्रकारचे सागरी जीव आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुमारे 55 फूट लांबीच्या देवमाशाचा सांगाडा ठेवण्यात आलेला आहे. इथलं मांडवी, भाटे, आरेवारे, काजीरभाटी इत्यादी नयनरम्य बीच सागरी खेळांसाठी प्रसिद्ध आहेत. मिऱ्या इथे बोट बांधणी कारखाना आहे. पावस येथे स्वामी स्वरूपानंदांचे समाधीस्थळ असून या ठिकाणाला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. अतिशय पवित्र, सात्विक व शांत अनुभूती देणारं हे स्थळ आहे.
0: सर, गणपतीपुळे देखील रत्नागिरी जिल्ह्यातच आहे ना?
1: होय ना, ती माहिती ओघात येईलच. रत्नागिरीपासून सुमारे 45 किलोमीटरवर जयगड किल्ला आहे. स्वराज्याच्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी खूप उपयोगी असा हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. इथेच अत्यंत सुरक्षित समजलं जाणारं जयगड बंदर आहे. इथलं कराटेश्वर मंदिर निसर्गरम्य केवड्याच्या बनात समुद्राच्या सान्निध्यात शांत वातावरणात मन वेधून घेतं. जवळच नव्याने उभारण्यात आलेलं जयविनायक मंदिर हे सुद्धा विलोभनीय आहे. सांडेलागुण येथे बोटी दुरुस्त करण्याचा उद्योग आहे. आता गणपतीपुळे हे श्री क्षेत्र म्हणून सुपरिचित आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी हे सापडलेलं स्वयंभू मंदिर असून समोर अथांग समुद्र जणू श्रींच्या चरणी लीन झाला आहे. गणपतीपुळे बीच सदैव पर्यटकांनी गजबजलेला असून इथे डॉल्फिन पॉइंट, विविध समुद्री खेळ, प्राचीन कोकण, मॅजिक शो इत्यादी करमणुकीचे कार्यक्रम पाहता येतात. गणपतीपुळ्याला लागूनच नवकाव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत या प्रतिभावंत कवींचं घर आहे. या ठिकाणी त्यांचं स्मारक आणि संग्रहालय असून मालगुण परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे. येथील बॅकवॉटरमध्येही वॉटर स्पोर्ट्सची मजा चाखायला मिळते.
0: सर, गणेशगुळे येथे देखील स्वयंभू गणेश मंदिर आहे. आम्ही एकदा तेथे गेलो होतो.
1: होय, या गणपतीलाच गलबतवाल्यांचा गणपती असंही म्हटलं जातं. याच किनाऱ्यावरती ऐतिहासिक मुसाकाजी बंदर व लाईट हाऊस आहे. या भागातील एकमेव असं सूर्यमंदिर कनकादित्य कशेळी या गावात असून ही मूर्ती तेजपुंज आणि प्राचीन आहे. जवळच आडिवरे या गावी प्राचीन महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं जागृत असं देवस्थान आहे. याशिवाय राजापूर इथे दर 3 वर्षांनी येणारी गंगा, तिथलं गरम थंड पाण्याची कुंड, दूतपापेश्वर मंदिर हे सारं मंत्रमुग्ध करणारं आहे. किनारी मार्गाने राजापूरला जाताना पूर्णगड तसेच आंबोळगड हे भग्नावस्थेतील पण एकेकाळी वैभवशाली असणारे किल्ले आढळतात. राजापूरमध्ये जर आपण गेलो तर आजही तिथे इंग्रज वखारीचे अवशेष पाहायला मिळतील.
0: सर, कासव संवर्धन केंद्र कुठे आहे? मी कधीतरी वाचलंय.
1: शाब्बास. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केळशी नावाचे एक टुमदार गाव आहे. नारळी पोफळीने बहरलेल्या या गावाला छानसा समुद्र किनारा लाभलाय. याच ठिकाणी निसर्ग प्रेमींद्वारे कासवांच्या दुर्मिळ प्रजातींचं संवर्धन केलं जातं.

केळशी येथे प्राचीन महालक्ष्मी मंदिर आणि शिवाजी महाराजांना दाभोळ स्वारीत मदत करणारे याकूब बाबा यांचा दर्गा आहे. इथला समुद्र किनारा अतीव सुंदर आहे. त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातील हर्णे बंदर, पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला हे मराठ्यांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या सैन्याच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभा आहे. या किल्ल्याच्या संरक्षणार्थ गोवागड आणि कनकदुर्ग

0: ज्यांना भुईगण म्हणता येईल असे उभे आहेत. दापोलीला मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं. या ठिकाणीच कोकण कृषी विद्यापीठाचं मुख्य केंद्र आहे.
1: सर, छत्रपती संभाजीराजांचे स्मारक कुठे आहे?
0: संगमेश्वर येथील कसबा या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांवरती फितुरीने औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने हजारोंच्या सैन्यासह हल्ला चढवला. अखेर राजांना आणि त्यांचे विश्वासू मित्र कवी कलश यांना कैद करण्यात आलं. पुढे त्यांचं बलिदान सर्वश्रुत आहे. आज त्यांचं स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. इथूनच जवळ शिलाहारकालीन प्राचीन कर्णेश्वर मंदिर आहे, जे दगडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सप्तेश्वर मंदिर आणि अलकनंदा नदीच्या उगमस्थानाचे सात झरे, जे सात वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र करून गोमुखातून कुंडात सोडलेलं आहे, हे जर तुम्ही पाहिलं तर प्राचीन जलव्यवस्थापनेचा हा एक उत्कृष्ट असा नमुना आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. चिपळूण येथील लोटे इथे अप्रतिम परशुराम मंदिर अलौकिक आनंद देतं. त्याचप्रमाणे बारभाई गोळ्यांची गढी हे ठिकाण सुद्धा पाहण्यासारखं आहे.
2: रत्नागिरीत खूपच पाहण्यासारखं आहे तर.
0: हो तर, मी फक्त काही स्थळेही सांगितली. आता सिंधुदुर्ग जिल्हा पाहू.
3: होय सर.
0: रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू, फणस इत्यादी फळांसाठी प्रसिद्ध आहे. मूळ रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1981 रोजी हा जिल्हा निर्माण झाला.
2: म्हणजे सर, पूर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग एकत्र होते तर?
0: होय, रत्नागिरी जिल्ह्याच्या मोठ्या क्षेत्रफळामुळे योग्य प्रशासनिक व्यवस्थान व्हावं म्हणून विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. याच किल्ल्याच्या नावाने नवीन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्याचे आरमार आणि समुद्री किल्ले त्याचा समुद्र, या विचाराने सहेतुक हा किल्ला बांधला गेला. त्यामुळे स्वराज्याचे शत्रू सिद्धी आणि इंग्रज यांच्या कारवायांना आळा बसला. या किल्ल्यामध्ये महाराजांचे मंदिर आहे. परुळे गावात वसलेले निवती बीच, पांढऱ्या वाळूने भरलेला आणि निवांत बीच, जर मनाला शांतता हवी असेल तर पर्यटक या बीचला पसंत करतात. जवळच 1709 साली बांधलेला निवती किल्ला आहे. हा किल्ला शिवरायांनी बांधला. पुढे तो सावंतवाडी संस्थानात गेला. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि सरखेल कान्होजी आंग्रेंच्या प्रचंड आरमारी सामर्थ्याची कहाणी इथल्या दगडादगडांमध्ये कोरली गेली आहे. असा पराक्रम, धैर्य, समुद्री सामर्थ्याचा जिवंत साक्षीदार म्हणजे विजयदुर्ग किल्ला. याला पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
2: सर, जिब्राल्टर म्हणजे काय?
0: भूमध्य सागरी प्रदेशातील एक प्रांत. या प्रांताशी साधर्म्य असलेला हा प्रांत म्हणून याला सुद्धा जिब्राल्टर म्हटलं जातं. विजयदुर्ग किल्ल्याला तिहेरी तटबंदी असून भक्कम असे 27 बुरुज आहेत. शत्रू आपल्या नौका वेगाने किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी येत, परंतु ठराविक अंतरावरती या जलनौकांना जलसमाधी मिळे. याचं कारण कोणालाही कळायचं नाही. खरं कारण होतं, दूरदृष्टी असलेल्या महाराजांनी किल्ल्यासमोर समुद्रात 300 मीटर लांब भक्कम दगडी भिंत बांधली होती. याच भिंतीला नौकांचा तळ आपटून नौका बुडत असत. या ठिकाणी आरमारी नौका बांधण्याचा कारखाना म्हणजेच गोदी होती. विविध प्रकारच्या युद्धनौका इथे बांधल्या जायच्या. याच किल्ल्यावरून 18 ऑगस्ट 1868 रोजी फ्रेंच शास्त्रज्ञ पियर जॉन्सन्स याने सूर्यग्रहण पाहताना हेलियम वायूचा शोध लावला. या किल्ल्याला रसद पुरवण्यासाठी जवळच देवगड किल्ला बांधलाय. कुणकेश्वर मंदिर हे शिवमंदिर समुद्रकिनारी असून इथल्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक शिवलिंग पाहायला मिळतात. या ठिकाणाला दक्षिण काशी असेही म्हटलं जातं. तारकर्ली बीच, देव

0: बाग बीच हे दोन्ही बीच निसर्गाची अभिव्यक्ती दर्शवतात. या ठिकाणाला क्वीन बीच म्हणतात. येथील बांबू आणि सुपारीच्या बागा पाहून मन प्रसन्न होतं. मालवण सिंधुदुर्ग किल्ला आणि बीचवरील मजा अनुभवल्यावर निवांतपणे जवळच्या रॉक गार्डनला पर्यटक भेट देतात. समुद्रकिनारी खडकाने भरलेल्या भागात हिरवळ आणि विविध प्रकारच्या फुलझाडांनी बहरलेलं असं हे ठिकाण. या बागेत LED लाईट, हाय मस्क टॉवर, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी आनंद या ठिकाणी घेता येतो. आता आपण ऐकली अशी आणखीन कितीतरी निसर्गरम्य स्थळं आपल्याला कोकणात पाहायला मिळतील. कोकणातील पावसाळा हा विशेष आकर्षक असतो. हिरवेगार डोंगर, ओढे, धुक्याने भरलेले घाट, धबधबे हे सारं पर्यटकांना आकर्षित करतात. शिवाय कोकणची स्वादिष्ट खाद्य संस्कृती, कोकणी मालवणी जेवण, सोलकढी, भाकरी, मासे ते सुद्धा विविध प्रकारचे. इथलं कोकम आणि हापूस आंबा विशेष प्रसिद्ध आहे.
1: सर, खेले नमन कोकणाची वैशिष्ट्य आहे ना?
0: हो ना. कोकणातील दशावतार, लोककला, पारंपरिक सण, जत्रा आणि गावातील उत्सव हे स्थानिक संस्कृतीची ओळख करून देतात. इथलं लोकजीवन साधं आणि आपुलकीचं आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कोकणातील पर्यटन वाढत असताना इथल्या पर्यावरणाचं संरक्षण करणं ही प्रत्येक पर्यटकाची आणि स्थानिक नागरिकांची जबाबदारी आहे. कोकणातील नैसर्गिक समुद्रकिनारे, डोंगर, दाट जंगले, नद्या, धबधबे आणि जैवविविधता हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी काय करावं लागेल ते तुम्ही सांगाल का?
2: पर्यटनस्थळी कचरा टाकू नये, प्लॅस्टिकचा वापर कमी करावा,
3: ऐतिहासिक किल्ले, मंदिर आणि नैसर्गिक स्थळावर करू नये, लिहिणे किंवा तोडफोड करू नये,
4: झाडे, वनस्पती आणि प्राण्यांना इजा करू नये,
5: स्थानिक वस्तू व स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लावावा,
4: पाणी आणि वीज यांचा काटकसरीने वापर करावा,
5: पर्यटनस्थळी मोठ्या आवाजात संगीत वाजवून वन्यजीव आणि स्थानिकांना त्रास देऊ नये,
3: वाहतुकीस अडथळा होईल असे वर्तन करू नये.
0: शाब्बास माझ्या बालमित्रांनो. पर्यटनाचा आनंद घेत निसर्गाचे संवर्धन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने जबाबदार पर्यटन. निसर्ग वाचवा, पर्यटन वाढवा आणि कोकणाचे सौंदर्य पुढील पिढ्यांसाठी जपा. हा संदेश देऊन आपण एक कोकण गीत गाऊया.

0: बालदोस्तानो, कसा वाटला कार्यक्रम? बालदोस्तानो, हा कार्यक्रम ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेलच, आपण कोकण जरी म्हटलं तरी कोकणातल्या या प्रत्येक जिल्ह्याचं सौंदर्य वेगळं आहे, तिथली संस्कृती वेगळी आहे आणि तिथल्या निसर्गाचं रूपही वेगळं आहे. पण या सगळ्या सौंदर्याची खरी मजा तेव्हाच आहे जेव्हा ती पुढच्या पिढीला तशीच अनुभवता येईल. पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम सादर केला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी. बालदोस्तानो, या कार्यक्रमाच्या संहितेचं, कवितेचं लेखन आणि कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं होतं प्रदीप कृष्णराव मोरे यांनी. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते मानस नितीन कांबळे, आदिती रवींद्र आंबेकर, स्वानंद अनंत लिंगायत, रुची अमोल शिंदे आणि नील दिनेश घवाळी. बालदोस्तानो, निसर्गाला जपूया, त्याचं सौंदर्य वाढवूया, त्याची काळजी घेऊया याच सुंदर संदेशासह आजच्या या कार्यक्रमात मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. पुन्हा भेटूच बालजगतमधल्या एका नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

बालजगत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन आणि पर्यावरण याविषयी आधारित जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवळ घवाळीवाडी तालुका रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. लेखन आणि मार्गदर्शन होतं प्रदीप मोरे यांचं, निवेदन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत आपली आवड, श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपल्या आवडीच्या सर्व रसिक श्रोत्यांना आमचा सस्नेह नमस्कार. श्रोते, नुकताच आपण घरोघरी गणेशोत्सव साजरा केला, तसंच सार्वजनिक स्वरूपात देखील आपण गणेशोत्सव साजरा केला. गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतरच्या

श्रोतो, आजच्या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या श्रोत्यांनी आपल्या या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया अभिप्राय पाठवलेत, तसंच त्यांच्या आवडती गीतंसुद्धा पाठवलेत. ती गीतं आपण ऐकणार आहोत, त्याचसोबतच ह्या काही प्रतिक्रियाही आपण ऐकणार आहोत. आमच्या इंद्रधनुष्य तसंच काव्यांजली, संतवाणी, कोकणची खाद्य संस्कृती, कोकण दर्शन, मावळतीचे रंग, बालजगत, विविध विषयांवरील मुलाखती आणि आमचा दररोजचा गाता रहे मेरा दिल, अशा सर्वच कार्यक्रमाविषयी आमचे श्रोते आम्हाला प्रतिक्रिया कळवत असतात. त्या ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर, वाचल्यानंतर आमच्या ह्या निवेदन करणाऱ्या सर्व सहाय्यक अशा निवेदक बंधू भगिनींना देखील समाधान वाटतं. त्यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया पाठवणाऱ्या सर्व श्रोत्यांना सुरुवातीलाच मनःपूर्वक असे धन्यवाद देतो.

श्रोत्यांनो, सुरुवातीला आमच्या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज सकाळी 10:30 प्रसारित होणार आहे कार्यक्रम अवतीभवती. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन रेडिओ सखी अनघा योगेश मगदुम यांचं, सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका सकाळी 10:30 अवतीभवती हा कार्यक्रम.

आजच्या कार्यक्रमातलं पहिलं जो SMS आहे तो आहे वारणा रेडिओ श्रोता संघ, वारणा शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथून विजय चव्हाण इंदूरकर, तेजस्विनी चव्हाण, माई इंदूरकर, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, तसंच किवलेगाव पुणे इथून अंकिता कांबळे, सैदापूरकर विजय कांबळे सैदापूरकर, बेबी शौर्या श्रेयस कांबळे, कल्याण मुंबई इथून डॉक्टर सुरज सुर्वे, नमिता सुर्वे आणि प्रकाश सुर्वे, तसंच घाटकोपर मुंबई इथून वैभव चव्हाण, आभीर चव्हाण, भीमराव चव्हाण, सुजाता चव्हाण, या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे आशा भोसले यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं हे भावगीत, संगीतकार श्रीधर फडके. तेव्हा ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हे भावगीत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इजी।
3: फसला।
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी, दूरदर्शन।

0: के सभी चैनलों और प्रसार भारती के ओटीटी प्लेटफॉर्म वेव्स पर माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, आता गाता रहे या कार्यक्रमा संदर्भातली प्रतिक्रिया आणि त्या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत आता आपण ऐकणार आहोत। 19 सप्टेंबर रोजी गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या गगनभरारी कार्याविषयी आपण सांगितलेली माहिती खूपच प्रेरणादायी अशी होती। त्यांची उत्तुंग झेप ही अचंबित करणारी आहे। आपण माहिती देत लावलेली गाणीही खूपच सुंदर, सकारात्मक आणि कर्णमधुर अशी होती। खूपच सुंदर सादरीकरण असे प्रतिक्रिया आपल्याला कळवली आमचे नियमित श्रोते श्याम कुलकर्णी जत इथून। आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे आज आहे महेंद्र कपूर यांचा स्मृती दिन। त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन। तर त्यासाठी त्यांनी महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत कळवलं आहे। हे गीत आहे शांतता खून झाला आहे या चित्रपटातलं। हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी। गीत रचना उमाकांत काणेकर यांची, संगीतकार एन दत्ता। या गीतासाठी पसंती करणारे श्रोते श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी आणि कुलकर्णी परिवार जत जिल्हा सांगली इथून, तसंच नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर आणि संजय चौहान, तसंच तालखेड जिल्हा जळगाव इथून काशीनाथ ढेंगे पाटील आणि नंदाबाई ढेंगे पाटील परिवार या श्रोत्यांना ऐकायचं आहे शांतता खून झाला आहे या चित्रपटातलं हे गीत।

श्रोतेहो, रविवार दिनांक 27 सप्टेंबरला वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आपण ऐकणार आहोत माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेलं नमन. बाई गा!

0: तेव्हा श्रोतेहो, रविवार दिनांक 27 सप्टेंबरला जरूर ऐका वनिता मंडळ हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोतेहो, नुकतीच सुप्रिया प्रभू मिराशी यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित झाली. या संदर्भातली ही मुलाखत आवडल्याची काही श्रोत्यांनी पाठवलेले हे अभिप्राय. मुलाखत ऐकली, खूप छान झाली. तुमच्या व्यक्तिमत्वाचे बरेचसे पैलू त्यात उलगडले. खरं म्हणजे सांगण्यासारखं बरंच असलं तरी वेळेचंही भान राखावं लागतंच. अर्धा तास हा तसा कमी वेळ आहे, पण तरीही तुमच्यातले गुण कला ठळकपणे श्रोत्यांसमोर आल्या. खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सुप्रियाताई, मुलाखत ऐकली, तुमच्यातले अनेक गुण आणि कला यांची आम्हाला नव्याने ओळख झाली. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया कळवली आहे उल्का जोशी वाडा देवगड इथून, तसंच अनुराधा दीक्षित वाडा देवगड इथून. आणखीन एक प्रतिक्रिया या कार्यक्रमासंदर्भातली पाठवली आहे अश्विनी फडके वाडा देवगड इथून. सुप्रियाताई, मुलाखत ऐकली, खूप आवडली. तुमचा आवाजही खूप छान आहे. तुमचे भजन उत्तरा केळकर यांनी गायले हा मोठाच पुरस्कार आहे. असेच अनेक पुरस्कार मिळवत हीच सदिच्छा आणि खूप खूप अभिनंदन. या त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. असेच आमचे कार्यक्रम ऐकून आमच्या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा आणि नित्यनेमाने या प्रतिक्रिया आपली आवडमधून तुम्हाला ऐकता येतील. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत जे आपण ऐकणार आहोत त्याची पसंती कळवली आहे बुलढाणा इस्लामपूर इथून सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, सुमित कुमार दामोदर, साधना पवन पाटील, अमोल मानकर, शोभाताई मानकर, श्लोक आणि दीपाली परिवार या सर्वांनी. यांना ऐकायचं आहे बाबू या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. संगीतकार राजेश रोशन.

0: लिव लाईफ विथ नो एक्सक्युजेस अँड ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट. खरंच चिंता न करता फिरणं हे खरंच एक ब्लेसिंग असतं. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदम वेगळ्या विषयाने केली आहे, तरीही हा विषय अगदी दिलके करीब आहे. आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन, आणि याच निमित्ताने आपल्यासोबत आहे रत्नागिरीतलीच एक कंपनी जिने 25 वर्ष अविरत सेवा दिली आहे आणि ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट हे वाक्य शतशः पूर्ण केलेलं आहे अशी कंपनी म्हणजेच अमृता ट्रॅव्हल्स. आणि अमृता ट्रॅव्हल्सच्या फाउंडर मेंबर सौ अमृता करंदीकर मॅडम आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओत आहेत. त्याचबरोबर ऑन फील्ड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करंदीकर सुद्धा आज आपल्यासोबत आहे. या दोघांसोबतही आपण आज गप्पा मारणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचाच दिलके करीब असा विषय म्हणजे पर्यटन, भटकंती, ट्रिप्स याबद्दल मनमुराद गप्पा ऐकणार आहोत. कार्यक्रमामध्ये मी तुमच्या दोघांचंही अमृता मॅम आणि श्रीकृष्ण आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण मित्र परिवार.
1: सोमवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल दूरदर्शनवरील स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यासह रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी यांची मुलाखत.
2: माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता, पण ज्याला हे करायचं ठरलं की माधवराव करायचंय मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला.
1: तर नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीची ही सविस्तर प्रतिक्रिया. ही प्रतिक्रिया पाठवली आहे प्राची गोडबोले, विष्णुनगर नाचणे रोड रत्नागिरी इथून.

त्या म्हणतात, आपल्या आकाशवाणी केंद्रावरचे कार्यक्रम दिवसेंदिवस खूप छान सादर होत आहेत. संतवाणी खूप छान रंगते. प्रत्येक भाग दंग होऊन ऐकला जातो आहे. मंजिरी गोखले आणि सहकलाकार सहकारी यांचं शिस्तबद्ध सूत्रसंचालन, अर्चना देवधर आणि सुरेंद्र घुडेसर यांचं अभ्यासपूर्ण लेखन मनाला सुखावून गेलं. गवस पिता पित्रांची मुलाखत मनाला खूप भावली. मुलाने घरी राहून स्वतःचं नवीन क्षेत्र निवडलं. नवीन मुलांना त्यातूनच रोजगार उपलब्ध होऊ शकेल त्याचं खूप कौतुक वाटतं. पालकांची ही जबाबदारी खूप अभिमानास्पद अशी वाटली. प्राध्यापिका निशा केळकर यांची मुलाखत छान सादर झाली. भाभा अनुसंधान केंद्राच्या विविध स्पर्धा आणि त्यात आपल्या रत्नागिरीनं मिळवलेलं सुयश याची नवीन माहिती मिळाली. एका वेगळ्या क्षेत्राची ओळख झाली. आपले कार्यक्रम असेच बहारदार होऊ देत. गोडबोले मॅडम, आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रतिक्रिया आमच्या कार्यक्रमाविषयीच्या आपण पाठवत रहा. श्रोतेहो, आता ऐकूया यादों की बारात या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम फुलवळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, तसंच दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे, तसंच पेठ शिवणी, तालुका पालम, जिल्हा परभणी. इथून किशोर वाघमारे, शांताबाई वाघमारे, नरेंद्र वाघमारे आणि डॉक्टर तुषार वाघमारे.

आशा भोसले यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलंय. वेळेअभावी आपण गीत पूर्ण ऐकू शकत नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि श्रोते हो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून देखील आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम म्हणजेच अवतीभोवती हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अवतीभोवती. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा हा कार्यक्रम, संकलन आणि निवेदन रेडिओ सखी अनघा योगेश मगदुम यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे.

0: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती निवेदिका अनघा मगदूम सादर करते विवेक वानखडे।
1: नमस्कार श्रोते हो, अवतीभवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। गेल्या आठवड्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेऊया। सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी। राज्य शासनाकडून रत्नागिरी संगमेश्वर राजापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर, प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश। रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाची मंगलमय सांगता, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य। केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा प्रेरणादायी सहभाग। मांडवी किनाऱ्यावर राबवली स्वच्छता मोहीम। जिल्ह्यात 3 ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आदेश। जिल्हा परिषदेत 436 नवनियुक्त शिक्षकांना पारदर्शक समुपदेशनानं पदस्थापना। जिल्ह्यातील 849 ग्रामपंचायतींमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेचा जागर। जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त पुढाकार। गावाला पाणी पुरवण्याची जबाबदारी आता महिला बचत गटांवर। नळपाणी पुरवठा योजनांचे करणार संचालन, देखभाल आणि दुरुस्ती। रत्नागिरीत महिला सक्षमीकरणाची नवी क्रांती। विधीसेवा पुरवण्यासाठी महामोहीम। जिल्ह्यातील बामणोली गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण। रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात भक्तीचा जागर। उपचारार्थींनी अभंग भक्तिगीतातून फुलवला आनंदाचा मळा। समुद्रकिनारी निर्माल्य संकलित, गांडूळ खतासाठी वापर होणार। तर विश्वदिनी सूर्य निरीक्षणातून अक्षांश मोजण्याचा अनोखा प्रयोग, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम। आता ऐकूया सविस्तर वृत्तांत। राज्य शासनानं शनिवारी खरीप हंगाम 2026 मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांचा विचार करून राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली। यामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील 3 महत्वाच्या तालुक्यांचा समावेश असून या निर्णयामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागानं 25 सप्टेंबर 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या 3 तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील ट्रिगर 1 लागू करण्यात आलाय। कृषी आयुक्तांनी 24 सप्टेंबर 2026 रोजी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। ट्रिगर 1 लागू झालेल्या या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। सर्वेक्षण करण्यात आलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शवणारे छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केला जाणार आहे। तसंच पिकांच्या नुकसानीबाबतची मदत एका स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे। रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शासनाच्या सवलत आणि उपाययोजना लागू होणार आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट आणि वीज जोडणी खंडित न करणं, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता, पिण्याच्या पाण्याचं नियोजन आणि टँकरद्वारे पुरवठा, जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता आणि जलसंधारणाच्या कामांचा यामध्ये समावेश आहे। चैतन्यानं आणि आनंदानं भरलेल्या कोकणवासियांच्या लाडक्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी झाली। जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला गणरायाचं विसर्जन अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आलं। जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला 36,175 घरगुती आणि 72 सार्वजनिक गणेश मूर्तींचं थाटामाटात विसर्जन करण्यात आलं। विविध नद्यांचे घाट आणि कृत्रिम तलावांवर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती। रत्नागिरी शहरातील मांडवीत निर्माल्य संकलन करण्यात आलं। शहरात कृत्रिम तलाव तयार करण्यात

0: आले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शहर आणि ग्रामीण भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मिरवणुकांवर विशेष नजर ठेवण्यात आली. विसर्जन स्थळांवर जीवरक्षक, बोट्स आणि वैद्यकीय पथकं तैनात ठेवण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषानं दुमदुमलेली रत्नागिरी नगरी एका विरहाच्या भावनिक वातावरणात गणरायाला निरोप देत होती. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका हे या दिवसाचं मुख्य आकर्षण ठरलं. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली देशभरात विविध मंत्रालये आणि शासकीय संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान 0.6 मोठ्या उत्साहात राबवलं जात आहे. याच अनुषंगाने आकाशवाणी रत्नागिरी केंद्रानं देखील सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीची उत्तम प्रचिती दिली. या अभियानाअंतर्गतच गेल्याच आठवड्यात रत्नागिरीतील मांडवी समुद्र किनाऱ्यावर आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक विशेष स्वच्छता मोहीम राबवली. किनाऱ्यावर पर्यटकांकडून किंवा समुद्राच्या लाटांमुळे येऊन साचलेला प्लास्टिकचा कचरा, थर्माकोल, कागद आणि इतर न कुजणारा कचरा आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांनी हाताने गोळा करून परिसर स्वच्छ केला. आकाशवाणी हे केवळ माहिती आणि मनोरंजनाचं माध्यम नसून ते समाज प्रबोधनाचं एक प्रभावी साधन आहे हे या मोहिमेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं. आगामी काळातील विविध सण, उत्सव, स्थानिक आंदोलनं आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मान्यतेनं अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1)(3) अन्वये हे आदेश लागू केलेत. ते आदेश 19 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून 3 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील. विविध सण, उत्सव आणि आंदोलन च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आता नव्या ऊर्जेनं गजबजणार आहेत. पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या प्राथमिक आणि पदवीधर अशा तब्बल 436 नवनियुक्त शिक्षकांचा समुपदेशन आणि पदस्थापना आदेश वाटप सोहळा जिल्हा परिषदेत मोठ्या उत्साहात, नियोजनबद्ध आणि अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडला. प्रशासनाची तत्परता आणि अचूक नियोजनामुळे समुपदेशन पूर्ण होताच एकाच दिवशी हातात थेट नियुक्ती आदेश मिळाल्याने नवनियुक्त शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. या समुपदेशन प्रक्रियेत केवळ नियमांवर बोट न ठेवता जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील चेहरा प्रकर्षानं दिसून आला. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी स्वतः पुढाकार घेत आजारपण, शारीरिक व्याधी असणाऱ्या उमेदवारांची आस्थेनं विचारपूस केली. अशा उमेदवारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांनी स्वतः जातीनं मार्गदर्शन करत त्यांना प्रवासासाठी आणि आरोग्यासाठी सोयीची शाळा निवडण्यास मोलाची मदत केली. प्रशासनाच्या माणुसकीच्या भूमिकेमुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. सर्वांनी त्यांच्या संवेदनशीलतेचं भरभरून कौतुक केलं. या समुपदेशनात 208 उपशिक्षक आणि 228 पदवीधर शिक्षकांना मेरिट नुसार थेट शाळा निवडीचा हक्क देण्यात आला. दिव्यांग बांधव, आजारी उमेदवार आणि महिला शिक्षकांच्या सोयीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला. शाळा निवडताना कोणावरही घाई गडबड न करता प्रत्येकाला पुरेसा वेळ आणि योग्य मार्गदर्शन दिलं गेलं. त्यामुळे सर्व उमेदवार अत्यंत समाधानानं आपल्या शाळा निवडून आनंदानं रुजू होण्यासाठी सज्ज झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, कृषी सभापती महेश नाटेकर तसंच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलाबडे आणि रेवती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. सध्याच्या मोबाईल युगात वाढती सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या डिजिटल अरेस्ट सारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 849 ग्रामपंचायतींमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता या विषयावर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. 21 ते 29 सप्टेंबर दरम्यान आयोजित विशेष शैक्षणिक ग्रामसभांच्या माध्यमातून हा जनजागृतीचा जागर थेट ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान ही मोहीम राबवण्यात येते. याबाबत माहिती देताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या,
1: भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या पंतप्रधान पदाच्या 25व्या वर्षाचं औचित्य साधून सेवा संकल्प अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आपण या अभियानाची सुरुवात ही रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि वृक्ष लागवड अशा कार्यक्रमांनी केली आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या 16 विभागामध्ये विविध उपक्रम राबवून हा जो महिना आहे तो आपण साजरा करणार आहोत. आणि याच कालावधीमध्ये

0: सप्टेंबर महिन्यामध्ये अभियानांतर्गत शैक्षणिक ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत 21 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये. सध्याचा ज्वलंत विषय असणारी डिजिटल साक्षरता आणि सायबर गुन्हेगारीकरणाविरुद्ध लढा द्यायला पाहिजे किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे हाही एक ज्वलंत विषय होता. यासाठी SP रत्नागिरी आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा हा विषय या ग्रामपंचायतीच्या विषय सूचीवर घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये या कालावधीत 849 सर्व ग्रामपंचायतीमध्ये याबाबतचं प्रेझेंटेशन पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये करणार आहेत. लीड बँकेलाही यामध्ये सामावून घेण्यात आलंय की डिजिटल अरेस्ट किंवा अशा गोष्टी होतात आणि लोकांना त्यामध्ये फसवलं जातं, बँकेतला पैसा विड्रॉ केला जातो, तर ह्यासाठी त्यांनी व्यवस्थित लक्षपूर्वक वागावं, आवश्यक काळजी घ्यावी यासाठी हा विषय घेण्यात आलेला आहे. आणि या ग्रामसभेमध्ये गावातली सर्व मुलं, सर्व वयोगटाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे डिजिटल सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता हा विषय अशा प्रकारे या ठिकाणी ॲड्रेस होईल.
1: केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेनं देशात पथदर्शी ठरेल असा एक क्रांतिकारी आणि अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. गावातील नळपाणी पुरवठा योजनांचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची संपूर्ण धुरा आता सक्षमपणे महिला बचत गटांच्या हाती सोपवण्यात आली असून या प्रयोगानं ग्रामीण विकासाला आणि महिलांच्या आत्मविश्वासाला एक नवी उभारी दिली जाते. लांजा तालुक्यातील निवोशी इंदौटी गावातून या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. तेथे योजनेची धुरा महिला बचत गटाच्या हाती सोपवण्यात आली आणि महिलांनीही हे आव्हान समर्थपणे पेललं. याबाबत बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या,
0: जलजीवन मिशन ही योजना केंद्र शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून राबवली जाते आणि या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने एक अभिनव प्रयोग केला की सर्वांना हर घर नल से जल अशी ही योजना आहे. यामध्ये ही योजना पूर्ण झाली की जलसेवा आंकलन, हर घर जल डिक्लेअर करणं आणि मग ग्रामपंचायतीला हँडओव्हर केली जाते. तर ही ग्रामपंचायतीला हँडओव्हर झाल्यानंतर त्याच्या ऑपरेशन अँड मेंटेनन्सची जबाबदारी म्हणजेच रूढार्थाने योजना पुढे चालवण्याची जबाबदारी ग्रामीण महिलांवर, महिला बचत गटांवर किंवा ग्रामसंघावर सोपवण्याचा प्रयोग या जिल्ह्यामध्ये भारतभरात पहिल्यांदा करण्यात आला, ज्याचं आपण प्रेझेंटेशन सुद्धा NJJM समोर केलेलं आहे. आणि आपलं यातलं पहिलं गाव आहे ते निवोशी इंदौटी तालुका लांजा, जिथे पहिल्यांदा ही स्कीम आपण बचत गटाला दिली. आणि बचत गट काय करतं तर त्याच्या पाण्याच्या स्त्रोताची स्वच्छता करणं, पाण्याचं केमिकल आणि याचं टेस्टिंग करणं, पाण्याची ट्रीटमेंट करणं, TCL ट्रीटमेंट, पाण्याची नियतनं सोडणं, म्हणजे गावाला जे पाणी द्यायचं असतं तर ते कुठल्या वाडीला कुठल्या वेळी द्यायचं, किती द्यायचं, हे सगळं या महिला मेंटेन करतात. आणि एवढंच नाही, पाण्याच्या संबंधितल्या तक्रारी म्हणजे पाणी आलं नाही, नळ बंद आहे, रिपेरिंगच्या ह्या सुद्धा घेतात. पण आत्ता हे काम प्लंबरकडनं त्यांना करून घ्यावं लागतंय, तर आपण कौशल्य विकास मधून महिलांना पुढच्या टप्प्यामध्ये हे ट्रेनिंगही त्याच महिलांना देणार आहोत, जेणेकरून ऑपरेशन मेंटेनन्स हा पूर्णपणे महिला करतील. आणि यामागे विचार एवढाच होता की पाणी हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, लांबून जेव्हा आणावं लागतं तेव्हाही पाणी महिला वापरते, कमी पाणी आलं तरी त्याचं नियोजन मुख्यत्वे करून ती करते, तर हा तिचा जिव्हाळ्याचा विषय तिलाच जर आपण हाताळायला लावला तर काय परिणामकारकता होईल हे आपल्याला बघायचं होतं. आणि लांजातल्या अनुभवाने हे सिद्ध झालं की ही अतिशय चांगल्या पद्धतीने योजना महिला चालवतात, त्या टॅक्सही गोळा करतात, वॉटर टॅक्स. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 10% कॉन्ट्रीब्युशन JJM गोळा करणं ही खूप जिकिरीची गोष्ट झाली आहे. ती या महिलांनी हे पब्लिक किंवा कम्युनिटी कॉन्ट्रीब्युशन सुद्धा गोळा केलं. 100% वॉटर टॅक्स पहिल्या वर्षी त्यांनी गोळा केला आणि त्यांनी हेही सुचवलं की योजना परिणामकारक चालवायची असेल तर 20 रुपयांनी वॉटर टॅक्स आपल्याला मंथली वाढवायला पाहिजे. आणि ग्रामपंचायतीने विशेष म्हणजे हे मान्य केलं आणि गावामध्ये वॉटर टॅक्स सर्वानुमते वाढला आणि ते 100% गोळा केला म्हणून 2% इन्सेंटिव्ह त्या महिलांना प्रोत्साहनात्मक म्हणून ग्रामपंचायतींनी दिला, तर त्यामुळे त्यांचाही हुरूप वाढला. अतिशय सुंदर पद्धतीने हे काम करतात आणि ह्याचंच रेप्लिकेशन म्हणून त्यानंतर रत्नागिरी तालुक्यातल्या वळके गावामध्ये सुद्धा महिला बचत गटाला ही योजना चालवायला दिली. आणि तिसरी गुहागर तालुक्यातल्या खामशेत गावामध्ये महिला बचत गट तिथली पाण्याची योजना सक्षमपणे चालवत आहेत.

0: एक महिला अधिकारी म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान या वर्षभरात एक योजना जे जे एमची पूर्ण झालेली ही महिलांना चालवायला देण्यासाठीचा आमचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने आता राजापूर तालुक्यातल्या खरवते गावातही चौथी योजना जी आहे ती महिला बचत गटाला देण्याची तयारी सुरू आहे. तर हे पाहून इतरही ठिकाणी हे प्रयोग होतील असं मला वाटतं. तर हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी टाकलेलं एक पाऊल आहे असं मला वाटतं. धन्यवाद.
1: जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात उपचारार्थी रुग्णांसाठी सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उपचारार्थींनी उत्स्फूर्त सहभाग घेत अभंग, भक्तिगीतं आणि गणरायाच्या वंदनेतून आपल्यातील कला सादर केली. यावेळी त्यांनी विविध अभंगांचं सादरीकरण केलं. या उपक्रमामुळे उपचारार्थींना आनंददायी आणि सकारात्मक वातावरण अनुभवता आलं. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संघमित्रा फुले, मानसोपचार तज्ञ डॉक्टर हरणाक्षी गोसावी तसंच वैद्यकीय चमूचं विशेष योगदान राहिलं. आपणही या उपचारार्थींनी गायलेल्या अभंगांची छोटीशी झलक ऐकूया.
2: सांग केला प्रभोवा खेळ धुने कशाला सांग केला.

0: रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीनं गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाटे आणि मांडवी समुद्रकिनारी निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. भाविकांच्या प्रतिसादामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माल्य एकत्र करण्यात आलं. संकलित निर्माल्याचं सेंद्रिय आणि असेंद्रिय वर्गीकरण करण्यात येणार असून फुले आणि फळांपासून नारळ संशोधन केंद्र येथे गांडूळ खत तयार केलं जाणार आहे.
1: या उपक्रमाची माहिती देताना रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनीष नलावडे म्हणाले,
2: नमस्कार. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे आपण गेली 25-30 वर्षापासून निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम या मांडवी समुद्र किनारी करत असतो. या वर्षी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा 70वा वर्ष आहे आणि आपण आज निर्माल्य संकलनासाठी इथे उपस्थित आहोत. आपण हे विशेष पाहिलं तर रत्नागिरीकर स्वतःहून निर्माल्य देण्यासाठी येत आहेत, कारण यापूर्वी आम्हाला निर्माल्य मागावं लागत होतं, पण पर्यावरण संवर्धनाची जनजागृती रत्नागिरीमध्ये चांगल्या प्रकारे पोहोचले आणि स्वतःहून लोक निर्माल्य देत आहेत, हे याबाबत रत्नागिरीकरांचं कौतुक करावं लागेल.
0: गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील खगोल शास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शरद संपात अर्थात विश्व दिनानिमित्त स्वयंस्फूर्तीनं विविध प्रात्यक्षिक उपक्रम राबवत खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमासाठी पुणे येथील प्राध्यापक उमेश चव्हाण विशेष उपस्थित होते. प्राध्यापक बाबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शरद संपात दिनाचे महत्व विशद करणारी आकर्षक भित्तीपत्रकं तयार केली, तसंच जमिनीवर सरळ काठी राहून तिच्या सावलीच्या लांबीची अचूक नोंद घेतली. या निरीक्षणांच्या आधारे गणिती पद्धतीनं रत्नागिरी शहराचा अक्षांश सुमारे 95% अचूकतेने मोजण्याचा यशस्वी प्रयोग विद्यार्थ्यांनी केला. यावेळी खास दुर्बिणीद्वारे सुरक्षितरित्या सूर्य निरीक्षण करण्यात आलं. विद्यार्थ्यांना सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर डाग प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाला भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर भूषण ढाले, डॉक्टर विवेक भिडे, प्राध्यापक निशा केळकर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मयुरेश तांबे आणि स्वरांगी म्हैसकर यांनी विशेष मेहनत घेतली. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर तसंच विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी कौतुक केलं. शरद संपातच्या दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे झुकलेला नसतो, त्यामुळे सूर्य अचूक पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो आणि दिवस आणि रात्र प्रत्येकी सुमारे 12 तासांची असते. या दिवशी सावलीच्या प्रयोगाच्या आधारे कोणत्याही ठिकाणचे अक्षांश सहजपणे काढता येतात. याबाबत

0: बोलताना प्राध्यापक बाबासाहेब सुतार म्हणाले,
1: 20 सप्टेंबर रत्नागिरी येथे आपण शरद संपात किंवा ऑटोमनल इक्विनॉक्स हा दिवस इथे डॉक्टर जोगळेकर महाविद्यालयामध्ये साजरा करत आहोत. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतासाचा दिवस आणि भारताची रात्र हे समजली जाते. कारण सूर्य भोवती पृथ्वी विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असताना आज एका विशिष्ट बिंदूवर आल्यानंतर सूर्य बरोबर पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धात लंबरूप प्रकाश पडतो. त्याच्यामुळे दोन्ही गोलार्धामध्ये दिवस आणि रात्र समान असतात. उत्तर गोलार्धामध्ये यावेळी शरद ऋतूची सुरुवात तर दक्षिण गोलार्धामध्ये वसंत ऋतूची सुरुवात होते. आजच्या दिवसाचं खगोलीय वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी सूर्याची किरणं लंबरूप पडत असल्यामुळे जर आपण काठीच्या सावलीचा प्रयोग केला तर त्याच्या सहाय्याने आपण आपल्या शहराचे अक्षांश मोजू शकतो. हा दिवस खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा इतरही सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आणि हा FYBA ओपन इलेक्टिव्ह ॲस्ट्रॉनॉमीच्या विद्यार्थ्यांनी इथे कॉलेजमध्ये साजरा केला.
0: तर श्रोतेहो, या होत्या गेल्या आठवड्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी. श्रोतेहो, आता पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत अनघा योगेश मगदूम हिला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे.
3: अवती भोवती रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. संकलन आणि निवेदन होतं रेडिओ सखी अनघा योगेश मगदूम यांचं, सादर करते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतो, यानंतर म्हणजे 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते. या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता. मित्रहो, याआधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं. वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत. मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते. मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे. या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत. मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे se.census.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाही आहे. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर

साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं, मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावाबहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHU पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्रहो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता. ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही यावर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं. म्हणजे सन 1025 या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्रहो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचं हे भव्य मंदिर तोडलं. पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्यमंदिरासाठीच ओळखलं जात नाही तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणं आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक

दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होत आहे. मुंबईत काही तरुण समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्र हो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रूपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळं हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय. या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं, पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190च्या वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूनं तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील

सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. NSSमधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली, ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बातमधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982च्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. 2001 भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजिंदर सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्न

मैदानातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजेंदरजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं, त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजेंदर सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे. प्रतापगढ आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगढला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कँडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त, पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.
इथले शिक्षण

शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि चैतन्यानं भरून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्या प्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000हून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेली

0: या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा मराठी अनुवाद आज रात्री 8 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 12:03 आणि 42 सेकंद झाले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कोकणामध्ये अनेक लोककला जपल्या जातात, त्यामधलीच नमन ही एक लोककला. ही लोककलेची जुनी परंपरा आहे. गणपतीच्या नमनानी याला सुरुवात होते आणि त्यानंतर खेळे सादर केले जातात. पौराणिक, सामाजिक किंवा स्थानिक विषयावरती संवाद आणि अभिनय केला जातो. नमन हा कार्यक्रमाचा पारंपरिक प्रारंभ आणि खेळे हे त्यातलं मनोरंजनात्मक आणि अभिनय प्रधान सादरीकरण असतं. यातला नटवा म्हणजे साधारणपणे स्त्रीची भूमिका साकारणारा पुरुष कलाकार. नटवा ही केवळ विनोदी भूमिका नाही, तर कोकणच्या पारंपरिक लोकनाट्य परंपरेचा तो एक भाग आहे. नमनातील गण म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलं जाणारं श्री गणेशाचं स्तवन. यामध्ये गणपतीची स्तुती करणारं गाणं, पद किंवा पारंपरिक नृत्य सादर केलं जातं. गवळण ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेमधली एक महत्वाची गायन नृत्य परंपरा आहे. तिचा संबंध मुख्यतः श्रीकृष्ण, गोपिका आणि गोकुळामधलं जीवन यांच्याशी संबंधित असतो. वग म्हणजे एखादी कथा, प्रसंग किंवा आख्यान हे संवाद, अभिनय, गाणी, नृत्य यांच्या माध्यमातून सादर केले जातात. एखादी पौराणिक किंवा सामाजिक कथा घेऊन रंगमंचावरती सादर केला जातो तो वग. आणि यामधलं एक महत्वाचं पात्र म्हणजे रावण. नमन खेळामधलं हे एक पारंपरिक पात्र. ते साकारताना कलाकार रावणाचा वेश करून त्याचं व्यक्तिमत्व, संवाद आणि अभिनय सादर करतो. त्याची भव्य वेशभूषा, मुकुट हे त्याचं विशेष आकर्षण असतं. मैत्रिणींनो, पूर्वीपासून नमन हे फक्त पुरुष वर्ग करत होते. आज आपण म्हणतो की महिला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात, त्याचप्रमाणे नमन या लोककलेमध्ये महिलांनी सुद्धा आपला ठसा उमटवलाय. कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामधलं पहिलं महिलांचं नमन आहे आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांचं. आणि हे नमन आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. नमन दिग्दर्शन आहे साईनाथ नागवेकर यांचं, लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मांगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण. यांना साथ संगत अशी आहे ढोलकी साथ पार्थेस आंबेडकर, ॲक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलंय परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार आहेत समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलंडकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील.

0: प्रणाम भोलेनाथ. माझा असा प्रश्न आहे की संपूर्ण विश्वातले आपण महादेव आहात. संपूर्ण जीवसृष्टी तुम्हाला वंदन करते. कित्येक मानवानी आणि दानवानी सुद्धा आपले संसार सोडून तुमची तपश्चर्या करणे पसंत केले आहे. मग मी विचारते, आपण एक वेळ तपश्चर्याला बसलात मग तुम्हाला माझी सुद्धा आठवण होत नाही. मग असा कोण देव आहे जो तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे?
1: देवी पार्वती, या विश्वाचा जरी मी महादेव असलो तरी माझ्यापेक्षा वरिष्ठ ईश्वर आहे, त्याची मी रात्रंदिन स्मरण करीत असतो.
0: महादेव, मग त्या देवाचे नाव सांगण्याची कृपा करावी.
1: देवी पार्वती, एवढाच जर आपला हट्ट असेल तर त्यांचे नाव मी आपणाला सांगतो. या जगाची उत्पत्ती करणारे, आम्हा सर्व देव देवतांना पितृतुल्य असणारे देवादिदेव ब्रह्मदेव, त्यांची मी आराधना करीत असतो.
0: तातश्री, ठीक आहे, मग मी हा प्रश्न तातश्रीनाथ जाऊन विचार.
2: देवी पार्वती, तू तर अधिमाया शक्ती आहेस, या विश्वाची जननी आहेस, मग हे ब्रह्म सत्य आमच्याकडून काढून का घेत आहेस?
0: तातश्री, हे ब्रह्मसत्य तुमच्याकडून काढून जनकल्याणासाठी उपयोगी लावणार आहे. सांगा, तुमच्या पक्ष या विश्वातला देव कोण आहे?
3: स्वामी, पार्वती दीदीने विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. सत्य काय हे आम्हाला कळायला हवे.
2: देवी सरस्वती, आपण पण आपल्या दीदीच्या बाजूने गेलात मग उत्तर देणं बंधनकारक आहे. सांगतो, ऐका. या विश्वात सगळीकडे अंधार होता. आकाश, पाताळ, पृथ्वी, स्वर्ग असं काहीही नव्हतं. मग ते स्वतः निर्माण झाले. सर्वप्रथम त्यांनी पाणी निर्माण केले. सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्या पाण्यामध्ये कित्येक युगे त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या नाभिकमळातून माझा जन्म झाला. मला त्यांनी हे विश्व निर्माण करण्याचा आदेश दिला, पण मला ते काम कठीण वाटले. म्हणून त्याच ईश्वराने सप्त ऋषींना निर्माण केले. त्यांच्यापैकी पराशर मुनींचे सुपुत्र महर्षी व्यास यांचा मला फार मोठा उपयोग झाला. ते पुढे माझे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध झाले. सर्व जग निर्माण झाले. जमीन झाली, चंद्र सूर्य, हवा पाणी, सर्व काही निर्माण झाले. आणि हे विश्व निर्माण करणारे ज्यांची मी अहोरात्र भक्ती करतो त्यांचे नाव आहे नारायण.
0: नारायण? तातश्री, मग हे नारायण कुठे आहेत? मला त्यांची भेट करून द्या.
2: देवी पार्वती, अशी बावरून जाऊ नकोस. तेच नारायण म्हणजे भगवान विष्णुदेव होय.
0: देवाधिदेव विष्णुदेव, मला क्षमा करा. या विश्वातले आपण अधिपती आहात. मी तुम्हाला अनन्य शरण आले आहे.
4: देवी पार्वती, आपण एक सर्वसामान्य स्त्री नसून प्रत्यक्षात आधिमाया आदिशक्ती आहात. आपली सर्व रूपे दैत्यांनी पाहिली आहेत. तुम्ही तर अधर्मी दैत्यांना धडा शिकवून त्यांचा वध केला आहात. जे कामे अम्मा देवांना जमली नाही ती आपण केली आहात. महिषासूर सारख्या बलाढ्य दैत्यांच्या मुंड्या तोडून गळ्यात माळ घालणारे आपण एक असामान्य स्त्री आहात.
0: भगवान विष्णुदेव, माझी एकच शंका पूर्ण करा. आपणही शेषशाहीवर अनेक युगे तपश्चर्या करता, मग या विश्वातले आपण देव आहात तरी तुम्ही कोणाची भक्ती करता हे मला सांगा.
5: स्वामी, पार्वती दीदींनी विचारलेलं बरोबर आहे. आपण तिन्ही देव ध्यानस्थ झालात, कित्येक वर्ष जातात, तरी सत्य काय आहे ते सांगा. स्वामी, माझी सुद्धा तुम्हाला हीच विनंती आहे.
4: ठीक आहे, तुमचा एवढाच आग्रह असेल तर त्याचे निरसन मी करतो. देवी पार्वती, मी ज्या ईश्वराची युगानुगे तपश्चर्या करत आहे तो देव निर्गुण निराकार आहे. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, पाणीही त्याला भिजवत नाही, अग्निही स्पर्श करत नाही. तो सर्व व्यापी आहे. चराचरामध्ये भरून उरला आहे. सर्व ठिकाणी असून सुद्धा तो डोळ्यांना दिसत नाही. सद्गुरूंना शरण जाऊन प्रथम दिव्य दृष्टी प्राप्त करून मगच त्याला पाहावं लागेल. अशा ईश्वराची मी आराधना करतो.
0: भगवान विष्णुदेव, त्या निर्गुण निराकार ईश्वराची मला ओळख करून द्या.
4: देवी, हाच देव म्हणजेच ब्रह्म सत्य आहे आणि ह्याची प्राप्ती आपण महादेवांकडून करून घ्यावी अशी मी आपणाला आज्ञा करतो.
6: नारायण, नारायण.
7: अरे, हा तर मुनिवर्य नारद मुनींचा आवाज आहे. मुनिवर्य इंद्रपुरीत येत आहेत. रंभा, उर्वशी, तुम्ही आपल्या रंगमहालात जा.

0: देवादिदेव इंद्रदेव, माझा तुम्हाला प्रणाम आहे.
1: मुनिवर्य, कसं काय येणं केलात? काय वर्तमान आहे?
0: इंद्रदेव, फार मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.
1: आनंदाची बातमी?
0: हो हो, आनंदाची बातमी.
1: सांगा सांगा लवकर.
0: नारायण नारायण. इंद्रदेव, भूतलावर फार मोठे आश्चर्य घडणार आहे. भगवान शंकरदेव आपल्या पत्नीला म्हणजेच माता पार्वतीला ब्रह्मसत्य काय आहे ते उघड सांगणार आहेत, जे तुम्हाला स्वर्गातील देवांनाही ठाऊक नाही आहे. ते माता पार्वती प्रत्यक्ष ऐकणार आहेत. येतो मी. नारायण नारायण.
1: गुरुवर्य, जे स्वर्गात व्हायला हवे आहे ते या भूतलावर घडणार आहे. या विश्वाचा दाता कोण आहे? चक्कच आज नाव समजणार आहे. आणि हेच जगातील ब्रह्मसत्य आहे. गुरुवर्य, याच्यावरती उपाय कोणता आहे?

0: मॅडम भोलेनाथ।
1: बस मासुरा, नेहमी मी सांगितलेलं काम तू वेळेत पार पाडतोस, मग आज तुला भस्म आणायला एवढा उशीर का बरं?
0: भोलेनाथ, पुण्यवान माणसाचा भस्म मिळवणे फार कठीण झाले आहे, त्यामुळे तुम्ही मला असा वर द्या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन त्याचा जळून भस्म व्हायला पाहिजे, नंतर तुम्हाला भस्म आणून देण्यास मला मुळीच वेळ लागणार नाही।
1: ठीक आहे भस्मासुरा, मी तुला असा वर देतो, आजपासून ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याचा जळून भस्म होईल। तथास्तु तथास्तु तथास्तु।
0: अरे भोळ्या शंकरा, तू किती भोळा आहेस, तू तर मला वर देऊन फसला आहेस। आता बघ, आता मी कोणाचाही जाळून भस्म करू शकतो। देव हो, आता सावध रहा, मी तुमचा जाळून भस्म करणार।

0: नारायण नारायण नारायण। भस्मासुरा, तू तर फार मोठा भाग्यवान आहेस। तुला शंकर देवाने असा वर दिला आहे की तू आजपासून कोणाचंही भस्म करू शकतोस।
1: नारद मुनी, मग तुमचाच जाळून भस्म करतो।
0: नारायण नारायण नारायण, थांब थांब भस्मासुरा, माझा भस्म करण्यापेक्षा ब्रह्मदेव विष्णुदेव शंकरदेव यांचा भस्म कर, तरच तू त्रिभुवनात प्रसिद्ध होशील। येतो मी।
1: ठीक आहे नारदा, आताच जाऊन त्या तिन्ही देवांचा जाळून भस्म करतो।

0: पितामह।
1: देवी पार्वती, तुझ्या तपश्चर्येला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। मी तुला असा पहिला वर देतो की मी एका नारेचे रूप धारण करून भस्मासुराचा वध करीन व तिन्ही देवांना मुक्त करीन। आणि माते, मी तुला दुसरा वर असा देतो की श्री गणेश या नावाने मी तुझ्या पोटी जन्म घेईन। तथा असतु।
0: अय्या, आपण कोण? आपण किती सुंदर दिसता।
2: सुंदरी, कोण आहेस तू? तुझे हे लावण्य रूप पाहून मी अगदी मोहित झालो आहे।
0: मी मोहिनी, स्वर्गातून पृथ्वीवर फिरायला आले आहे आणि तुम्हाला बघून तुमच्या प्रेमातच पडली आहे।
2: मग ये, अशी माझ्या मिठी मध्ये ये।
0: हो हो, थांबा, माझी एक अट आहे।
2: अट कोणती?
0: जसं मी नृत्य करेन तसं नृत्य तुम्हीही केलं पाहिजे।
2: एवढंच ना? ठीक आहे।
3: जरा

0: अगं अगं पोरीनो थांबा थांबा,
1: काय झालं राधे?
0: अगं आपण साऱ्या जणी नटून थटून मथुरेच्या बाजाराला निघालो खऱ्या, पण आपल्यापैकी मथुरेचा रस्ता कोणाला माहित आहे का?
1: नाही ग राधे.
0: मग आता काय करायचं?
1: राधे, चंद्राच्या शेजारी एक मावशी राहते बघ, तिला हाक मार बघू.
0: अगं चंद्रा, मग मार बघू तू हाक.
2: मी काय तिला हाक मारणार नाही बघ, माझं आणि तिचं कालच भांडण झालंय.
0: बाई बाई ठीक आहे, आपण असं करूया, आपण साऱ्या जणी मिळून मावशीला हाक मारूया.
1: हो चालेल.

0: खुशी
1: अगं ए मावशी
0: मावशी

0: अगं मावशी, आम्ही साऱ्या जणी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो खऱ्या, पण आमच्यापैकी मथुरेचा रस्ता कोणालाच माहित नाही, म्हणूनच तुला हाक मारली ग।
1: अगं एवढ्या नटून ठटून निघाल्यात कारण तुम्हाला रस्ता माहिती नाही होय। अगं पण ती मंदा आहे ना, तिला माहिती आहे मथुरेचा रस्ता।
2: अगं आम्हाला माहित असतं तर तुला हाक नसती मारली।
1: काल चांगली भांडत होतीस नव्हे रस्ता माहिती आहे म्हणून।
3: तू पण भांडतच होतीस की।
0: अगं अगं ठीक आहे थांबा थांबा। अगं मावशी तुला माहित आहे ना रस्ता, मग सांग ना तू।
1: ठीक आहे पण तिला सांगून ठेवा, काही बोलायचं नाही म्हणून।
0: बरं ठीक आहे।
3: राधे तिला पण सांग।
0: अगं हो ग हो।
1: बरं ठीक आहे निघूया मग। अगं पण मी काय म्हणते तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का?
0: काय?
1: तुम्ही एवढे पायात मौल्यवान पैंजण घातलात, कपाळाला टिकली लावलायत, पण त्या पैंजणाची किंमत किती आहे आणि टिकलीची किंमत किती आहे? पैंजण जरी चांदीच असला तरी तो पायात घालतात, आणि कुंकू जरी साधं असलं तरी ते कपाळी लावतात, हे नेहमी लक्षात ठेवा पोरीनं।
0: हो मावशी।
1: चला आता निघूया। चला मग निघूया ना आता।
0: अगं अगं मावशी, हा आलीस ना तर एक संदेश तरी दे।
1: असं म्हणतेस? बरं ठीक आहे ऐका। हा सावली सर्वांनाच हवी आहे, पण झाड लावावी असं कोणालाच वाटत नाही। अन्न सर्वांनाच हवंय, पण शेती करावी असं कुणालाच वाटत नाही। सून सर्वांनाच हवीय, सून सर्वांनाच हवे, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही, असं कोणालाच वाटत नाही।

शतयुगात, महाविष्णु, त्रेतायुगात श्री प्रभु रामचंद्र, द्वापार युगात भक्तांचा सखा, दुर्जनांचा कर्दनकाळ, वासुदेव देवकीच्या पोटी श्री कृष्ण नावाने प्रकट झालो आहे। कंस मामाने मला मारण्यासाठी माझ्या मातापित्यांना बंदिस्त केले व माझ्या सहा भावांची हत्या केली। एवढेच नव्हे, मी मथुरेतून नंदागरी पोहोचलो, त्यामुळे त्याने क्रोधित होऊन गोकुळातील हजारो नवजात बालकांना

0: करण्यासाठी यमुना डोहामध्ये नागराज वासुकी, पुतना मावशी असे अनेक दैत्य पाठवले, पण त्यांना यश आले नाही. कंस मामा, लक्षात ठेव, तुझा पापांचा घडा भरला आहे, तुझा अंतकाळ जवळ आला आहे. तुझ्यासारख्या दुर्जनांचा सर्वनाश करून सज्जनांना भक्तीचे नंदनवन करून देण्यासाठी मी या भूतलावर अवतार घेतला आहे. अरे हो, 16108 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम माझ्या सोबतच्या पेंद्या आणि सुदामा यांना सांगितलं पाहिजे. चला तर त्यांना आपण हाक मारून पाहूया. अरे पेंड्या, अरे सुदामा,
1: आलो आलो आलो देवानो.
2: कृष्ण दे.

0: माता चरणी नमस्कार
1: आशीर्वाद आहे पेंड्या सुदामा 16 सहस्त्र 108 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे
2: कृपया वंदा देवानु त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो
1: बर येतो मी
3: अरे सुदाम्या ती किसन देवानी आपणा कामगिरी सांगितली आहे खरी त्या गवळणींचा रस्तो अडवायची कोणी माका अरे दोघांका जमत काय रे
0: अरे माका काय जमायचा नाही
3: तसा तुका काय जमत नाहीच म्हणा तरी आपला मी तुका इच्छारले मग आपण असा करूया तुझ्या बाजूक तो राहता तो कोणतो गुरा राखता बघ
0: अरे तो वाकड्या
3: वाकड्या काय हाक मारते का
0: अरे माझं काय आवाज चांगलो नाही तू
3: अरे एवढ्या मोठ्या मोठ्या बोमटत असतो तुझा आवाज नाही मार हाकते का
0: अरे तू साक मार प्रेमाने जरा
3: घे जरा प्रेमाने बर प्रेमाने हाक मारतोय अरे वाकड्या
0: अरे असो कसो अजून जरा जोरात हाक मार
3: बर ठीक आहे घे वाकड्या वाकड्या वाकड्या वाकड्या वा
1: अले तुला मानू ते पण तशाला लोलवली
3: अले ए सुदाम्या ती किशन देवाने सांगितलेली कामगिरी सांगून टाक बर
0: हा तुमती 16 सहस्त्र 108 गवळणींचा मेळा
1: हा
0: ताटमाट करून
1: हा
0: मथुरेच्या बाजारी चालले आहे
1: हा मग
0: त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी
1: हा
0: श्रीकृष्ण देवाने आपल्या ठिकाणी सोपवली आहे
1: पेंड्या सुदामा मी सांगितलेली कामगिरी पार पाडली का
3: हा देवानो तुम्ही सांगितलेली कामगिरी पार पाडली
1: बर तुम्ही असं करा तुम्ही कुंजवनात जा आणि गाई म्हशी सांभाळत बसा
0: तशी आपली आज्ञा दे
1: थांब राधे
4: आपण कोण
1: या सृष्टीचा आणि देवांचा देव श्री कृष्ण भगवान मलाच म्हणतात
4: श्री कृष्ण भगवान असे असतात का
1: मग राधे कसे असतात
4: पायी पद्म बेंबी हिरा मस्तकी तुरा आणि कटेवरी हात ठेवून विठेवरी उभे असतात
1: राधे ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळे रूप धारण करावी लागतात
4: सांगा तुमचा जन्म कुणा
1: बर ऐक तर

0: अगं सख्यांनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत, आपण यांना शरण गेले पाहिजे.
1: आशीर्वाद आहे.
0: कृष्णाने माझी झोप उडवली आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त तोच दिसत आहे. पण लक्षात ठेव, तुझा सर्वनाश माझ्या हातात आहे आणि हा मथुरेचा राजा कधीही गप्प बसणार नाही. अक्रू, आत्ताच्या आत्ता जा आणि श्रीकृष्णाला माझ्या समोर उभा कर.
1: मामांच्या चरणी नमस्कार असो.
0: धिक्कार असो. अरे कृष्णा, तू तर वाघाच्या गुहेत आला आहेस. आता तू जिवंत जाणार नाहीस. तुझा मृत्यू अटळ आहे.
1: मामा, तुझ्या पापांचा घडा भरला आहे. तू एक एक करून माझ्या सावांची हत्या केली आहेस. तू अटळ आहेस. असेल हिम्मत तर हो युद्धास तयार.
0: हो युद्धास तयार.

मैत्रिणींनो, आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेलं नमन आत्ताच आपण ऐकलं. या नमनासाठी दिग्दर्शन केलं होतं साईनाथ नागवेकर यांनी. लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण, ढोलकी वादक पारतेज आंबेडकर, ॲक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलं होतं परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार होत्या समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलणकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील. निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्णिमा साठे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

श्रीकृष्ण राऊत यांची गझल आपण ऐकली. संगीतकार आणि गायक दिनेश अर्जुना. दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: उत्तराखंड आणि सहकलाकारांनी गायलेली पारंपरिक लावणी आपण ऐकली. चित्रपट नवरा माझा नवसाचा, संगीत जितेंद्र कुलकर्णी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: असका
1: हेरलं ते हेरलं लगीन पपलेट ठरलं.
0: आता चांगलं झालं की
1: लगीन झालं गोंधळ झाला. आता एकच काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं.

कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला।

येतात ना तिघ, नातूचा नोया धावायला, कुठं कुठं जा

फटाकडी चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. मुख्य गायिका होत्या आशा भोसले आणि या गीताला संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

जयवंत कुलकर्णी शारदा आणि सहकलाकारांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट ती मी नव्हेच आणि संगीत होतं सूरज यांचं. शेतकरी बांधव

0: नवानो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।

0: सोनू निगम आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट नवरा माझा नवसाचा संगीतकार जितेंद्र कुलकर्णी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: आगम मुंबई ग नगरी बाडी बाका जशी रावणाची दुसरी लंका.

मुंबईची लावणी लिहिली होती पठ्ठे बापूराव यांनी, श्रीपाद भावे आणि सहगायकांनी गायली होती. चित्रपट लावण्यवती, संगीत राम कदम. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सातारा जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा। दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये किमान 27 जण ठार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्य पदक। नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता। उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं। नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले। दहशतवाद्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर कठोर उत्तर मिळेल असा स्पष्ट संदेश गेल्या दशकभरात भारतानं वारंवार दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख त्यांनी केला। आत्ताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचं धोरण अवलंबत असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: साथियों, पहले हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्यवाही की मांग होती थी, लेकिन उस पर उतना ध्यान नहीं दिया जाता था। समय बीतने का इंतजार किया जाता था। अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है और हम इसके नतीजे भी देख रहे हैं।
0: यावर्षी अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं आणि त्यात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त केल्या। जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यासाठी वेळ काढायचं आवाहन त्यांनी केलं। देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली। लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागात हे काम सुरू असल्याचं सांगत नागरिकांच्या सहभागाची उदाहरणं त्यांनी मांडली। हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागातही हे काम सुरू असल्याचं ते म्हणाले। सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाल्याचं स्मरण मोदी यांनी केलं। सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले। त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दल त्यांनी सांगितलं। भारतीय लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिराच्या माध्यमातून करत नाहीत, या उपासनेत प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा असते असं ते म्हणाले। आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरणही त्यांनी केलं। गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं

0: सांगून मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. स्वच्छता हीच महात्मा गांधी यांना सर्वात सुंदर श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. 100 आठवड्यांच्या या मोहिमेत माय भारतचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी तसंच शाळा महाविद्यालयं सहभागी झाली असून युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून हा संदेश पुढे नेल्याचं त्यांनी सांगितलं. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं ते म्हणाले. विविध राज्यातल्या पोषण महा उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेचा उल्लेख त्यांनी केला. गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळात व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करतंय. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतायत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी, विशेषतः युवकांसाठी, मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यायला रशियानं पाठिंबा दर्शवलाय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांनी काल ही भूमिका मांडली. सुरक्षा परिषदेची व्याप्ती आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांपर्यंत वाढवण्याच्या बाजूनं रशिया आहे. ग्लोबल साऊथमधल्या देशांना सुरक्षा परिषदेत आणखी स्थान देण्याची गरज आहे आणि भारत तसंच ब्राझील यांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला आपला पाठिंबा आहे असं ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांना आणखी जागा द्यायला त्यांनी विरोध केला. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी इराणनं दिलेल्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्राथमिक प्रतिक्रिया आपल्याला मिळाली असून निर्णय घेण्याआधी औपचारिक उत्तराची वाट पाहत आहोत अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली आहे. यासाठी इराणनं घातलेल्या अटी कायम आहेत. चर्चेचं दार इराणनं बंद केलेलं नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहील असं प्रतिपादन अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांनीही म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार झाले. काल रात्री जोहान्सबर्गच्या नैऋत्येला एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला तर केपटाऊनजवळ एका दुकानात झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं भारताला रौप्य

पदक मिळवून दिलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेमबाजीच्या दोन प्रकारात आज भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम यांच्या संघानं, महिलांच्या कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तिनीपार्थी आणि प्रतिका यांच्या संघानं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना थिरुअनंतपुरम इथं होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्यपदक. नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद होत आहेत. ऐकूयात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 336 गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश, गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांना मदत म्हणून कृषी मित्रांची नेमणूक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी अंतिम आणि साखर कारखान्याच्या गाळपाची 15 ऑक्टोबरला सुरुवात. यासह ऐकूया सातारा जिल्ह्यातील पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र शासनाच्या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातार, वाई, कोरेगाव या तालुक्यातील 336 गावांचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात झाला आहे. यामुळे या गावच्या क्षेत्रात खाणकाम, वाळू उपसा, औष्णिक वीज प्रकल्प, प्रदूषणकारी उद्योग तसंच मोठ्या बांधकामांवर बंदी आली आहे. या निर्णयामुळे जागतिक वारसास्थळाच्या यादीतील कासपठार, कोयना जलाशयासह परिसरातील वनसंपदेचं रक्षण होण्यासाठी मदत होणार आहे. याचबरोबर स्थानिक नागरिकांचं विस्थापन, शेती तसंच पारंपरिक रोजगाराला पूर्ण संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांना मदत म्हणून कृषी मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. यानुसार सातारा जिल्ह्यात 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार असून निवडीनंतर त्यांना कामासाठीचा 2 वर्ष कालावधी मिळणार आहे. यासाठी त्यांना महिन्याला 1,500 इतकं मानधन देण्यात येणार आहे. निवड करताना 33% महिलांना संधी देण्यात येणार आहे. यानुसार सातारा, कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, फलटण, माण तालुक्यात प्रत्येकी 48, वाई तालुक्यात 36, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात प्रत्येकी 24 जणांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे कृषी मित्र कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या दुवा म्हणून काम करतील. सातारा शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. घराघरातल्या तसंच मानाच्या गणपतींना वाजत गाजत निरोप दिला. विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील उत्तेश्वर मंदिराचा संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंदिराच्या संवर्धन आराखड्यास शासनानं मंजुरी दिली असून यासाठी सुमारे 37 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. सरकारनं राज्यातील 9 प्राचीन मंदिरांच्या जतन तसंच संवर्धनासाठीचा प्रकल्प हाती घेतला आहे. यात उत्तेश्वर मंदिराचा समावेश आहे. सभामंडप, नगरखाना, दगडी पायऱ्या यासह इतर कामं या ठिकाणी करण्यात येणार असून कामादरम्यान सिमेंट ऐवजी चुना, गुळ आणि बेलफळाच्या मदतीनं तयार केलेल्या रसायनाचा वापर करण्यात येणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. यानुसार निवडणुकीसाठी 2019 मतदारांची नोंदणी झाली असून या बँकेच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. ती ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षानं राजकीय समीकरण आखण्यास सुरुवात केली आहे.

0: मतदारांना एकूण 21 संचालक निवडून द्यायचे आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गाळपाची सुरुवात 15 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठीची सर्व तयारी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 17 कारखाने असून त्यापैकी 9 खासगी तर 8 सहकारी आहेत. गेल्या हंगामात जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी सर्वाधिक ऊस गाळप करत उच्चांकी साखरेची निर्मिती केली होती. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप पिकं वाया गेली असून त्याचा परिणाम 70% उत्पन्नावर होणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजना लागू असून जिल्ह्यातील 1,632 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्याची शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम 66,86,521 इतकी होते. त्याअंतर्गत 33,559.71 हेक्टर क्षेत्रासाठी विमा लागू झाला आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत.

बळवंत लामकणे यांचं गीत आपण ऐकलं, दत्तात्रय हरकारे यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला.

0: एक वाजून 55 मिनिट होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया कवी अरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
2: कवी अरुण म्हात्रे यांचा हा मराठी कविता संग्रह आहे जो प्रेमातील आर्तता आणि विव्हलता अत्यंत प्रभावीपणे मांडतो. कवितांची आशयपूर्ण मांडणी करत कवी अरुण म्हात्रे नेहमीच लेखन करतात, पण कोसो मैल दूर आहे चांदणी यातील महत्त्वाच्या कवितांची यादी मोठी आणि निराळी देखील आहे. कविता संग्रहाचा मुख्य आशय प्रामुख्याने भावोत्कट प्रेम हा आहे आणि हा विरह कवितांचा संग्रह आहे. कवीने यामध्ये प्रेमातील विविध रंग, भावना, अवस्था यांचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे. विरह, आर्तता, प्रेमात मिळालेला दुरावा, समोरच्याची वाट बघणं आणि त्यातून येणारी व्याकुळता हा या संग्रहाचा प्रमुख गाभा आहे. दूर असलेली चांदणी. चांदणी हे प्रतीकात्मक रूप वापरून ती कशी आपल्यापासून कोसो दूर आहे हे कवीने मांडले आहे. नाजूक भावनांची गुंफण, प्रेमातील अबोला, सोबतीचे क्षण, आठवणींचा प्रवास अत्यंत सोप्या पण तरीही मनाला भिडणाऱ्या शब्दात व्यक्त केला आहे. काव्यात्मक सादरीकरण करणारे अरुण म्हात्रे यांच्या कवितांमध्ये उपजत अशी लय आणि संगीत असतं. या पुस्तकाचे मोठ्याने वाचन करत या कविता वाचल्यास ती लय जाणवते आणि त्या श्रोत्यांना खिळवून ठेवतात. आवड असेल तर माणूस त्यांच्या कविता गुणगुणतो देखील. खरं तर वाचकांना समजतं की कुठपर्यंत लेखकाची लेखणी पोहोचली आहे आणि चांदणी किती लांबपर्यंत आहे. सर अनेक वर्षापासून या क्षेत्रात आहे, पण तरीही ही चांदणी दूर का? मनात योजलेलं यश कधी मिळेल? त्या अज्ञात यशस्वप्नाला कवी चांदणी म्हणत असतील का? या संग्रहात काही प्रसिद्ध कविता आणि ओळी आणि अनेक छोट्या मोठ्या मनमोहक कविता आहेत. बुजुर्ग सांगतात, लिहिता हात, गाता गळा आणि शिमता मळा थांबता कामा नये. लिहायचं म्हटलं तर सगळं लिहा, लिहित रहा आणि वाचत रहा. ती प्रेरणा मिळवण्यासाठी आपल्याला हे पुस्तक निश्चित उपयोगी पडतं. कवी अरुण म्हात्रे यांच्या या संग्रहातील काही काव्यपंक्ती ज्या त्यांच्या मनातील ह्या यश दूर राहिल्याच्या भावना व्यक्त करतात त्या अशा आहेत. तुला हवा दिवा तसा मी लावू कसा. प्रेमातील असमर्थता समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याची हुरहुर.

0: या कवितेत दिसते. थांब तिथेच, विरहाच्या क्षणांना आठवणींना थांबून ठेवण्याची आर्त साध या कवितेत आहे. आठवणींना थांबून कधीच आठवणी थांबत नसतात, उलट मोहळ उठलेल्या मधमाशांसारख्या अंगावर धावून येतात. तरीही शब्दांच्या एका गुंफणीमध्ये आठवणींना थांबायला सांगून कवीने अनेक स्मरणरंजनात जुन्या आठवणीत रमणाऱ्या लोकांना जुनू काही एक संदेश दिला आहे. कोसो मैल दूर आहे चांदणी, म्हणजे प्राप्ती आणि अप्राप्ती ह्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. मानवाच्या मनात, बऱ्याच जणांच्या आयुष्यात प्राप्ती आणि अप्राप्तीमध्ये खूप मोठं अंतर असतं आणि आयुष्यात एक गोठलेली शांतता असते. पण फार थोडेसेच लोक गोठलेल्या शांततेतून बर्फशिल्प बनवू शकतात. कोसो मैल दूर आहे चांदणी हे असं बर्फशिल्प आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी अरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे ॲझोला तयार करण्याची पद्धती. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, पाऊस कमी झाला की हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी या चाऱ्याला पर्यायी खाद्य म्हणून ॲझोला या एकपेशीय प्रथिनयुक्त शेवाळाचा उपयोग करता येऊ शकतो. ही एक पाण्यावर वाढणारी नेचे वर्गातली वनस्पती आहे. हवेतलं नत्र स्वतःमध्ये ती साठवून ठेवते. नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या हिरव्या शेवाळ्याच्या साह्यानं ती नत्र स्थिर करते. या वनस्पतीची पानं वरच्या बाजूला हिरवी आणि खालच्या बाजूला पांढरट असतात. प्रत्येक पानामध्ये सूक्ष्म पोकळी असते, त्यातच शेवाळाच्या आधारे नत्र स्थिर केलं जातं. नत्र उपलब्धतेसाठी ॲझोला शेवाळावरच पूर्णपणे अवलंबून असतं. ज्यावेळी जमिनीवर भरपूर पाणी असतं त्यावेळी ॲझोलाची वाढ मोठ्या प्रमाणावरती वेगानं आणि कमी वेळात होते. ॲझोला शेवाळामध्ये प्रथिनं, खनिज, ॲमिनो ॲसिड हे घटक असतात. ॲझोलाचा उपयोग प्रामुख्याने पशुपालन करताना पूरक खाद्य म्हणून तसंच शेतीमध्ये जैविक खत आणि हिरवळीचं खत म्हणूनसुद्धा करता येऊ शकतं. कुक्कुटपालनातसुद्धा काही प्रमाणात ॲझोलाचा वापर पूरक खाद्य म्हणून करता येऊ शकतो. आता जाणून घेऊया ॲझोला तयार करण्याची पद्धत. ॲझोला ही हरितद्रव्य असलेली वनस्पती आहे, त्यामुळे त्याच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. यामध्ये नत्राचं स्थिरीकरण करण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्याच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता लागत नाही, मात्र थोड्या प्रमाणात स्फुरद आवश्यक असतं. चांगल्या वातावरणामध्ये ॲझोलाची वाढ साधारणत 8 दिवसांमध्ये दुप्पट होते. ॲझोला तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा ही सपाट आणि तणविरहित करून घ्यावी. 10 सेंटीमीटर उंचीच्या विटा अशा रीतीनं आडव्या लावाव्यात की 2.5 x 1.5 मीटरचा आयत तयार होईल. या आयताच्या आतल्या तळाच्या बाजूला जुना प्लॅस्टिक पेपर किंवा पोती पसरावीत. 2.5 x 1.8 मीटर मापाचे 150 GSM जोडीचे सिल्पोलिन प्लॅस्टिक अशा रीतीनं अंथरायचं की जेणेकरून विटांचे वरचे काठसुद्धा झाकले जातील. या जलाशयामध्ये 15 किलो चाळलेली माती सारख्या प्रमाणात पसरायची. 4 ते 5 दिवसांचं जुनं किंवा चांगलं कुजलेलं शेणखत आणि 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं. हे तयार झालेलं द्रावण जलाशयामध्ये सावकाश ओतायचं. 7 ते 10 सेंटीमीटर उंच राहील एवढं पाणी वाफ्यामध्ये ओतायचं. 1 ते 1.5 किलोग्रॅम मातृवाण सारख्या प्रमाणात सावकाश सोडायचं आणि हलकंसं पाणी वरून शिंपडायचं. 7 दिवसानंतर 1 ते 1.5 किलोग्रॅम मातृवाणापासून 8 ते 10 किलो ॲझोलाची वाढ झालेली दिसून येते. अशा वाफ्यातून रोज 1 ते 1.5 किलो ॲझोलाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. ॲझोलाची वाढ चांगली होण्यासाठी पुरेसा प्रकाश, योग्य तापमान, पाण्याची योग्य पातळी आणि पोषक द्रव्य आवश्यक असतात. वाढलेला ॲझोला नियमितपणे काढून घ्या.

द्यावा आणि जनावरांना देताना तो स्वच्छ पाण्यानं धुऊन द्यावा. संकरित वासराला 1.5 किलो प्रतिदिन ॲझोला देता येतं. तसंच करडांच्या वाढीसाठीसुद्धा बालखाद्याच्या 20% ॲझोलाची पावडर देता येते. या सगळ्याचा दुग्धोत्पादनासाठी फायदा होतो. म्हणूनच आपण ॲझोलाची शास्त्रीय पद्धतीने निर्मिती करून योग्य प्रमाणात त्याचा वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत ॲझोला तयार करण्याची पद्धत याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुटुंबियांनी तातडीनं उपचार करण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी असतात?
2: जेव्हा हार्ट अटॅक येतो समजा आपल्या घरी कोणाला असं वाटलंय की छातीत दुखते, अचानक दम लागला, अचानक पडलेत ते आणि आता रिस्पॉन्ड करत नाहीये, अशा केसेसला एकतर हार्ट अटॅक असू शकतो किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह काही दुसरे स्ट्रोक वगैरे पॅरालिसिस पण असू शकतात. जेव्हा आपल्याला वाटलं की पेशंटला असं झालेलं आहे तर लगेच कोणाची सगळ्यात पहिल्यांदा एकाची हेल्प मागवायला पाहिजे. दुसरं आपण हे बघायचं की यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता का? ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात. जर ते असली तर ती त्याला इमिजिएटली देऊ शकता जर ते खात असतील तर. दुसरी गोष्ट ते आपण बघायचं की ते शुद्धीवर आहेत की नाही. शुद्धीवर नसले आणि त्यांचं जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित नसला किंवा आपण जर आवाज दिला तर ते नीट बोलत नाही आहेत. कोणी सीपीआर ट्रेनिंग घरी केली असेल तर हृदयाचे ठोके बघायचे. जर ठोके नसतील तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता कोणाला माहिती असेल तर. आणि आता आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा ते 108 नंबरची सेवा उपलब्ध केलेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये. तर अम्ब्युलन्सचा नंबर आहे तो 108 ला नंबर केला तर इमिजिएटली 5-10 मिनिटात कोणतरी अम्ब्युलन्स इमिजिएटली आपल्याकडे येते. आणि अशा सस्पेक्टेड केसेसमध्ये तुरंत आपण अम्ब्युलन्स मध्ये टाकून त्यांना ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपली पुढची काळजी घेता येईल तिथे आपण ट्रान्सफर रुग्णांना करायला पाहिजे.
1: बरं, आता मेडिकल सायन्स अतिशय प्रगत होते त्या दृष्टीनं काही उपचार असतात.
2: अम्ब्युलन्सने कॅज्युअल्टीला घेऊन गेलो आणि कॅज्युअल्टीला मग डॉक्टर कडे ईसीजी काढतात, दुसरं काही ब्लड टेस्ट करतात, त्याला रिपोर्ट यायला 1-2 तास लागतात. नुसते ईसीजीवर आणि त्याचा जो त्रास होणार आहे त्याच्यावर आपण हार्ट अटॅक आपण डायग्नोस करतो आणि इमिजिएटली मग त्याच्यानंतर आपल्याला आता 2 ऑप्शन आहेत. ज्या सेंटरमध्ये अर्जंट एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टीची सोय आहे तिथे इमिजिएटली त्या पेशंटला आपण एंजिओग्राफीला घेतो. समजा ब्लॉक असला तर इमिजिएटली पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला सांगण्यात जातं की बाबा असं असं आहे आणि आपण तिथे मग वायर घालून बलून घालून आपण स्टेंट टाकतो, त्याला आपण एंजिओप्लास्टी स्टेंट म्हणतो. ती प्रायमरी एंजिओप्लास्टी हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची इमिजिएटची अशी सोय नाही समजा तर तिथे आपण एक इंजेक्शन येतो ते आपण थ्रोम्बोलिकिंग इंजेक्शन म्हणतात त्यांना, तसंकडे हॉस्पिटलला अवेलेबल असतात ते. तर ते इमिजिएटली आपण जर इंजेक्शन विथ प्रिकॉशन दिले तर 1-1.5 तासात ते इंजेक्शन संपतात आणि त्याचा इमिजिएटली आपल्याला रिझल्ट कळतो. त्या इंजेक्शनचं काय की रक्ताची गुठली जेव्हा जमते तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर, इंजेक्शन ती रक्ताची गुठली त्याला विरघडते आणि मग जसा रक्तप्रवाह आधी होता तसा सुरू होतो आणि मग त्याचे त्रास कमी होतो, त्याला आपल्याला काहीतरी वेळ मिळतो आणि मग 1-2 दिवसानंतर जिथे सोय आहे तिथे ट्रान्सफर करायचं पेशंटला.
1: आणि बायपास ही अगदी
2: बायपास म्हणजे ज्या लोकांना समजा भरपूर ब्लॉकेजेस आहे जिथे आपण असं वाटतं की बाबा एंजिओप्लास्टी करू शकत नाही, खूप लांब लांब ब्लॉक आहे आणि एंजिओप्लास्टी केली तर त्यांना ऑपरेटरला वाटत असेल की बाबा जास्त धोकादायक होऊ शकतं, अशा केसेसला मग जनरली आपण बायपासला. बायपास इमिजिएटली जनरली करत नाहीत कारण की पेशंटला आपण खूप सारे रक्त पातळ करायची औषधे चालू असतात, पेशंट थोडा बॅड असतो, तर 3-4 दिवसानंतर मग आपण बायपास करत असतो.
1: तर श्रोते हो, हृदय विकाराचा धोका टाळणं यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सर आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन करायचं तर तो केवळ एक मौजमजेचा आविष्कार असू शकत नाही, त्याबरोबर येते आपली जबाबदारी, आपली कर्तव्य. हा निसर्ग जोपासणं, निसर्ग चांगला ठेवणं, स्वच्छ ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं एक कर्तव्य आहे. तर अशा वेळेला आपण पर्यटक म्हणून सुद्धा ज्यावेळेला निसर्गाच्या वेगवेगळ्या आविष्कारांना पाहत असतो त्यावेळेला तिथलं पावित्र्य जपणं, तिथली स्वच्छता जपणं आणि तिथली योग्य ती काळजी घेणं, मुळात नासधूस न करणं हे कुठेतरी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवून करायची गोष्ट आहे असं अगदी आग्रहानं सांगावं असं वाटतं. याचं कारण, निसर्ग टिकला तरच आपण या सगळ्याचा उत्तरोत्तर आनंद घेऊ शकणार असतो हेही निश्चित. या निसर्ग पर्यटनातल्या संधी निर्माण करत असताना अनेक सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. तसेच या सुविधांची नियमित देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणाही आवश्यक असते आणि यातूनच रोजगाराच्याही संधी निर्माण होणार असतात. सर्वात आधी सुगम रस्ते आणि पार्किंग या सोयी आवश्यक असतात. पर्यटकांना माहिती देणारं केंद्र, स्वच्छतागृह, आरामाची जागा अत्यावश्यक ठरते. किनारे, धबधबे येथे स्नानगृह निर्माण करणं ही आता गरज बनलेली आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक किंवा गाईड असणं, ते चौकस, संभाषण कुशल आणि नम्र असणं हीही गरजेची गोष्ट आहे. आणि गाईडनाही योग्य मानधनातून उत्पन्नाची संधी मिळू शकते असं लक्षात येतं. पर्यटकांसाठीची भोजन, न्याहरी आणि चहापानाची व्यवस्था ही एक वेगळी अत्यावश्यक गरज आहे. या सोयी सहज निर्माणही होतात. गरज असते ती योग्य आदरातिथ्य, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची उपलब्धता आणि व्यावसायिक नेमकेपणाची. अशावेळी स्थानिकांनी अधिक जागरूकपणे जर या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्याचा अधिक फायदा ठरतो. याशिवाय पर्यटक हे अतिशय सढळ हातानं खरेदी करताना दिसतात, ती त्यांची पसंती असते. अशावेळी वेगवेगळ्या हस्तव्यवसायांना, गृहोद्योगांना, स्थानिक उत्पादनांना मागणी वाढते हे आपण पाहतो. अलीकडील काळात शोभेच्या वस्तू, कपडे यासोबतच त्या त्या ठिकाणांना धरून त्यांचं सौंदर्य मांडणाऱ्या सोव्हिनियर्सना पर्यटकांची पसंती दिसते. स्थानिक कुशल कारागिरांना यातून चांगली संधी निर्माण झालेली आज आपण पाहतो आहोत. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतोय, पण सगळ्यांनाच ते तंत्रज्ञान बाळगणं सहज शक्य असत नाही, परवडणारं असत नाही. अशावेळी हे तंत्रज्ञान पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर ती देखील एक संधी बनू शकते. लहान स्वरूपाचे ड्रोन कॅमेरे, गाड्यांसाठी चार्जिंगचे पॉइंट, मोबाईलची सेवा आणि उपकरणं, अशा सेवा जर उपलब्ध करून देता आल्या तर त्याच पुढील काळात गरजेच्या राहणार आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज पर्यटन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यंदा डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीजसंकल्पना मांडलेली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल, इंटरनेट उपलब्ध आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढलेला आपण पाहतो आहोत. स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांची नेमकी ओळख ठेवून अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहितीस्वरूप निर्माण करणं आणि AIच्या मदतीनं त्याचं प्रसारण करणं ही आता गरज बनू लागलेली आहे. श्रोते हो, पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर आपल्या परिसरातील अशा संधी तुम्ही शोधाव्यात, त्या विकसित कराव्यात आणि त्यानिमित्तानं आपापल्या परिसरातील निसर्ग सांभाळावा असं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.
0: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन।

0: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:15 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज कर्नाटक संगीत ऐकूया. आदित्य गणेश यांचं बासरीवादन, व्हायोलिन साथ विमर्शिणी संतोष, मृदंगम आदित्य राजगोपालन. सुरुवातीला आदित्य गणेश यांनी बासरीवर वाजवलेला राग भैरवी, ताल मिश्रचापू.

आदित्य गणेश यांनी बासरीवर वाजवलेला राग भैरवी आपण ऐकला. कार्यक्रमात शेवटी राग लतांगी, ताल खंडचापू.

0: आदित्य गणेश यांनी बासरीवर वाजवलेला राग लतांगी आपण ऐकला. त्यांना व्हायलिन साथ विमर्षिणी संतोष यांची होती, मृदंगम साथ आदित्य राजगोपालन. कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्यपदकं, मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत आताचा भारत दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण करून प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकांचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
1: अब तक मोबाइल से 2,60,00,000 से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
0: सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश पुढे नेल्याचं ते म्हणाले. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषण

0: समाप्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरजही त्यांनी मन की बात मधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळातही व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार

0: प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळाने बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
1: फेब्रुवारीपर्यंत एलनिनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एक वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र उभारलं जाऊ शकतं असं त्यांनी सुचवलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकव्हर अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पांघल याने पुरुषांच्या 80 वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 12 स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज तिरुवनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 14 षटकात बिनबाद 104 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळ बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्यपदकं, मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: तीन 3:11 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 4:58 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
1: मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झाल्याचं ते म्हणाले. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजना तसंच पंचनाम्यांची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुष्काळबाधित भागात सध्या समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह यांना रौप्य पदक मिळालं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक जिंकलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व प्रकारात भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारत सध्या 33 पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. यात 4 सुवर्ण, 14 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

मंदार सोळकर यांची ही गीतरचना होती फ्रेंड्स या चित्रपटातली. निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं जान्हवी प्रभू अरोरा यांनी. गीतसंध्या कार्यक्रमात आता गुरु ठाकूर यांचं गीत अगबाई अरेच्चा या चित्रपटातलं.

अजय अतुल यांनी संगीत दिलेलं हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं अगबाई अरेच्चा या चित्रपटातलं. स्वर होता शंकर महादेवन यांचा. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकवतोय अश्विनी शेंडे यांची गीतरचना, महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांनी गायलेली.

महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांना आपण ऐकलं टाइमपास या चित्रपटासाठी. अश्विनी शेंडे यांच्या या गीताला संगीत होतं चिनार महेश यांचं.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

पुरुषोत्तम दारव्हेकर यांची ही गीतरचना होती. संगीतबद्ध केली होती पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी. हे गीत गायलं शंकर महादेवन यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवतोय ऋषिकेश कामेरकर यांनी संगीत दिलेलं गीत. रचना आहे समीर विद्वांस यांची.

टाईम प्लीज या चित्रपटातली समीर विद्वांस यांची गीतरचना आपण ऐकलीत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया नटरंग या चित्रपटातलं गीत. हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

नटरंग या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं, अजय गोगावले आणि सहकलाकारांच्या आवाजात. संगीतकार होते अजय अतुल. श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.

0: लाईफ विथ नो एक्सक्युजेस अँड ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट. खरंच चिंता न करता फिरणं हे खरंच एक ब्लेसिंग असतं. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदम वेगळ्या विषयाने केली आहे, तरीही हा विषय अगदी दिलके करीब आहे. आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन, आणि याच निमित्ताने आपल्या सोबत आहे रत्नागिरीतलीच एक कंपनी जिने 25 वर्ष अविरत सेवा दिली आहे आणि ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट हे वाक्य शतशः पूर्ण केलेलं आहे अशी कंपनी म्हणजेच अमृता ट्रॅव्हल्स. आणि अमृता ट्रॅव्हल्सच्या फाउंडर मेंबर सौ अमृता करंदीकर मॅडम आज आपल्या बरोबर आपल्या स्टुडिओत आहेत. त्याचबरोबर ऑन फील्ड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करंदीकर सुद्धा आज आपल्यासोबत आहे. या दोघांसोबतही आपण आज गप्पा मारणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचाच दिलके करीब असा विषय म्हणजे पर्यटन, भटकंती, ट्रिप्स याबद्दल मनमुराद गप्पा ऐकणार आहोत. कार्यक्रमामध्ये मी तुमच्या दोघांचंही अमृता मॅम आणि श्रीकृष्ण आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. 2000 साली सुरू झालेली ही कंपनी आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या प्रवासाबद्दल सर्वप्रथम अमृता मॅम आणि श्रीकृष्ण तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. आणि 2000 साली सुरू झालेला हा प्रवास ते 2026 पर्यंत येऊन आता ठेपलेला आहे, तर एकंदरीत हा प्रवास कसा होता अमृता मॅम?
1: नमस्कार. 2000 ते 2025 खूप एक मोठा पल्ला आहे 25 वर्षाचा. गेल्याच वर्षी 14 डिसेंबर 2025 आमचा 25 वर्ष पूर्ण झाली आणि 26व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर पर्यटन हा व्यवसाय आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला रत्नागिरीतून सहल घेऊन जाणारे फार कमी होते, जवळजवळ नव्हतेच म्हणायला हरकत नाही. आणि त्या काळात एकतर सगळ्याच प्रोसिजर खूप अवघड असायच्या, कारण आताचा डिजिटल लाईफ आणि त्यावेळेचं प्रत्येक कामाला, आता आपण जे कामं 5 मिनिटात करतो त्यावेळी आम्हाला अख्खा

0: दिवस लागायचा प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे एखादा अमाऊंट जर का आम्हाला पाठवायची असेल तर तो डीडी बनवा, तो कुरिअर करा, त्याच्यानंतर तिकडे मिळणार, एवढी मोठी प्रोसिजर असायची. आता एका सेकंदात आपण ते पाठवू शकतो. त्यामुळे हा आम्हाला खूप एक सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा खूप मोठा पल्ला आहे हा, आणि खूप बदल आम्ही ह्यात पाहायला मिळाले आम्हाला.
1: नक्कीच एक आवड म्हणून तुम्ही हा निर्माण केलात, सुरू केलात हा, पण आता एका छोट्याशा रोपाचं वटवृक्ष झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा मुलगा श्रीहरी दादा आणि श्रीकृष्ण हे दोघंही पुढची पिढी सांभाळत आहेत. श्रीकृष्ण लहानपणापासून गम्मत जम्मत म्हणून तू हे सगळं बघत आलायस, या वातावरणात वाढलायस, पण जेव्हा प्रोफेशनली या ह्याच्यात उतरलास तेव्हा आत्ताच्या युगामध्ये टुरिझमकडे तू कसा बघतोस, आणि एस्पेशली विचारायचं झालं तर रत्नागिरीत पर्यटन याबद्दल काय सांगशील?
2: रत्नागिरीतलं पर्यटन असं आहे की जेव्हा काकू बोलली त्याप्रमाणे त्यांनी 2000 ला सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया किंवा मोबाईल ह्या गोष्टी तेवढा नव्हता जेवढा आता आहे, पण गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये त्याचे प्रकरण एवढं वाढलेलं आहे की लोकांना घर बसल्या तुम्हाला रत्नागिरीतल्या त्याचप्रमाणे बाकी गोष्टींचा सुद्धा अभ्यास बघायला मिळतो, फोटो बघायला मिळतात, ते तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला एक डोक्यात कन्सेप्ट तयार होते की नाही आम्हाला जायचं आहे आणि हे बघायचंय, त्यामुळे बाहेरून पर्यटन रत्न जास्त यायला लागलेत. नाहीतर पूर्वी जसं असायचं की रत्नागिरी म्हटलं की गणपतीपुळे पर्यटन स्थळ एकच होतं, लोक मुंबई रत्नागिरीत लोक यायची, मुंबई पुणे गोवा कुठून यायची, गणपतीपुळे बघायची आणि निघून जायची. पण आता असं झालंय की लोक गणपतीपुळे आल्यावर अलीकडे जयविनायकला जातात, प्राचीन कोकणला जातात, नंतर रत्नागिरीतून निरनिराळे बीच बघतात, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. आणि हे सोशल मीडियाचं जोपर्यंत चालत राहणार आहे तसं तसं हा पर्यटनाचा जो काही काम आहे ते अजून वाढत जाणार आहे, आणि त्या सोशल मीडियामुळे अजून पर्यटन आपलं चांगलं होणार आहे आणि ह्याचा परिणाम फक्त रत्नागिरी नाही तर प्रत्येक पूर्ण भारतभर पडणार आहे.
1: नक्कीच. अमृता मॅडम, आपली कंपनी बाहेर टूर्स अरेंज करतेच, पण त्याचबरोबर कुणाला आपल्या कोकणाकडे यायचं असेल आणि कोकणातली पर्यटन स्थळं जर न्याहाळायची असतील, बघायची असतील, तर तुमच्या पॅकेजमध्ये कोकण ट्रीपमध्ये काय काय आहे?
0: जसं कृष्णाने म्हणलं त्याप्रमाणे पूर्वी फक्त गणपतीपुळे एकच हायलाइट होतं, आता कसं झालंय, आता रत्नागिरीत एकतर चांगल्या प्रतीची हॉटेल्स, चांगल्या प्रतीचं ट्रान्सपोर्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्नागिरीतल्या ठिकाणाबद्दल व्यवस्थित माहिती देणारे गाईड हे सगळे उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत जे येतात पर्यटक, आता तर भरपूर बाहेर राज्यातनं पण येतात, तर एकदा ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनला किंवा याला उतरले की त्यांची आपण संपूर्ण चोख व्यवस्था ठेवतो, त्यांना पिकअप करणं, संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यटन घडवणं, त्यांचं त्यांची राहण्याची सोय आणि खास आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण अरेंज करून देतो आपण त्यांना, आणि त्यांच्या आवडी नुसार त्यांना फिरण्याची सगळी सुविधा करून देतो. दोन्ही आता कोकणात आलं म्हणल्यानंतर ह्या गोष्टी फिश खाण्यासाठीच म्हणून कोकणात देणारी सुद्धा एक आहे वर्ग,
1: आणि त्याचबरोबर पुरणपोळी, उकडीचे मोदक,
0: उकडीचे मोदक हे तर पाहिजे. तर आपण दोन्ही प्रकारचं त्यांना प्रोव्हाइड करून देतो आणि ते आपल्याला प्रोव्हाइड करणारी आता सुविधा पण खूप झालेली आहे कोकणात, आणि खूप छान छान पद्धतीनं आपल्याला हे मिळतं सगळं हल्ली, आणि सहजगत्या मिळतं, असं नाही की बाबा लांब कुठेतरी आणून देणार वगैरे, सहजगत्या आपल्याला सगळं उपलब्ध होतं आणि आलेल्या पर्यटकांना मनमुराद सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो, मग ते फूड असू दे किंवा साईटसीइंगची ठिकाणं असू देत, सगळं आनंद घेता येतो. किमान 3 ते 4 दिवस रत्नागिरी बघायला लागते आलेल्यांना, त्यात आपण बीचेस आणि सगळ्या गोष्टी दाखवतो.
1: म्हणजे जशी आवड आहे, काही इतिहासाची आवड असेल तर त्याप्रकारे
0: त्यांना, त्यांच्यासाठी मग आपण कराटेश्वर आहे. आता नवीनच आपल्याला कातळ शिल्प हे हल्ली खूप प्रसिद्ध झालेले आहे रत्नागिरीतले, आणि त्याला बघायला येण्याची लोकांची संख्या पण वाढलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी रत्नागिरीत आहेत ज्या ऐतिहासिक पण आहेत आणि हल्ली लोकांना त्या बघायला आवडतात, लांबून लांबून लोक येऊन मुद्दाम ही ठिकाणं बघतात.
1: नक्कीच. श्रीकृष्ण, तू ऑनफील्ड काम करतोस, ट्रीपला घेऊन जातोस, त्यांच्याबरोबर असतोस, तर रत्नागिरी म्हणा, महाराष्ट्र किंवा भारत आणि भारताबाहेरही तुमची कंपनी काम करते, तर इथे जातानाची एक काही फेमस पर्यटन स्थळ की जी बघायलाच हवीत अशी काही तुझ्या हँडपिक मधली असतील तर सांग ना.
2: ओके, आता भारताचा तुम्ही विचार केला तर भारतामध्ये असं कुठलं ठिकाण नाही की जे बघू नये असं वाटतं, प्रत्येक ठिकाणी बघावं असं वाटतं. आता तुम्ही साधारण गुजरातला गेलात तर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे की जे खूप मोठा स्टॅच्यू आहे, तो बघायला आवडतो, कारण का तो स्टॅच्यू नुसता मातीने न बनता, तो निर्णय धातूंनी बनलेला आहे. तसंच तुम्ही वर जर लेह साईडला गेलात तर लेहला तुम्हाला गेल्यानंतर तिथले जवान कसं काम करतात आणि काय काम करतात, आणि त्यांच्यामुळे आपण आज भारतामध्ये किंवा रत्नाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण आरामात जीवन जगतो हे बघायला मिळतं. तसंच जर तुम्ही इन नॉर्थ इंडिया म्हणजे ईशान्य भारत साईडला जर तुम्ही गेला तर तिथली संस्कृती अजूनच वेगळी आहे की म्हणजे ती संस्कृती

0: अशी आहे की ती तुम्हाला भारताच्या कुठल्या भागात बघायला मिळत नाही. तिथे अव्हेलेबल होणाऱ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तसेच खाली आलं तर कन्याकुमारीला, कन्याकुमारी हे भारताचं टोक आहे. तिथे तुम्हाला 3 समुद्र बघायला मिळतात, जे समुद्र तुम्हाला बाकी कुठेही बघायला मिळत नाही. त्यात 3 समुद्र संगम बघायला मिळतो. आणि शेवटला फिरून सगळी रत्नागिरीमध्ये किंवा महाराष्ट्रात आलात की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, रत्नागिरी आहे, पुणे आहे, प्रत्येक ठिकाणची तुम्हाला संस्कृती वेगळी बघायला मिळते. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, तिथल्या पारंपरिक गोष्टी बघायच्या असतील, तर तुम्ही त्यानुसार तिथले महिने आणि तिथे दिवस काढून तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता.
1: नक्कीच. आता तू जसं म्हणालास की महिने आणि दिवस काढून, तर अमृता मॅडम मला तुमच्याकडे यायला आवडेल की तुम्ही मगाशी आपण बोलता बोलता म्हटलं की सीझन्स, आणि तेव्हा तुम्ही म्हणालात की असा कुठला ठराविक सीझन नाही, पण तुम्ही जेव्हा ट्रीप अरेंज करता तेव्हा याच महिन्यात गेलो तर अजून आनंद वाढेल, तर त्यासाठी तुम्ही काय विचार असतो बॅकएंडला तुमचा फील्ड किंवा ट्रीप अरेंज करताना?
2: ट्रीप जेव्हा आम्ही तारखा काढतो त्यावेळी त्याचा आम्हाला भौगोलिकदृष्ट्या खूप अभ्यास करायला लागतो.
1: बरोबर.
2: विशेष म्हणून तुम्हाला एक आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगेन, आपल्या भारत देशात इतर कुठल्याही देशात जे नाहीये ती गोष्ट आहे, आपल्याकडे अथांग समुद्र आहे, दरेखोऱ्या आहेत, हिमालय आहे, बर्फ आहे, आणि आपल्याकडे वाळवंट पण आहे. असं फार कमी ठिकाणी मिळतं की एकाच देशात हे सर्व गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे आपण त्या त्या सीझनप्रमाणे, आता हिमालयात जायचं असेल तर आपण शक्यतो उन्हाळ्यात जातो, एप्रिल मे जून त्या भागात तिकडचं सौंदर्य वेगळं असतं. त्याच्यानंतर साऊथला तुम्ही म्हणाल तर जुलैचा मोठा पाऊस सोडला तर तुम्ही कधीही जाऊ शकता साऊथला, कारण साऊथला तुम्हाला कोणत्या सीझनला गेलात तर त्रास होणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा हा भाग जो आहे इथं खास करून तुम्ही नोव्हेंबर ते मार्च, कारण तिकडे उन्हाळा जास्त असतो, तुम्ही ह्या महिन्यात नोव्हेंबर डिसेंबर ह्या सीझनला गेलात तर तुम्हाला सुखद मिळतं तिकडे वातावरण, कारण आपण जातो तिथं तिकडचं वातावरण आपल्याला सूट झालं पाहिजे.
1: बरोबर.
2: कडाक्याचं ऊन राजस्थानला आणि आपण तिकडे गेलो तर आपण बघणार कुठे जाऊन, आणि तेवढ्या उन्हाळ्यात आपल्याला ते झेपणार पण नाही. त्यामुळे जिथं वातावरण चांगलं आहे त्या काळात आपण सहसा ट्रीप घेऊन जातो, आणि त्याप्रमाणे मग आपलं ट्रीपचं नियोजन असतं, संपूर्ण वर्षाचा कॅलेंडर त्याप्रमाणे केलेलं असतं.
1: नक्कीच. बॅक ऑफिस मॅनेजमेंट एकंदरीत कशी असते, जी खूप महत्वाची आहे आणि जी सहसा कुणाला पटकन दिसत नाही, तर ती करताना काय कसरत असते?
2: ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, एक सहल जी यशस्वी होण्यासाठी जितका बॅक ऑफिस महत्वाचं आहे तेवढंच तुमचं फील्ड वर्क पण असतं. परंतु जेव्हा बॅक ऑफिस तुम्हाला संपूर्ण तयारी करून देते त्याच वेळेला फील्डमध्ये काम करणं सोपं असतं. बॅक ऑफिसमध्ये काय काम चालतं, नाव नोंदणी आल्यापासून ती सगळी त्यांची प्रोसिजर चालू असते. नाव नोंदणी करायचं, किती मेंबर आपण कुठल्या ट्रीपमध्ये घेऊ शकतो त्याचं, त्याच्यानंतर त्या ग्रुपचा रेल्वे रिझर्वेशन, फ्लाईट बुकिंग, वेगवेगळ्या ठिकाणी आता स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांचं एक महिना आधी तिकीट काढायला लागतं, गंडोला केबल कार त्यांचं जवळजवळ 1-2 महिने आधी तिकीट काढायला, ही सगळी तयारी बॅक ऑफिस करत असतं. प्रत्येक गेस्टची माहिती घेणं, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तो नोंदवून ठेवणं, जे की फील्डवर गेलेल्यांना त्रास होता कामाने की बाबा ह्यांचं हे प्रॉब्लेम आहे ना, तो माहिती असला पाहिजे. जेव्हा ग्राउंड तुमचं बॅक ऑफिस जेव्हा परफेक्ट काम करेल तेव्हा फील्डवाल्यांना अगदी सोपं जातं काम करायला. त्यामुळे बॅक ऑफिस हे गाभा असतो कामाचा.
1: नक्कीच. जसं अमृता मॅडम म्हणाल्या, बॅक ऑफिस हा गाभा असतो. श्रीकृष्ण, तू ऑनफील्ड काम करतोस, तर मग त्यावेळेला येणारे अनुभव आणि ऍज अ टुरिस्ट कंपनी म्हणून तुला काय काय एक प्रकारची तयारी करायला लागते?
0: आता आम्ही पहिली गोष्ट, आम्हाला भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात आम्ही ट्रीपला जातो त्यासाठी आम्हाला त्या जागेच्या नंतर आम्हाला पूर्ण माहिती ठेवायला लागते पूर्ण जागांची, आणि सोबत येणारे जे सहप्रवासी आहेत त्यांची सुद्धा आम्हाला एक माहिती ठेवायला लागते. कारण काय होतं की काही लोक आपल्या ट्रीपने जी लोक येतात ते 2 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या माणसांपर्यंत सगळेजण येतात, सगळे फिरायला आलेले असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टींची काळजी असते, कोणाला जेवणाचं असतं बा, कोणाला डायबिटीस असतो, कोणाला पायाचे प्रॉब्लेम असतात, बॅकचे प्रॉब्लेम असतात, बा त्यांना आपण गाडीत कुठे बसायला द्यायचं, काय करायचं, ते काळजी घ्यायला लागते. नंतर आपण त्यांना आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढ्या सोयी सुविधा आपण त्यांना पुरवत असतो. आता ट्रीपला जर 50 लोक आली तर 50 लोक नुसतं स्थळ बघायला नसतात, काही लोक नुसतं निसर्गात आनंद घेतात आणि काही लोकांना तिथली ऐतिहासिक माहिती हवी असते. तर तुम्ही ज्या कुठल्या भागात जात आहे तर त्या भागाची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आधी, म्हणजे बा तिथलं तिकीट कधी काढायचं, कधी काय करायला लागतं, कुठे पास असतात नसतात, किंवा बा काही ठिकाणी सिनियर सिटीजनना कन्सेशन असतं पटकन आत सोडतात तसं, किंवा त्या भागाची ऐतिहासिक माहिती आणि त्याचबरोबर ते ठिकाण बंद कधी असणार आहे, चालू कधी असणार आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहिती ठेवायला लागते. आणि एखादा पर्यटक आपल्याला एकदा जोडला गेला की तो सहप्रवासी न राहता तो सहकुटुंबीय

0: म्हणून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतो
1: बरोबर.
0: आणि तो सहकुटुंबीय याच नात्याने पुढे आपल्यासोबत ट्रीप चालू ठेवतो.
1: नक्कीच. आणि ट्रीपवर येणारे काही चॅलेंजेस किंवा जशी तू तयारी करतोस तसं कस्टमरकडनं तुमची काय अपेक्षा आहे की त्यांनी ही तयारी केली पाहिजे?
0: कस्टमरकडनं आमची अपेक्षा जास्त काही नसते, एवढीच असते की आम्ही ज्या वेळेला सूचना किंवा आम्ही सांगत असतो त्यावेळी त्यांनी ते लक्ष ऐकतात, ऐकत नाही होत ना ऐकतात. पण कसं असतं, 2 वर्ष ते 80 वर्ष मी बोलल्यामुळे सगळ्या प्रकारचे लोक येतात, त्यामुळे प्रत्येकाची डिमांड काहीतरी वेगळी असते. आम्ही त्या भागात गेल्यावर त्यांना जी काही त्यांची डिमांड आहे ते पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ते त्यावेळेला ते आम्हाला सहकार्य करतात की बा एखाद्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं असतं की बा इथून तुम्ही आज गेल्यानंतर मोबाईल वापरू नका, तर ते नाही वापरत. ही एक त्यांनी मेन काळजी घ्यायला लागते. कारण का त्यावेळेला होतं कसं की त्यांचे नियम असलेले देवस्थानाचे किंवा त्या भागाचे नियम वेगळे असतात आणि आपले नियम वेगळे असतात. आपल्याला ते बघायला येतो, आपण काय असतो, आपलंच असतं, 4 वर्षात आम्ही एकदा बघायला येणार, फोटो काढणार, निघून जाणार. पण त्यांना त्या धार्मिक स्थळाची किंवा त्या जागेचं महत्व टिकवून ठेवायचं असतं. त्यामुळे तिथल्या गेल्यानंतर त्या जागेवर ज्या काही सूचना असतात त्याचं नीट पालन झालं पाहिजे एवढंच आम्हाला आहे.
1: नक्कीच. आणि जेव्हा बॅक ऑफिसला किंवा भेटायला येतात की आम्हाला असं करायचं आहे, आम्हाला या ट्रीपला जाऊ इच्छितो, तर अमृता मॅम तुम्ही काय सांगता त्यांना की हे हे तयारी असायला हवी हा, किंवा एक टू डू लिस्ट त्यांच्यासाठी काय असते?
2: टू डू लिस्ट जी आहे प्रत्येक भागाप्रमाणे ती आपल्याला सांगावी लागते. आता साऊथला गेलं तिकडं काय फारसा तुम्हाला अगदी चॅलेंजेस नसतात, आपल्यासारखा स्तव भाग असतो. परंतु जेव्हा लेह लडाखसाठी एखादी व्यक्ती नाव नोंदणी करायला आली तर आम्ही त्यांना आधी फिजिकल त्यांची कंडिशन विचारतो की आपण इतक्या हाईटवर जातोय, आपल्याला काही दम्याचा त्रास तर नाही येणार, श्वासाचा त्रास तर नाही येणार, हार्टचा त्रास तर नाही येणार. ह्या फिजिकल कंडिशन त्यांच्या आम्हाला विचारात घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्यांना सजेस्ट करायला लागते की हा तुम्ही जाऊ शकता. आता चारधामला 80 वर्षाचे एजेड येतो म्हणले तरी आपण विचार त्यांना सजेस्ट करायला लागते की बाबा नका, तुम्ही नका येऊ, किंवा तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही ही ठिकाणं बघा की ही कमी कष्टाची असेल. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे जे नियम असतात ते पण त्यांना सांगूनच पाठवायला लागतील.
1: श्रीकृष्ण, तू ऑनफिल्ड जेव्हा काम करतोयस आता, तर मग त्यावेळेला असे अनेक अनुभव येतात, तर मग असा कुठलाही एक अविस्मरणीय अनुभव, चांगला वाईट कुठलाही?
0: आता साधारण एप्रिल महिन्यातच आम्ही जेव्हा अरुणाचल ट्रीपला जेव्हा गेलो होतो तर त्यावेळेला आम्ही सकाळी सगळं आमचं आवरलं, आम्ही पूर्ण म्हणजे क्लायमेट पण छान सुंदर होतं, काही प्रॉब्लेम नाही, सगळे आम्ही आवरून वेळेत सगळे निघालो वगैरे. आणि आम्ही जो रूट डिसाईड केला होता की आम्ही सेला टनेल लोकांना बघायचं आहे, टनेल एक मोठी आपली इंडियाची अचीवमेंट आहे, ते टनेलवर बघायचं आहे, म्हणून त्यासाठी आम्ही सेना टनेल लोकांना दाखवायचं आहे आणि जिथून बुमला पास सुद्धा लोकांना दाखवायचं आहे.
1: बरोबर.
0: की जे भारतात सगळ्यात उंच टोक आहे जिथून चायना बॉर्डर तुम्हाला समोरच दिसते, तर ते दाखवण्यासाठी आम्ही जेव्हा निघालो तेव्हा टनेलच्या जवळपास गेल्यानं काही किलोमीटरला समोर बातमी आली की टनेलच्या पलीकडे दरड कोसळली आहे. कारण का पूर्ण डोंगरी वाचल्यामुळे दरड तिथे कोसळली होती, टनेलचा भाग रस्ता पूर्ण बंद झाला होता. पण त्यावेळेला करायचं काय, आता असं आल्यावर लोक सुद्धा आपल्यासोबत असतात, 30-40 लोक तुम्ही घेऊन जाताय, ती लोक पॅनिक होणं हे नॅचरल आहे. पण अनुभवी टूर मॅनेजर आणि त्या भागातली माहिती असलेले लोकल गाईड यांच्या मदतीमुळे आम्ही कुठलाही विचार न करता की आम्ही आता गाडीचं भाडं एवढंच दिलं आम्ही इकडं कसं जाऊ, हा विचार आम्ही न करता आम्ही 70 किलोमीटरचा वळसामधून आम्ही पुढे गेलो. मग लोकांच्या डोक्यात एक होतं की अरे बापरे आपण आता इकडनं गेलो आणि आपले जेवणाचं आपलं काय करायचं, सांगितलं होतं त्या लोकेशनला तर त्या रस्त्याने जात नाही, मग जेवणाचं काय करायचं. मग तेव्हा आम्ही लोकांना अशा पद्धतीने धीर दिला की तुम्ही चिंता करू नका, आपलं जे काही जेवण आहे ते आम्ही हॉटबॉक्समध्ये पॅक करून पूर्ण घेतलेलं आहे स्वतःसोबत. त्यामुळे लोक एक बिंदास होती की आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला जेवण मिळणार आहे,
1: कारण पेट पूजा
0: महत्वाची आणि ते झालं तर पुढे ती एनर्जी टिकून राहणार लोकांची. मग आम्ही त्याप्रमाणे दुसरा पर्यायी मार्ग काढून ठेवला, तो पर्याय मार्गाने आम्ही गेलो, लोकांना ते ठिकाण दाखवलं, सगळं लोकांचे लंच झाले. आणि ह्या प्रवासामध्ये जसं मी म्हणालात की कस्टमरकडून तुम्हाला काय अपेक्षित असतं, तर आम्हाला ह्या वेळेला हे अपेक्षित असतं की कस्टमरने स्वतःहून धीर पण नाही सोडला पाहिजे की आम्ही कसं करणार काय करणार, मग घरी फोन करणार. कारण का घरातनं मजा करायची म्हणून लोक आलेली असतात आणि परत घरी फोन करून
1: पॅनिक
0: होणं किंवा घरच्यांना सांगणं ह्यामध्ये थोडा फरक पडतो. पण लोकांना धीर असतो की आम्ही ह्यांच्याबरोबर आलोय ना, आमची जेवणाची सोय आहे, आमची सगळ्या सुविधा इथं होणार आहेत, आम्हाला काही टेन्शन नाही आहे.
1: नक्कीच. तुम्ही विविध वयोगटातील लोकांसाठी अरेंज करता आणि त्यावेळेला कधी कधी कंटाळा येऊ शकतो, तर तोही एक अनुभव सांगना जेवणाबद्दलचा जे तुम्ही काळजी घेता.
0: ट्रीपला जायचं म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात पहिल्यांदा येतं की अरे बापरे आता बाहेर जाऊन आम्ही पनीरच खायचं का 8 दिवस, किंवा 10 दिवस आम्ही रोटीच खायची का, ती रोटी मामा चावता येत नाही, तोडता येत नाहीये, मग काय करायचं. तर त्यासाठी आम्ही काय केलंय, आम्ही स्वतःचं केटरिंग ग्रुप आमचा तयार केलेला आहे. तर तुम्ही भारताच्या कुठल्याही टोकावर जावा, तुम्हाला नाश्त्याला तुम्हाला तिथे मऊ भात आणि मेथकूट आणि तूप ह्या गोष्टी आवर्जून मिळणार. असं नाही की ते ठेवलं बाकी ठेवणार नाही आम्ही त्याचं

0: सुद्धा ठेवणार, फ्रुट्स पण ठेवणार, चहा कॉफी. आता जसं मी म्हणालो की 50 लोक ट्रिप मध्ये असतील तर प्रत्येक जण फिट अँड फाईन नसतो. मग काही लोकांना असतं की नाही आम्हाला बिना साखरेचा चहाच हवा आहे किंवा बिना साखरेची कॉफी हवी आहे, ती सुद्धा मी लोकांना प्रोव्हाइड करतो. असं कधी होत नाही की नाश्त्याला नाश्त्याकडनं जेवणाकडनं प्रॉब्लेम आलाय की अरे आम्हाला आज पोळीच नाही मिळाली किंवा हे नाही. आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन केटरिंगची पूर्ण व्यवस्था करतो की जिथे तुम्हाला मऊ भातापासून ते अगदी मिसळीपर्यंत, आणि लोकांना त्याचाही कंटाळा आला असेल तर काहीतरी आमच्या पद्धतीने की जिथे लोकांच्या पोटाची काळजी घेऊन त्या लोकांना पावभाजी फ्राईड राईस हे घरगुती पद्धतीने आम्ही त्यांना बनवून तिथे त्याचा प्रोव्हाइड करतो.
1: खूप छान अमृता मॅडम, हे जसे ऑनफील्ड अनुभव आहेत तसा बॅक ऑफिसला एक अलीकडे अनेक किस्से ऐकायला येत आहेत टुरिझम कंपनी बद्दलच की काही फ्रॉड्स निघतात, तर बुकिंग करताना ऍज अ कस्टमर म्हणून काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन करा.
2: आजकाल पर्यटन क्षेत्रात हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, फ्रॉड म्हणा किंवा फसवणूक म्हणा खूप खूप ऐकानावर येतात. म्हणजे आपल्या रत्नागिरीत सुद्धा असे किस्से हल्लीच्या आपल्याला ऐकायला आलेले आहेत. तर आम्ही एकच सजेशन देऊ सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना की तुम्ही बुकिंग कोणत्याही कंपनीकडनं करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ती कंपनी किती जुनी आहे, किती वर्षापासून त्या कार्यक्षेत्रात काम करते, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याच्यानंतर त्या कंपनीतनं आपल्या ओळखीतनं कोणी जाऊन आलेले आहेत का, हे पण तुम्ही चौकशी करणं बेटर राहतं. आणि दुसरं, तुमच्या बरोबर टूर ऑपरेटर कोण असणार आहेत, जे तुमच्या बरोबर येणार आहेत त्यांना त्या भागातली सगळी माहिती आहे ना, त्यानंतर तुम्ही जी ठिकाणं बघायला जाता त्या ठिकाणी तो टूर मॅनेजर तुमच्या बरोबर असेल ना, त्यानंतर तुमच्या जे टूर कॉस्ट असेल त्या टूर कॉस्ट मध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि काय काय एक्सक्लूड आहे हे आवर्जून बघावं लागतं. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं, जाहिरात खूप छान असते, अमाऊंट पण छान वाटते आणि तिथं गेल्यानंतर मग ह्याचे पैसे वेगळे द्या त्याचे पैसे असं होतं. त्यामुळे साईट सीईंगची तिकीटं, त्याच्यानंतर जी केबल कार वगैरे जी म्हणते त्याची तिकीटं, पुन्हा प्रत्येक मील्स ब्रेकफास्ट डिनर आणि हे सगळे जेवढे आपले थ्री टाइम मील्स
1: किती वेळा हात घालायला लागणार आहे की
2: नाही लागणार ह्याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय होतं, टूर ऑपरेटर तुमच्या बरोबर असतो. आता मिरेकल गार्डन, मी एक उदाहरण सांगते, मिरेकल दुबई, मिरेकल गार्डनच्या गेटमध्ये तुम्हाला जमजा टूर ऑपरेटरने सोडलं, तुम्ही जा मिरेकल गार्डन बघून या, तर तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला सुधारणारच नाहीये तिथं की मी काय बघू, इतकं मोठं गार्डन आहे ते. हेच जर का तो स्वतः टूर मॅनेजर तुमच्या बरोबर आला तर ह्या दिशेनं जा, संपूर्ण तो फिरवून तुम्हाला बाहेर घेऊन येतो, तुमचा व्यवस्थित ते मिरेकल गार्डन बघून होतं. आपला आपण तुम्ही गेलात आतमध्ये तर तुम्ही एखादं ठिकाण आवडलं की तिथेच थांबलात, बाकीचं गार्डन तुमचं बघणं राहूनच जातं, तुम्हाला आयडियाच येत नाही की बाबा पुढे किती बघायला आहे आणि आपल्याला किती बघायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून विचारायला पाहिजे आणि त्या टूर कंपनीची ओळख काय आहे त्याची पण व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे. असं नाही की पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही बुकिंग केलं की आता लगेच एवढे पैसे पाठवून द्या, ते पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही खातरजमा केली पाहिजे की बाबा आपण कुणाबरोबर जातोय आणि ती किती विश्वासार्ह कंपनी आहे.
1: नक्कीच, ज्या युवा लोकांना या बिझनेसकडे वळायचंय तर त्यांना तुम्ही टेक अवे म्हणून काय सांगाल अमृता मॅडम, की काय काळजी घ्या आणि काय गोष्टी त्यांच्याकडे हव्यात.
2: पर्यटन व्यवसाय जो आहे ना हा खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे.
1: बरोबर.
2: आणि हा व्यवसाय अजून एक ह्याचा एक प्लस पॉइंट म्हणजे आपल्या बरोबर जे येतात ते आनंद घेण्यासाठी येतात, त्यामुळे आपण एक आनंद देण्याचा व्यवसाय करतो हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं जे वर्तणूक आहे ती नेहमी सॉफ्टच असली पाहिजे. समोरचा माणूस त्रस्त होऊ शकतो कारण तो कंटाळून आलेला असतो, चला 4 दिवस बाहेर फिरून येऊया तो कारण, पण तुमच्याकडे नेहमी पेशन्स असला पाहिजे कायम, तरच तुम्ही त्याला आनंद देऊ शकाल. आणि दुसरं रोजगार निर्मिती मी यासाठी म्हणते, एक छोटंसं उदाहरण, रत्नागिरीत एक फॅमिली आली फिरायला तर ते आल्यानंतर ते हॉटेलमध्ये मुक्काम करणार, रत्नागिरीतल्या गाड्या वापरणार, फिरण्यासाठी गाईड करणार, जेवण इथे करणार, वस्तू खरेदी करणार. मला सांगा किती जणांच्या पर्यंत त्या एका कुटुंबाचे फुल ना फुलाची पाकळी पैसे पोचतात आणि त्या प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय मिळतो. असंच हे संपूर्ण जगासाठी हा एक पर्यटन व्यवसाय असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते यातनं. त्यामुळे जे कोणी युवा जर का ह्यात येऊ इच्छित असेल तर त्यांनी अवश्य यावं, पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी, त्यांच्या स्वभावात त्यांनी खूप पेशन्स पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पर्यटन व्यवसायात आलेल्या व्यक्तीकडे असायलाच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे क्विक डिसिजन ही अशी गोष्ट आहे. तुमचा डिसिजन चुकता कामा नये कधी. एखाद्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात आणि तिथं तुम्हाला वाटलं की हा इथे ही अडचण येते तर त्या क्षणी आपल्या बरोबर असलेल्या 30-35 जणांना जाणीवही न करून देता तुम्ही तो डिसिजन घेऊ

0: देऊन त्यांना व्यवस्थित पुढचं त्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे. असं घडतं. आता काही वेळेला असं होतं, गाडी आता आम्ही एकदा गेलो होतो, अचानक आमची गाडी बंद पडली, रात्रीची अंधार होत आला होता, आम्हाला माहिती आहे की पुढे जंगल लागतं. आम्ही एक क्विक डिसिजन घेतला, आम्ही त्यावेळी हा नाही विचार केला की बाबा आता हॉटेलमध्ये आपण कुठे मुक्काम केला तर किती पैसे जातील. आम्ही तिथे जवळ आम्हाला खूप छान हॉटेल मिळालं, सगळ्यांना आम्ही तिथे स्टे करवला, गाडी रिपेअर करून घेतली. गाडी चांगली नसताना लोकांना घेऊन जाणं पैसे वाचवण्यासाठी, अशा गोष्टी टाळाव्या. आणि त्यावेळी असा विचार करून आम्ही तिथे स्टे दिला. दुसऱ्या दिवशीपर्यंत गाडी पहाटे आम्ही गाडी रेडी होऊन आली, पुढचा प्रवास केला. म्हणजे कुठं त्यांचं साईटसीइंग पण मिस झालं नाहीये आणि रिस्क पण घेतली गेली नाहीये. असं क्विक डिसिजन घेता आला पाहिजे कोणताही, म्हणजे किंतु हे न घाबरता.
1: नक्कीच, कारण नाव तयार होण्यासाठी अनेक वर्ष
0: लागतात. आणि कसं असतं माहितीये का, हे जे पर्यटक आपल्या बरोबर येतात ना, त्या 8 दिवसासाठी आपण त्यांचे पालक असतो. त्यांच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना आपल्या भरोशावर पाठवलेलं असतं, बाबा यांच्या बरोबर गेलेत ना, हे त्यांना सुरक्षित आणतील परत. तो एक विश्वास जो त्यांनी ठेवलेला असतो आपल्यावर, तो आपल्याला कायमचा ठेवावा लागतो, तो गमावून चालत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला पूर्ण प्रिकॉशन्स घेऊनच प्रत्येक डिसिजन घ्यावे लागतात. त्यामुळे क्विक डिसिजन घेणं आणि विचारपूर्वक डिसिजन घेणं हा गुण असणं आवश्यक आहे.
1: श्रीकृष्ण, आज वर्ल्ड टुरिझम डे आहे, तर त्या निमित्ताने आपल्या सगळ्या दोस्तांसाठी एक टेक अवे म्हणून तुला मी रिक्वेस्ट करेन की जे कोकणात कोकण दर्शनासाठी येतात, तर एक 2-3 दिवसांची इटर्निटी देणार आम्हा सगळ्यांना.
2: पहिल्यांदा जे 2000 ते 2010 पर्यंत जी लोक यायची तर काकू बोलल्याप्रमाणे ती लोक फक्त गणपती बघायची आणि निघून जायची. पण त्याप्रमाणे आता जो येणारा आपला पर्यटन वर्ग आहे तो पूर्ण बदललेला आहे. कारण का, लोकांना सोशल मीडियामुळे लोकांना हे लक्षात आलंय की नुसतं बघायला सौंदर्य नाहीये तर तिथला इतिहास जाणून घेणं जास्त अधिक सौंदर्य आहे. म्हणजे जास्त त्या भागातली माहिती मिळवत त्या ठिकाणाची सौंदर्य अधिक वाढते. तर त्यासाठी तुम्ही जर कोकणात गणपतीला स्पेसिफिक येणार असाल तर बा तुम्ही कोकणात आल्यावर तुमच्याकडून मित्र असतील, परिवार असतील, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन गणपती बघितले, तिथल्या महाआरती अटेंड केल्यात किंवा ह्या गोष्टी अटेंड केल्यात, तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभव मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही रत्नागिरी फिरायला जर तुम्ही येत असाल तर तुम्ही आल्यावर रत्नागिरी सिटीमध्ये बघायला भरपूर ठिकाणं आहेत. जसे काही 2-3 बीच आहेत, मांडवी बीच आहे, भाटे बीच आहे, नंतर त्याचप्रमाणे बीचच्या जवळ असून सुद्धा गोड्या पाण्याचं झरा असणारं हे झरी विनायकाचं ठिकाण आहे, तुम्ही ते बघू शकता. तुम्ही पावस साईडला गेलात तर स्वामी स्वरूपानंदांचं छानसं मोठं मंदिर आहे. लोकांना माहीत नाहीये की वाटेत जाताना उजव्या साईडला त्यांना डोंगराची पूर्ण कडा आणि त्याच्या पुढे अथांग समुद्र मिळतो बघायला. हे लोकांना रस्त्यावरून कळत नाही, तर तिथे गेले तर त्यांना तिथे पांडवकालीन व्ही सुद्धा बघायला मिळते. आणि जर त्यांनी लोकांशी कॉन्टॅक्ट केला तर त्या भागात असलेली कातशिल्प की जी माझ्या मित्राने 2015 सुरुवात झाली आहे की जी लोकांना आता समजायला लागली कातशिल्प आहेत, तर तिथे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात. किंवा तुम्ही त्याचप्रमाणे गणपतीपुळे साईडला जरी गेला तरी गणपती साईडला जाताना आरेवारीचा समुद्र किनारा आहे. गणपतीपुळ्यापर्यंत लोक जायची, पण पुढे गेल्यानंतर जयविनायक मंदिर आहे आणि तिथे कराडेश्वर म्हणून सुद्धा एक ठिकाण आहे, खूप सुंदर ठिकाण आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता. आणि त्याचप्रमाणे पतितपावन मंदिर आहे, लोकमान्य टिळक जन्मस्थान आपल्याला बघायला मिळतं, 18 तासाचा गणपती आहे. नंतर भगवती किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला तिथे ऐतिहासिक माहिती मिळते, छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नागिरीतून काय केलंय हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि तो डोंगर तिथंच का आहे, तो किल्ल्याची रचना तशी का झाली, ती देवी तिथंच का बसलीये, हे संपूर्ण आपल्याला तिथे बघायला मिळतं. म्हणजे जे समुद्र किनारे आहेत ते नुसते समुद्र किनारे आहेत की रत्नागिरीच्या इतिहासामध्ये त्याचा काय हातभार आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं.
1: नक्कीच, तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलवरती जावा आणि ही पर्यटन स्थळं नक्की नोट डाऊन करून घ्या. तुमच्यासाठी हा आजचा टेक अवे ही फ्री इटर्निटी होती. खरंच खूप खूप धन्यवाद. वर्ल्ड टुरिझम डेच्या औचित्याने तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्यात. बॅकएंडला काय चालू असतं हे खूप सोप्या भाषेत सांगितलं, त्याबरोबर ऑनफील्ड सुद्धा काय असतं आणि एक कस्टमर या व्ह्यूने सुद्धा तुम्ही दोघं जण त्या भूमिकेत जाऊन कसं वाटतं आणि त्यांनीही कसं डील करावं, खूप छान अशा मनमुराद गप्पा मारल्यात. अमृता मॅम आणि श्रीकृष्ण, तुम्ही इथे आलात, खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: चला तर फ्रेंड्स, याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूस पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्यक मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करू.

0: एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं प्यार झुकता नहीं या चित्रपटासाठी. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: हे आहे मंजिल या चित्रपटातलं गीत.

मंझिल या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कसे आहात बालमित्रांनो? अभ्यास, खेळणं, शाळा, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सगळं मस्त सुरू असेल, हो ना? चला कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर अशा गीतानं.
1: I am your PC.
2: Start.
1: Welcome.
2: Car racing.
1: Okay.
2: Nintendo.
1: Okay.
2: King.com.
1: Okay.
3: Chess.com.
4: BSC.
2: Facebook.
5: Beauty.
2: YouTube.
1: I am so tired now. Please shut down.

0: आणि आता बालदोस्तांनो, आपण ऐकणार आहोत लेख काकडे या मल्टी टॅलेंटेड बालमित्राशी स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत. मला आशा आहे तुम्हाला सुद्धा ही बातचीत खूप खूप आवडणार आहे.
1: गंमत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलं आहे लेख पवन काकडे याला, जो 12 वर्षाचा आहे आणि 7वीत शिकतो आहे. तो ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ऑब्झर्वेशन करू शकतो. तसंच इतक्या लहान वयात सुद्धा तो योगा, मेडिटेशन, प्राणायाम शिकवून आणि सांगून सगळ्यांना प्रेरित करतोय. त्याचा लोहित मतानी सरांनी, नितीन गडकरी सरांनी सत्कार सुद्धा केला आहे. तेव्हा आपण त्याच्याशी बातचीत करूया, त्याच्याबद्दल आणि त्याच्या या सगळ्या कार्याविषयी जाणून घेऊया. लेख, तुझं स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
2: माझं नाव लेख पवन काकडे, मी क्लास 7 मध्ये शिकतो. माझ्या स्कूलचं नाव नारायण इटेकिनो. माझ्या मम्मीचं नाव किरण पवन काकडे, ज्यांनी हे मला शिकून दिलं आहे.
1: तू ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत न पाहता वस्तू ओळखू शकतो, तर ते कसं काय आहे?
2: मी हे प्राणायाम, मेडिटेशन, ब्रेनजीम, योगा हे सगळं करून हे साध्य केलं आहे.
1: अच्छा, तू हे कधीपासून करतोयस मग?
2: मी हे 4 वर्षापासून हे पूर्ण डेव्हलपमेंट याच्यावरती करत आहो. वर्ल्ड रेकॉर्ड अजून बनवायचं सोचत आहो. अजून 1 महिन्यापासून मी हे कोर्स करायला स्टार्ट केलं होतं.
1: हा,
2: आता पूर्ण 4 वर्ष झाले.
1: अच्छा, बरं, तू काय काय करतो मग? योगा मध्ये, मेडिटेशन मध्ये, प्राणायाम मध्ये रोजचं तुझं रुटीन कसं असतं ते आम्हाला सांग.
2: मी सकाळी 6 वाजता उठतो.
1: हो.
2: आंघोळ वगैरे करून स्कूलमध्ये जातो.
1: हो.
2: 8 वाजता, 8 वाजता मग डायरेक्ट 4:30 वाजता घरी येतो.
1: हा.
2: खाऊन वगैरे डायरेक्ट मी 6 वाजता माझ्या बॅडमिंटन कोर्स मध्ये जातो. तिकडून मी 7 वाजता येतो आणि मग अभ्यास करायला लागतो.
1: अच्छा, बरं, तू योगा प्राणायाम कधी करतोस?
2: मी योगा प्राणायाम सकाळी उठूनच करतो, 6:30 वाजताच.
1: अच्छा, बरं, तुला हे सगळं योगा प्राणायाम, ब्रेन जिम, मेडिटेशन हे सगळं तुला कोण शिकवतं?
2: हे सगळं माझी मम्मी किरण पवन काकडे यांनी मला साध्य करून ठेवलं.
1: बरं, तुला हे सगळं करून कसं वाटतं? योगा करून, मेडिटेशन करून, आणि तू सांगितलं की तू सगळ्यांना इन्फ्लुएन्स पण करतोस, तू सगळ्यांना प्रेरित पण करतो, तर आतापर्यंत तू कुठे कुठे गेला आहेस आणि कुठे कुठे हे तुझं काम केलं आहेस?
2: मी आतापर्यंत कोर्स घेतले आहे, बालगृहात घेतले आहे, मुलींचे बालगृह, मुलांचे बालगृह,
1: हा,
2: आणि आंधळ्या मुलांचे बालगृह,
1: हा,
2: आदिवासी मुलांचे बालगृह.
1: अच्छा,
2: आणि खूप सारे कोर्स पण आहे तिथे मी शिकवलं.
1: बरं, तू काय काय शिकवलं आहेस मग?
2: इथे मी योगामध्ये फिंगर एक्सरसाइज शिकवली आहे, ब्रेन जिम शिकवली आहे, खूप सारे योगा पण शिकवले आहे.
1: अच्छा,
2: मेडिटेशन कसं करते हे शिकवलं आहे.
1: बरं,
2: ओमकार, भ्रामरी, कॅंडल मेडिटेशन, खूप सारे टाईपचे मेडिटेशन शिकवले आहे.
1: अरे वा, खूप.

0: छान. मग तुला या सगळ्याचा अभ्यासात फायदा होतो का आणि तो कसा
1: हो,
0: होतो तो आम्हाला सांग.
1: मला अभ्यासात तर खूप छान फायदा होतो. आणि मी जेव्हा मी अभ्यास करायला बसतो तेव्हा मला सगळं काही आठवण राहते जे मी.
0: कॉन्सन्ट्रेशन तुझं
1: हो
0: वाढायला मदत होते.
1: खूप.
0: तसंच लेख, तू योगा करतो, प्राणायाम करतो, मेडिटेशन सुद्धा करतोस, तर हे जे ब्लाइंड फोल्ड 500 मीटरपर्यंत तू न पाहता वस्तू ओळखू शकतोस, तर हे अचीवमेंट तू कसं काय केलं आहेस ते आम्हाला सांग.
1: मी हे ब्लाइंड फोल्डर राहून तर 500 मीटरपर्यंत बघू शकतो. अजून
0: अच्छा,
1: मी थिंग्स पण ओळखू शकतो, काय काय लोक करताय. मी वर्ल्ड रिकॉर्ड कारच्या याच्यात केलं होतं, कोणते कोणते कारचा नंबर प्लेट
0: अरे वा,
1: आणि कलर्स हे सगळं काही मी कारचं सांगितलं होतं दुरून.
0: म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून तू
1: हो
0: हे दुरून सगळं ओळखू शकतो.
1: हो
0: अरे वा, खूपच छान.
1: एक कॉटनच्या बाहेर अजून प्लेट लागून राहते
0: हा
1: त्या याच्यात
0: अच्छा,
1: पट्टीवरती,
0: हा
1: आणि बाहेरून ब्लॅक कवर राहते.
0: बरं, तू हे सगळं कशावरून ओळखतोस.
1: मी कोणत्याही चीजची स्मेल घेऊन त्याला ओळखू शकतो.
0: हा
1: आणि अगर स्मेल घेऊन नाही आलं तर मी थर्ड आयवरून बघू शकतो. जसं की शंकरजीची तिसरी आँख होती
0: हा
1: ती तुम्ही बघू शकतो. तसं आमच्यात पण आलं आहे. जसं की पहिलेचे ऋषी मुनी होते
0: हो.
1: त्यांना सगळं काही कळत होतं कोण आलं कोण जात आहे. तसं आमच्या याच्यात पण तसं साध्य झालं आहे.
0: अरे वा, तर मग तू रोज हे जी ही जी साधनं आहे तुझी, तू किती वेळ करतोस
1: मी हे 1 ते 1.5 घंटे करतो
0: रोज सकाळी.
1: मेडिटेशन वगैरे.
0: बरं बरं, तू अभ्यास, तुझं होमवर्क आणि तुझ्या शाळेच्या ॲक्टिव्हिटीज किंवा तुझ्या बाकीच्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज हे सगळं आणि योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे कसं काय मॅनेज करतो.
1: मी हे सगळं जसं की मी तुम्हाला डेली रुटीन सांगितलं मी कसं कसं करतो करून,
0: हो
1: तर मी अभ्यास अभ्यासमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि अभ्यास सगळ्यात जास्त करतो.
0: तसंच लेख, तुझी प्रेरणा कोण आहे, तुला कोण सगळं हे सांगतं.
1: मला माझी मम्मी शिकवते हे
0: अच्छा,
1: सगळं
0: आणि शाळेतून तुला कसं काय सपोर्ट मिळतो सगळ्यासाठी.
1: छान एकदम.
0: एकदम सगळे छान सपोर्ट करतात. बरं, तसंच लेख, तू आता तसं 7वीत शिकतो आहेस, तर तुला पुढे जाऊन भविष्यामध्ये तुझे काय प्लॅन्स आहे, तुझे फ्युचर प्लॅन्स आम्हाला सांग. तुला काय बनायला आवडेल.
1: मला भविष्यात न्यूरोसर्जन आणि नीट करायचं आहे.
0: वा,
1: MBBS करायचं आहे.
0: अच्छा, खूपच छान. खूप लहान वयातच तुझा फोकस खूप उत्तम आहे लेख. तसंच लेख, आपण खूप छान गप्पा करतो आहे, तर तुझ्या हॉबीज कुठल्या कुठल्या आहेत, तुला काय काय खेळायला आवडतं ते आम्हाला सांग.
1: मला बॅडमिंटन खेळायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं,
0: हा
1: चेस खेळायला आवडतं,
0: अच्छा,
1: कॅरम पण.
0: लेख, आता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग, तुला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहे, खूप सारे पुरस्कार, खूप सारे प्राइजेस मिळाले आहे, तर ते आम्हाला सांग, कुठले कुठले प्राइजेस मिळाले आहेत तुला.
1: मला 6th मध्ये इंडिया वर्ल्ड रिकॉर्ड मिळाला होता आणि मग त्याच्यानंतर मी 7th मध्ये वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया केला. त्याच्यातच मला इंटरनॅशनल वर्ल्ड रिकॉर्ड मिळाला वर्ल्ड रिकॉर्ड इंडियामध्येच. मग त्याच्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला आणि आता गिनीजचं ट्राय करतं.
0: खूप खूप अभिनंदन तुझं लेख, खूप छान तुझी वाटचाल सुरू आहे.
1: ब्लाइंड फोल्डमध्येच मला सगळे अवॉर्ड मिळाले.
0: अच्छा, बरं बरं, तर तुझी घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती, घरच्यांची रिॲक्शन्स कशी कशी होती, आई बाबांना कसं वाटलं.
1: आई बाबांना तर खूप छान वाटलं. माझी बहीणला तर खूपच छान वाटलं
0: हां
1: की एवढे सारे वर्ल्ड रेकॉर्ड कुठे आणले करून.
0: बरं, तू सगळीकडे योगा शिकवतो, म्हणजे आता प्राणायाम, मेडिटेशन, म्हणजे तू सेमिनार वगैरे घेतोस, तर तुझा अनुभव कसा आहे आणि लोकांचा अनुभव कसा आहे, त्यांना कसं वाटतं.
1: माझा अनुभव तर खूप छान आहे. लोकांना वाटतं की माझे मुले पण शिकले पाहिजे.
0: खूपच छान. तुला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जायचं आहे, तर तू त्याच्यासाठी कशी तयारी करतो आहेस, त्या ते अचीव करायला तुला अजून किती मीटर्सपर्यंत ओळखू शकायला हवा ते आम्हाला सांग.
1: जेव्हा मी पहिला वर्ल्ड रिकॉर्ड बनवला होता तेव्हाच मी ठरवलं होतं की मला गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनवायचं आहे.
0: वा,
1: आणि आता तर माझी तयारी चालू आहे की मला टेलिकिनेसिस करायचं आहे.
0: म्हणजे काय.
1: म्हणजे आपण मी तशी तयारी करतो आता.
0: हा,
1: आपण कोणत्याही चीजला बिना हात लावून त्याला हलवू शकतो
0: याची
1: तयारी. आणि 500 मीटर नाही 700-800 मीटर पर्यंत मला डायरेक्ट हे करायचं आहे. 1 किलोमीटर.
0: अरे वा, खूप छान. तुला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची तयारी तू कशी करतो आहेस.
1: याच्यातच करता पूर्ण 1 किलोमीटर पर्यंत. एवढं रोज ऑब्झर्वेशन करून पाहतो.
0: हा,
1: 6 वाजता उठूनच.
0: हा,
1: ज्या मेडिटेशन करतो त्याच्यानंतर करून बघतो.

0: आणि मग टेलिकिनेसिसची प्रोसेस मी रात्री कॅन्डल मेडिटेशनवरती करतो. कॅन्डलला हालून पाहतो पहिले, कॅन्डलची फ्लेमला.
1: कॅन्डलच्या फ्लेमला हालून पाहतो तू? हां, तर टेलिकनेसिस बद्दल आम्हाला सांग, त्याच्यात काय काय करतो तू?
0: टेलिकिनेसिसबद्दल, टेलिकिनेसिसची खूप सारे मूवीज पण बनल्या आहे.
1: हां,
0: आणि टेलिकिनेसिसबद्दल मी खूप सारे ऑब्जेक्ट्सला हालून पाहतो, पेपरचे मॉडेल्स.
1: बरं, लेख टेलिकनेसिस म्हणजे काय आणि त्याच्यात काय करतात हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग.
0: टेलिकिनेसिस म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला बिना हात लावून त्याला हालवणे.
1: अच्छा.
0: जेव्हा तक की आपल्याला काही करायचं नाही असलं, जसे आळशी लोक राहते,
1: हो
0: त्यांना असं वाटते की मला सुपर पॉवर मिळाली पाहिजे अशी,
1: हो
0: तर ते असे करून पाहते पण करत नाही,
1: हो करू नाही शकत.
0: करूच नाही शकत ते. जेव्हा ते याच्यावरती प्रॅक्टिस करणार तेव्हा ते करू शकणार ना.
1: बरोबर आहे.
0: ऑब्जेक्ट हालवणं
1: हां,
0: हे खूप मोठी गोष्ट झाली.
1: आणि ही प्रॅक्टिस कशा प्रकारे केली जाते?
0: जसं की हा माईक आहे,
1: हो
0: हा तुम्ही समजून घ्या कॅन्डल फ्लेम आहे.
1: हो,
0: याला आपण जेव्हा असं एक बॉल बनवतो तेव्हा ते चीज हालते, समोर जाते, मागे जाते, ज्या साईडला आपण हात करतो त्या साईडला ते ऑब्जेक्ट घुमते.
1: तर मग तू हे सगळं कशा प्रकारे साध्य करू शकतोस की बिना हात लावता तू ऑब्जेक्ट सुद्धा हलवू शकतोस, तर हे तू कसं साध्य करतोस?
0: कॅन्डल मेडिटेशन करून
1: कॅन्डल
0: एकच साध्य आहे.
1: रोज रात्री कॅन्डल मेडिटेशन करतो आणि ते किती वेळ करतोस मग?
0: अर्धा घंटा.
1: अच्छा, मग ते तुला सगळं आई सांगते तुझ्या?
0: हो, माझी आई पण बसते सोबत आणि माझी बहीण पण बसते.
1: बरं,
0: तिघही बसते रोज अंधारात.
1: तर ती पण हे ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ओळखू शकते का ऑब्जेक्ट?
0: नाही, फक्त हे 4 ते 18 मधातले मुलांना हे ऑब्झर्वेशन येते.
1: 4 ते 18 वयोगटातल्या?
0: 18 पण नाही, जेव्हा त्यांची मेमोरी मध्ये काही आहे नाही. जसं की आपण हे सगळं काही करत राहतो मेडिटेशन वगैरे, तेव्हा त्यांच्या डोक्यात चालत राहते मला हे करायचं, हे करायचं, हे करायचं. तसं त्याच्यानी होतच नाही, आपला ब्रेन तेव्हा पूर्ण खाली पाहिजे हे करायसाठी.
1: तर वयोगट 4 ते 18 आहे हा, त्याच्यावर नाही करू शकत. बरं लेख, आपण तुझ्या ब्लाइंड फोल्ड विषयी गप्पा करतो आहे, तर या सगळ्यांच्या व्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं? फिरायला जायला आवडतं का किंवा काही अजून मूवीज बघायला आवडतात का?
0: हो, खूप साऱ्या जागी फिरायला जातो मी.
1: कुठे कुठे गेला आहेस फिरायला?
0: माउंट म्हणजे अशी जशी हे राहते ना ब्रिज सारखं, तिथे मला फिरणं आवडतं.
1: अच्छा,
0: बोट वरती असं?
1: बरं,
0: क्रूज वरती.
1: तसंच लेख, लहान मुलांना किंवा जे आता विद्यार्थी आहे 18 पर्यंतचे किंवा ज्यांना काही अचीवमेंट करायचं आहे, तर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तू त्यांना काय सांगशील, कसं करायचं आणि अभ्यासाबद्दल काही सांगशील का टिप्स?
0: त्यांना मी पहिले प्रेयर सांगणार सकाळचे आणि नाईटची. अगर आपण निगेटिव्ह काही बोललं स्वतःच तर काही होणारच नाही ते साध्य. पॉझिटिव्ह बोललं तर सगळं काही होऊ शकते.
1: अच्छा, म्हणजे निगेटिव्ह बोलायचंच नाही आहे,
0: इम्पॉसिबल काहीच नाही, म्हणून आपल्याला हे प्रेयर बोलायची असते. निगेटिव्ह बोललं तर जसं की मला बनायचं आहे न्यूरोसर्जन, आणि अगर मी दुसऱ्या वर्षी बोललं की मला इंजिनिअरिंग करायची आहे तर काहीच नाही मिळणार. एकच याच्यावरती पूर्ण
1: फोकस पाहिजे.
0: हो, जर पण तर बनत नाही तर बंद. पहिले मी सकाळची प्रेयर बोलून दाखवतो.
1: हो,
0: सगळ्यांना स्ट्रेट बसायचं राहते आणि हात जोडून डोळे बंद करून बोलायचं राहते. मैं एक शक्तिशाली आत्मा हूँ, मेरा कॉन्सन्ट्रेशन पावर हाईएस्ट है, मैं अपने क्षमता से ज़्यादा पढ़ता हूँ, एक दिन मेरी सफलता निश्चित है, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, थैंक यू. हे सकाळची प्रेयर झाली.
1: हो,
0: आता नाईटची पण प्रेयर मी बोलू नको. थैंक यू गॉड फॉर एवरीथिंग, मेरा आज का दिन बहुत अच्छा गया, ऐसे ही मेरे बाकी दिन जाए, मुझे मेरे क्लास में 90+ परसेंटेज मिल चुके हैं, मैं अपने फ्यूचर में सक्सेस हासिल कर चुका हूँ, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, थैंक यू.
1: वाह,
0: हे नाईटची प्रेयर.
1: अच्छा,
0: आणि मेडिटेशनमध्ये ओंकार, भ्रामरी, अनुलोम विलोम हे 3 राहते मेडिटेशनमध्ये. त्याचं मी आता बेनिफिट वगैरे सांगणार.
1: हो सांग.
0: पहिले ओंकार कसं करते ते सांगणार. ओ हे हे आप

0: आपल्याला 10 वेळा करायचे असते. भ्रामरी आणि अनुलोम विलोम हे पण 10 वेळा करायचे असते. आता ओमकारचे फायदे. ओमकार हा गणेशजीचा दुसरा नाव आहे
1: हो
0: ओमकार. आणि आपण गाडीवरती पण आणि घरावरती पण आपण हा ओमकार ना तर स्वास्तिक बनवतो. हा पॉझिटिव्ह राहिला पाहिजे म्हणून. आणि ओमकार केल्याने आपल्या बॉडीमध्ये 3 चक्र ॲक्टिवेट होते. ओ म्हणल्याने आपल्या बॉडीमध्ये नाभी चक्र ॲक्टिव्ह होते. आणि म बोलण्याने आपल्या बॉडीमध्ये थ्रॉट चक्र ॲक्टिव्ह होते. आणि बोलण्याने आपल्या बॉडीमध्ये थर्ड आय चक्र ॲक्टिव्ह होते. हे 3 चक्र ॲक्टिव्ह होते. आता अनुलोम विलोम एक हाता एक एक एका हाताच्या थंबनी एका नोस्टीलला बंद करायचं आणि दुसऱ्या नोस्टीलने श्वास घ्यायचं. आणि 10 सेकंडपर्यंत काउंटिंग करायची. आणि मग ज्या ज्या नोस्टेलने आपण श्वास घेतली त्याला थंबनी त्याला स्मॉल फिंगरनी बंद करायचा. आणि लेफ्ट साईडच्या नोस्टेलनी श्वास सोडायची. आणि ज्या ज्याने आपण श्वास सोडली होती त्यांनी वापस घ्यायची श्वास. आणि 10 सेकंडपर्यंत काउंटिंग करायची. मग दुसऱ्या नोस्टेलनी सोडायची. हे अनुलोम विलोम. अनुलोम विलोमने आपल्या ब्रेनमध्ये ब्लड सर्क्युलेशन फ्लो होते.
1: अच्छा
0: आपल्या थंबने आपले दोन्ही कान बंद करायचे. आणि आपल्याला समोर जेणेकरून आपल्याला बाहेरची आवाज नाही आली पाहिजे. आणि असे समोरचे डोळे बंद करून समोर हात ठेवून करायचं. हे पण 10 वेळा करायचे असते. हे केल्याने आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात. आता न्यूरॉन्स म्हणजे का हे कोणास नाही. न्यूरॉन्स म्हणजे बॉडी टू ब्रेन, ब्रेन टू बॉडी सिग्नल पोहोचणारा तो न्यूरॉन्स. जसं एक्झाम्पल की मी बोलत आहो, तुम्ही ऐकत आहात, तर तुमचा कान सगळ्यात पहिले हा ऐकते का
1: हो
0: बोलत आहे. हा कान न्यूरॉन्सला सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स ब्रेनला सिग्नल पोहोचवते. तसंच ब्रेन न्यूरॉन्सला वापस सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स कानाला सिग्नल पोहोचवते. हे सगळं काही 1 सेकंदाच्या अंधारात होतो.
1: अच्छा
0: आणि एका भ्रामरीने 1,000 न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होते. आणि 10 भ्रामरीने 10,000 न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होते. जेवढे आपण भ्रामरी केली तेवढे न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होणार.
1: खूप छान माहिती सांगतो आहेस लेक, खूपच उत्तम माहिती सांगतो आहेस. तर जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो?
0: थँक्यू. मला हा इंटरव्ह्यू खूप छान वाटला, खूपच छान. बाहेर एवढे सारे अँटिना लागून आहे, त्याला बघूनच मला एकदम फिलिंग आली
1: अच्छा
0: काहीतरी मोठं होणार आहे करून. आता
1: वा
0: रेडिओमध्ये FM मध्ये आपलं स्पीच जाणार आहे करून.
1: हो आणि तुझ्यासोबतच्या जे छोटे छोटे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना काय तू सांगू इच्छितो?
0: तुम्ही हे घरी सगळं काय करा. मेडिटेशन जे आता मी सांगितलं, ओंकार भ्रामरी वगैरे,
1: हो
0: आणि कॅन्डल मेडिटेशन पण करा. जसं की कॅन्डल एका फुटाच्या हातावर डायरेक्ट एक कॅन्डल ठेवायची. त्याला जळवायचं, फ्लेमकडे एक तट बघत राहायचं. जरपर्यंत आपल्या डोळ्यामधून अश्रू नाही निघत तरपर्यंत ते कॅन्डलच्या ज्योतकडे बघतच राहायचं.
1: लेख, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या फ्युचर प्लॅन्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.
0: थँक्यू.
2: क्या बात है बाल दोस्तांनो, लेख काकडेचं व्यक्तिमत्व काही वेगळंच आहे. लहान वयात त्यांनी खूप काही अचीव केलं आहे. आत्ताच आपण लेख काकडे ह्याच्याशी स्वप्ना देव ह्यांनी केलेली बातचीत ऐकली. आणि जाता जाता आपण ऐकणार आहोत एक छानसं गीत.

0: बाल दोस्तांनो, याबरोबरच आजचा आपला गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिका ताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: गम्मत जम्मत हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 6:56 झाली आहेत. आता रूपरेषेमध्ये आजचे आणि उद्याचे काही ठळक कार्यक्रम. आजच्या ठळक कार्यक्रमात श्रोतेहो, आज रात्री 8 मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठीतून अनुवाद आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. रात्री 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 11:10 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. उद्याच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमात, उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. उद्या 8:40 आपण ऐकाल कवितेवर आधारित कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी, लेखन जान्हवी भागवत यांचं, सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी. 9:30 इंद्रधनुष्यमध्ये ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल, सादर करते विवेक वानखडे. उद्या 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. उद्या दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. उद्या यामध्ये ऐकाल अरण्यातील सेवाव्रती, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि रामचंद्र गोडबोले यांची मुलाखत. दुपारी 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:10 कार्यक्रम गीतबहार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35

आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा. 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. 8:15 वाजता हिंदी सुगम संगीत. उद्या रात्री 10 वाजता जपान इथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धांचा दैनंदिन आढावा आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:20 वाजता आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचं गायन, त्यांनी गायलेला राग यमन आम्ही प्रसारित करणार आहोत. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा उद्याच्या आणि आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीयांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखाने उभं असल्याचं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्त्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हाल ही में देश के लाखों युवाओं ने नशे के विरुद्ध ड्रग्स के खिलाफ एक बहुत महत्वपूर्ण संकल्प लिया है. युवाओं ने खुद भी नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली है और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली है. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत.
0: आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यांमधल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष

0: कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरांमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यायची गरजही त्यांनी मन की बातमधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एका वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. धुळे जिल्ह्यात जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवल्यामुळे आगामी काळात भूजल पातळी वाढून दुष्काळाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुलवाडे, जामफळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगाने पूर्ण करायचे निर्देश त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानेही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तसंच तेजस्विन शंकरनं डॅक्थलॉन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंहयानं तर महिला एकेरीत अनाहत सिंहयानं रौप्य पदक मिळवलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टियोद्धा अंकुश पांघल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करायचा निर्णय घेतला. मात्र वेस्ट इंडिजची सलामीची जोडी लवकर फोडता आली नाही. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्ज या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. ग्रीव्जनं 101 तर कॅम्बेलनं 62 धावा केल्या. अमीर जंगूनं नाबाद 58 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे निर्धारित 50 षटकांमध्ये वेस्ट इंडिजला 7 गडी गमावून 295 धावा करता आल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं

4, प्रसिद्ध कृष्णानं 2, तर नितीश कुमार रेड्डीनं 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 9 षटकांमध्ये बिनबाद 64 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र पावलं उभारू शकतं असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमी

0: हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: सोमवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल दूरदर्शनवरील स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यासह रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी यांची मुलाखत.
5: माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता, पण ज्याला हे करायचं ठरलं की माधवराव करायचं आहे मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला.
4: तर नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
6: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
7: फसला.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
1: श्रोते हो, आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते. आज रात्री 8:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठीतून अनुवाद आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज रात्री 8:00. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 दशांश मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: नमस्कार मंडळी, नमस्कार. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आहे रविवार, भारतीय सौरदिनांक 5 अश्विन शके 1948, अर्थात 27 सप्टेंबर 2026. श्रोतेहो, आज रविवार आहे तेव्हा आज आहे कीर्तनाचा दिवस. ऐकूया दीपक रास्ते यांचं हे कीर्तन. विषय आहे कमला.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.

आरंभ तया राघवाचा मंगलमूर्ती मोर्या। प्रत्येक कार्याच्या मंगल कार्याच्या आरंभी त्या मंगलमूर्तीचं स्मरण करणं हे शास्त्रसंमत आहे। कार्यादौ मंगलं कुर्यात अशी शास्त्राज्ञा आहे। आपलं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी सर्व विश्वाचा साऱ्या जगताचा स्वामी श्री गणेश याचं स्मरण प्रारंभी करतात। महान गणपती भक्त गणपत्य श्री गोसावी नंदन महाराज आपणा सर्वांना गणेश उपासक होण्यासाठी म्हणतात, देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी। सज्जन हो, या एकाच चरणात तीन पद आहेत। अहो थोरांचं बोलणं हे ते थोडं बोलतील पण अर्थ मात्र गहन असेल। विस्तारात असणारं सार शोधून बोलणं शोधून वागणं हेच तर थोरांचं लक्षण। अहो वाड्यातला हौद फुटला, चहूकडं पाणीच पाणी झालं, हा धावत सुटला। सदरेवर नाना बसले होते, यांनी नानांना विचारलं, नाना म्हटलं वाड्यातला हौद फुटलाय, चहूकडे पाणीच पाणी झालंय, करू काय? नाना म्हणाले, माळीबुवा पाट लावा पाट। तो गेला तोच आचारी धावत आला आणि म्हणाला, नाना म्हटलं चुलीत जाळ खूप होतोय, अग्नी भडकलाय, करू काय? नाना म्हणाले, अरे वेडायस पाट लाव पाट। तेवढ्यात तिसरा हौदकरू आला आणि म्हणाला, नाना लग्न होऊन 8-10 महिने झाले, लग्न होताच माझी बायको जी माहेरी निघून गेली ती अजूनही परत आली नाही, तेव्हा काय करू? याला नाना काय करणार? पण त्यालाही नानाने सांगितलं, रे पाट लाव पाट। तात्पर्य पद्याचा

एक चरण त्रिपाद आहे, अहो नक्षत्र त्रिपाद असेल तर शांती करावी लागते, पण या त्रिपादयुक्त चरणानं मनशांती प्राप्त होते. पहिलं पद आहे देव, पण प्रश्न असा आहे की या जगात देव आहे का? अहो आहे म्हणावा तर मग दिसत का नाही, आणि नाही म्हणावं तर सगळीकडे त्या देवाचं भजन पूजन चाललेलं दिसतं, म्हणजेच देव या जगात निश्चितपणे आहे. देव या शब्दात मूळ धातू दिव असा आहे, त्याचा अर्थ प्रकाश देणे, प्रकाशमान होणे असा आहे. अहो सर्व जगाला प्रकाशच काय, पण दर्शनाचं माध्यम जी दृष्टी तीही देणारा तो देव, त्याला देव असं म्हणतात. ज्ञानोबा माऊलीने ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच त्याचं वर्णन सकलार्थमती प्रकाशू असं केलंय. देव चर्मचक्षुचा विषय नसून जे ज्ञानदृक झाले त्यांच्या दृष्टीचा विषय आहे. देव पाहायचा नसून देव मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. अहो या भगवंताची रूपं अनेक, पण स्वरूप मात्र एकच आहे. कधी कधी हा भगवान तुकोबाच्या कीर्तनात श्रोता म्हणून बसेल, तर क्षणात नामेयाच्या कीर्तनात बेहोश होऊन नाचत असेल. कधी सखूच्या घरी सुखरूप असणारा तिच्या घरी पाणी भरेल, अथवा चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करेल, अथवा संन्यस्त रूपात काखेला झोळी अडकून कुणाच्याही दारी दत्त म्हणून उभा राहील. अशी अनंत रूपे जरी असली भगवंताची, तरी स्वरूप मात्र एकच आहे. त्याला देव म्हणाले. चैतन्य, प्रकाश, अग्नी अशी कितीतरी नावं सांगता येतील. हा भगवान विश्वव्यापक आहे. गोसावी नंदन महाराज ध्यायी असा शब्द वापरतात. याचं कारण ध्यानानं हा जीव शिवरूप होतो. ध्यानानं आत्मतत्वाची ओळख पडते. ध्यानानं पूर्णानंद प्राप्त होतो. आम्हाला जे ध्यान करायला सांगितलं आहे ते आम्ही करू, आणि या ध्यानाच्या योगानं जो मोदक तयार होईल तो मोदक त्या मंगलमूर्तींना अर्पण करायचा आहे. आता पहा, देह नावाचं पात्र आतून आणि बाहेरून शुद्ध असायला हवं. सदाचरणाचे तांदूळ, आई वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार या जात्याच्या दोन पाळ्यात भरडून त्याचं पीठ केलेलं असावं, आणि त्या पीठात भक्ती प्रेम जलाचं सिंचन केलं आणि गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाग्नीवर उकड करायला प्रारंभ झाला. ज्याप्रमाणे स्त्री उकडीला तार आली की नाही हे पाहते, त्याप्रमाणे गुरुमाऊली शिष्याच्या अंतःकरणात हरिभक्तीची तार छेडली जाते की नाही हे पाहते. उकड झाल्यावर त्याची पारी थापतात. गुरुमाऊली आपल्या शिष्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवते आणि त्या शुद्ध झालेल्या हृदयात सत्प्रवृत्ती सद्विचार याचं मधुर सारण भरत त्या पारीला पाकळ्या पाडून पारी फिरवून फिरवून मोदक तयार करतात. त्याप्रमाणे शिष्याला अनेक शास्त्रांचं ज्ञान देऊन दार्शनिक दृष्टी देऊन हृदयातल्या सद्विचारांना संरक्षण मिळतं. मोदकाचा उत्तुंग असणारा भाग खुडून दूर केला जातो. तद्वत गुरुकृपेत किंचितसाही अहंकार नष्ट होतो. असा सिद्ध झालेला मोदक आत्मज्ञानाग्नीवर अधिकाधिक मृदू आणि मधुर होतो. तो मोदक मंगलमूर्तींच्या हातावर ठेवायचा म्हणजे त्यांचा वरदहस्त लाभून सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. दुःख आपत्ती इतकंच काय, पण साक्षात मरणभयही दूर जातं. जो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे गाई. बरं, या मंगलमूर्तीचं स्मरण आपण केव्हा केव्हा करतो? सुभाषितकार एके ठिकाणी असं लिहितात, विद्या आरंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. सर्वसाधारणपणे गणपतीचं आवाहन आत्ता सांगितलेल्या बाबतीत आपण नेहमीच करतो, पण शास्त्राचं म्हणणं असं आहे की जो कार्यारंभी श्री गणेशाचं स्मरण करीत त्याला विघ्नभय असणारच नाही. आणि म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार, आचार्य, आचारी इतकंच काय तमासगीर देखील त्या गणेशाचं प्रथम नामस्मरण करतात. ज्याचं स्मरण केलं असता संकटाचाही थरकाप होतो. अशा मंगलमूर्तीचं ध्यान पूजन आपलं जीवन आनंदी निरामय व्हावं यासाठी करावं, हाच आशय मनी धरून आजच्या मूळ पद्यात गोसावी नंदन महाराज म्हणाले.

देवर्षि नारद स्वामी महाराज की जय। मंगलमूर्ति मौर्य जय जय रघुवीर समर्थ। सायंकाळची वेळ, दिवे लागण्याचा समय, घराच्या पायऱ्या चढून आत प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून मन विषण्ण झालं। चेहऱ्यावर संताप, चीड, कपाळावर आठ्यांचं जाळं असा अवतार पाहिला आणि न राहून पटकन विचारलं, म्हटलं, यावेळी चेहरा उदास का? लक्ष्मी घरात येण्याची वेळ आणि अशा वेळी ही अवस्था, काय झालं काय? पण उत्तर नाही। पुन्हा एकदा विचारणा केली, म्हटलं, बोलत का नाही? आणि उत्तर मिळालं, आपली लाडकी। हां हां, हेच ते, आपली म्हणजे आपली, माझी नाही। आपली सदानकदा काळजी तिची, तिलाच जपायचं, तिचं कौतुक। घरातलं काम नको करायला, लहान आहे तोवर ठीक, पण उद्या लग्न होऊन तिच्या घरी गेली की मग माहेरच्यांची आबरू वेशीला टांगली जाईल, त्याचं काय? आणि त्यात दोषी मी, कारण मी सांभाळते ना तिला। मी शिक्षण दिलं नाही असंच सारे लोक म्हणणार, यासाठी मी म्हणते आजपासून, नव्हे या क्षणापासून तिला पडेल ते काम तिनं करायला पाहिजे। याचा नाईलाज झाला, मान खाली घातली। ठीक आहे, पोरीच्या भविष्याच्या दृष्टीनं तू म्हणतेस तेच योग्य आहे, पण तरीही असं वाटतं, अगं ती लहान आहे अजून, अल्लड आहे, काय करावं? हिनं सांगितलं मी सांगते तेच, उगाच आईची आठवण काढून आई काय परत येणार आहे का? सासरी जाऊन तिची बाजू मांडणार आहे का? रागावू नका, अहो ती एकदा मरून सुटली पण माझं मात्र पावलोपावली मरण आहे। मी म्हणते लाड तरी किती करायचे? अगं हो बरोबर आहे, पण जरा समजूतीने घे सज्जन हो। ही कथा कोठे घडली माहिती आपल्याला? श्री मयुरेश।

राजवर्मानावाचा क्षत्रिय वंशात जन्माला आलेला पुरुष उत्तम रीतीने संसार करीत होता. त्याला दोन बायका होत्या आणि हा मोठ्या आनंदात श्री गणेशाच्या कृपेत काळ घालवित होता. मोठी पत्नी देखील मयुरेशाची अनन्य भक्ता होती. पतीला परमेश्वर मानून सेवा करीत पूर्णानंद प्राप्त करीत होती. अनन्य निष्ठेने पती आणि ईश्वर यांची सेवा करणारी ही साध्वी त्या परमेश्वराला एकच विनंती करी की हे भगवान, तुझ्या कृपेनं सर्व विश्व विश्वासानं जगतं. सर्व जगाचा आधार तूच आहेस. उत्पत्ती स्थिती आणि लय घेऊन तुला विनंती एकच की या विश्वाला सुखी ठेव. आणि मयुरेश कृपेने एक सुंदर बालिका तिच्या उदरी जन्माला आली. तिच्या नेत्राकडे पाहिल्यावर साक्षात अमृत स्वरूपा भक्ती म्हणजे काय हे सहजगत्या उमगेल असे दिव्य नेत्र. अव भक्तीचं साक्षात रूप म्हणजे ही कमला. दिवसा मासे कन्या वाढे, चंद्र कले परी तिज तेज चढे, पाहून ऐसे दिव्य रूपडे, विस्मित जन होती. कमला मोठ्या लाडात लहानाची मोठी होती. आल्या गेल्या प्रत्येकानं तिचं कौतुक करावं, तिच्याशी तिच्या बोलीनं बोलावं, जमलं तर तिच्याशी चालीनं चालावं.

मातृहीन जाहले। या कमलेचं मातृछत्र हरपलं आणि कमलेनं आई आई अशा हका मारायला सुरुवात केली। राजवर्म्यानं त्या सापतनं मातेकडे बोट दाखवावं आणि हे बघ कमले ही तुझी आई आहे, आता उगाच रडू नकोस, तुला जे हवं ते सर्व ती देईल बरं, तुला रागावणार नाही मारणार नाही। हे सगळं ऐकलं आणि कमलेला जीवनात आधार गवसला। अहो दुसरी माता होती पण सापत्न, आणि या सापत्न मातेनं कमलेचा छळ सुरू केला। ही आपली पोर नाही, आपल्या डोक्यावर ओझं आहे ओझं असं समजून ही सापत्न माता कमलेशी वागू लागली। जमेल त्यावेळी नसेल तरी कारण काढून कमलेचा तिने छळ आरंभला। त्या बालजीवाला सोसणार नाहीत असे कष्ट द्यायला

आशीर्वाद केले. अहो कष्ट पडोत, पण कष्टाच्या मानानं खायला हवं की नाही? पण नाही, जेवण झालं का असं वडिलाने तिला विचारलं की हिनं सापत्न आईच्या धाकानं हो म्हणावं. वाणी असून खरं बोलता येत नव्हतं आणि कानानं नको ते ऐकावं लागत होतं. हे सगळं राजवर्म्याला कळत नव्हतं असं नाही, पण किंग कर्तव्य मूढ झालेला आहे. पत्नीला विचारावं तर कदाचित रागण आणखी छळ करील, आणि गप्प बसावं तर कमलेचे हाल पाहावे ना. घरात अशांतता, समाधान आपलं स्थान सोडून केव्हाच निघून गेलं होतं. आता फक्त एकच ध्यास, श्री गजानन जय गजानन असा नामजप सुरू झाला. मुरगावात राजवर्मा श्री गणेशाची उपासना करतोय, आणि इकडे

मालवदेशी जयविंद राजा राज्य करीत होता. आपल्याला पुत्रसंतान नाही म्हणून भगवान शंकराची आराधना सुरू झाली. एक तरी पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा हीच इच्छा, आणि म्हणून शिवपूजा, शिवध्यान, शिवव्रत, शिवदर्शन अशा प्रकारे हा जयविंद राजा शिवरूप झाला. आणि या व्रतावर आशुतोष प्रसन्न झाले. एका पहाटेच्या गोड निद्रेत राजाला स्वप्न पडलं. डमरूचा ध्वनी कानी आला आणि भगवान उमापती पार्वतीसह वर्तमान प्रगट झाले. भगवान म्हणाले, राजा तुला पितृसंतान योग नाही, पण तरी देखील तू माझा अनन्य भक्त आहेस म्हणून तुला एक पर्याय देतो. हे बघ, दीर्घायू मूर्ख सुत वा अल्पायू शाहणा तुला भावा, काय रुचे तव मानसी तैसाची वर प्रसाद मागावा. भगवान म्हणाले, राजा मला सांग, तुला 100 वर्ष आयुष्य असणारा पण मूर्ख असा पुत्र हवा का फक्त 18 वर्ष आयुष्य असणारा पण दैदीप्यमान असा पुत्र हवा? राजा या दोहोंमधला कोणता पुत्र तुला हवा? राजानं हात जोडले आणि राजा म्हणाला, हे भगवान मला अल्पायू पुत्र हवा, आयुष्य कमी चालेल पण कर्तव्यानं महान असावं. भगवान तथास्तु म्हणाले आणि यथायवकाश राजाला एक सुंदर मुलगा झाला. 12व्या दिवशी मुलाला पाळण्यात घालून मोठ्या राजेशाही थाटात त्याचं नाव धर्मांग असं ठेवलं. बऱ्याच वर्षाने साक्षात उमापतीचा प्रसाद असा मुलगा झालेला. अहो राजा राणीलाच काय, पण सर्व प्रजाजनांना आनंद झाला. धर्मांग दिवसा मासानं लाडात वाढतोय, सर्वांना सर्व बाबतीतला विसर पडलाय, पण काळपुरुष काही निद्रिस्त नव्हता. पाहता पाहता धर्मांगाला 18 वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या आईशी मोठ्या प्रेमानं बोलणारा हा राजकुमार क्षणात चक्कर येऊन आईच्या मांडीवर देह ठेवता झाला. हलकल्लोळ माजला, शोक आवरण्या पलीकडे गेला. जो जो येईल त्याला आई सांगे बाळ झोपलाय, आत्ता जागा होईल. अखेर महत्प्रयासानं समजूत काढली आणि सत्याचं दर्शन आईला घडलं. आपल्या पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून शोक करीत म्हणते, नाथ माझी एकच इच्छा होती की माझ्या एकुलत्या एक मुलाचा मी विवाह करीन, सुनमुख पाहिन, पण आता ते शक्य नाही. पण तरी देखील आपण काहीही करा आणि या शवाचा विवाह एखादी सुंदर कन्या याच्यासाठी वधू म्हणून नियुक्त करा. आणि हे जर जमणार नसेल तर आपण आपल्या हाताने मला आधी चितेत ढकला आणि मग माझ्या बाळाच्या प्रेताला अग्नी द्या. पुन्हा पुन्हा ती एकच सांगे, शोध.

शेवटी राजाचा नाईलाज झाला आणि मग धर्मांगाचं मृत शरीर सुगंधी तैलात ठेवलं. वधू संशोधनाची आज्ञा झाली आणि मग हजारो हत्तींवर सोनं हिरे माणकं याचे ढीग रचून अनेक गाड्यांवर वस्त्रप्रवण धनराशी धान्यराशी असा लवाजमा घेऊन स्वतः प्रधान राजाला सून आणण्यासाठी म्हणून निघाला. अनेक देश पार करत या मयुरेश क्षेत्रात यानं प्रवेश केला आणि दवंडी पिटली गेली. ऐका हो ऐका, जो कोणी आमच्या महाराजांच्या मृतपुत्राच्या शवाबरोबर विवाह लावण्यासाठी आपली कन्या देईल त्याला हे सगळं धन दिलं जाईल हो. आणि ही दवंडी या कमलेच्या सापत्न मातेनं ऐकली आणि तिनं ठरवलं आणि आपल्या नवऱ्याला तिनं पुत्र मृत आहे हे सोडून बाकीचं सारं काही सांगितलं.

चापत ना माता म्हणते, अहो ऐकलत का, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. हां बोला. हे पहा, आपल्या वार्धक्यात कमलेचा जर असा सुयोग असेल तर आपण तिच्या भाग्याआड काय यावं असं म्हणून आपल्या पतीचं म्हणणं काय आहे हे ऐकण्याआधीच ती धावत निघाली आणि प्रधानांसमोर आली. वंदन करून म्हणाली, देते मी निज कन्या नेऊन या कार्य शीघ्र साधावे, परिनृप सुतमृत आहे या वर्मा तिजसी नाकळो द्यावे. आणि हिनं कमलेला उष्णपणाने न्हाऊ घातलं, तिला उत्तम वस्त्र दिली, गोडाधोडाचं खायला दिलं. हे पाहिलं आणि कमलेला भडभडून आलं. कमला मनाशी म्हणते, आजवर मी हिला वेगळ्या रूपात पाहिली पण सासरी जाणार या कल्पनेनंच तिला किती बरं वाईट वाटतंय. खरंच हीच माझी आई असं म्हणून तिच्या कुशीत मस्तक खुपसून भावनांना वाट करून दिली. आपल्या मुलीचे डोळे पुसून तिला बरोबर घेतली आणि राजपुरोहितांसमोर दोघी उभ्या राहिल्या. आणि ही माझी लाडकी पोर, हिला घेऊन जा आपल्या बरोबर आणि सुखानं नांदवा. ती लहान आहे, अल्लड आहे. हे सगळं ऐकताना त्या सुंदर बालिकेस पाहिलं आणि राजपुरोहितांचे डोळे पाणावले. अरे अरे अरे, काय घडतंय हे? धनवान पैसा देतोय म्हणून आपली पोटची पोर द्यायला तयार झाली? यांना आईबाप म्हणावं का पाषाण? आता फक्त तो गजाननच त्राता आहे. झालं, कन्या निघाली. मोरगावची वेस ओलांडताना आसव अनावर झाली. त्या मयुरेशाला वंदन केलं आणि म्हणाली, हे भगवन, आता मला सांभाळणारा तूच. अरे मला तर सांभाळशीलच, पण माझ्या वृद्ध माता पित्यानेही तूच आधार आहेस. आणि इकडे राजधानीत सर्वत्र आनंद उसळला. खरं तर तो वरकरणी आनंद होता बरं का? राजकुमाराचा विवाह पाहण्यासाठी नव्हे तर कोण बरं ही आपल्या भाग्याला विमुख झालेली कन्या असेल हे पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. पुरोहिताने मंगलाष्टक म्हटली, सर्वांनी अक्षता मस्तकावर टाकल्या. तेव्हा या कन्येच्या लक्षात आलं की अरे, आपण स्वतःहून दुर्दैवाला सामोरे जातो. महाराणीनं वंदन केलं, तत्क्षणी शोकबंध फुटला. त्यांचा थरथरणारा हात हातात घेतला आणि म्हणाली, उगाच कशाला रडता? यात माझ्या दृष्टीनं वाईट काय घडलं? आणि जरी वाईट असलं ना तरी मला ते आता टाळता येणार आहे का? अहो, जे जे लिहिले संचेती ते न चुके कल्पांती. ते जे प्रलब्धात आहे ते भोगलंच पाहिजे ना सासूबाई. जे घडून गेलं त्याचा आता शोक करू नका. हे पहा, माझी एक विनंती आहे. ज्या मंडपातून आम्हा दोघांची वरात निघणार आहे ना त्याच मंडपात माझ्या सौभाग्याच्या अंतयात्रेची सिद्धता झाली आहे. तेव्हा सासूबाई, मी एकच विनंती करते की आजची रात्र मी माझ्या पतीशवासमवेत असावं. सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, तुझ्या इच्छेआड मी येत नाही. आणि अंतयात्रा निघाली. कडेकोड बंदोबस्तात कमला पायी निघाली. शेजारी चिता रचली आहे. त्या कमलेनं आपल्या पतीचं शिरकमळ मांडीवर घेतलं, आसन घातलं. त्या मयुरेशाशिवाय आता आपल्याला कोण साथ देणार म्हणून कमलेनं डोळे मिटले आणि दुर्वांकरांनी युक्त अशी मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि कळवळून प्रार्थनेला सुरुवात केली. भजन करता करता कमलेची समाधी लागली आणि तिची ती हाक मोरगावच्या गणेशाने ऐकली. भक्त सखा कळवळला सतीची पाहोनिया तदा विपदा, कमला सुखी कराया आज्ञाची नग्न भैरवासी तदा. आपल्या भक्तेला संत्रस्त झालेले पाहून मयुरेशांना खूप वाईट वाटलं. त्याने नग्न भैरवाला आज्ञा केली. भगवान मयुरेश म्हणाले, माझ्या भक्ताचे प्राण संकटात आहेत. यमपाश ज्याच्या गळ्यात पडले आहेत ना तो माझ्या कमलेचा पती आहे. नग्न भैरवा, जा ते पाश या क्षणीच दूर झाले पाहिजेत. आणि इकडे पहाटेचा मंद वारा वाहू लागला. कमला समाधीत आहे. अशा वेळी राजकुमार धर्मांग झोपेतून कुणी उठवावं तसा जागा झाला. आपल्या शेजारी कुणी स्त्री आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याबरोबर आपण स्मशानात आहोत हेही लक्षात आलं. धर्मांगानं तिला हाक मारली, अहो आपण कोण? आणि कमलेची समाधी भंग पावली. कमला चटकन उभी राहिली आणि म्हणाली, नाथ नाथ, मी आपली धर्मपत्नी. आणि सर्व वृत्तांत धर्मांगाला कथन केला. हे सगळं ऐकलं मात्र आणि धर्मांग म्हणाला, काय ग, अशा महासंकटाची कल्पना असतानाही तू डगमगली नाही? छे छे नाथ, आपल्या उपास्य देवतावर ज्याची अढळ श्रद्धा असते त्याला भय जरी आलं ना तरी त्यातून निभावणारा तोच असतो. मला खात्री होती त्या मयुरेशीची. दोघांनी मयुरेशाला भक्तिसुमने वाहिली. नेत्रातून येणारं जल अर्पण केलं. प्रामाणिकपणाने अनन्य भावाने केलेली सेवा व्यर्थ जाणार नाही. सर्व दुःख आणि दैन्य दूर करून सर्व विश्वाला सौख्य देणारा तो मंगलमूर्ती. दोघांनी आपल्या नवजीवनाच्या प्रारंभी त्या मंगलमूर्तीची उपासना करण्याचा संकल्प सोडला आणि आपणा सर्वांना एक आदर्श घालून दिला. आपण देखील आपलं जीवन आनंदी निरामय व्हावं.

तर मंडळी, आत्ताच आपण दीपक रास्ते यांचं कीर्तन ऐकलं. विषय होता कमला. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा आज इथेच थांबूया. पुन्हा भेटणार आहोतच, तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आज रात्री 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. तर 11:10 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यानंतर 8:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठीतून अनुवाद आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे. मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो. मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो, देशाच्या यशाबद्दल बोलतो, भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचं. 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. एलओसीच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं. सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती. गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईकपासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत. एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते. या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता. मित्रहो, याआधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं. वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. आजचा भारत दहशतवादाविरोधात 0 सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत. मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते. मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे. या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत. मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील

बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे sesensus.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाही आहे. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे, ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं. मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही, तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावाबहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHU चे पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं, आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती, आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1,000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते, आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्रहो, ही चर्चा
मी आज मन की बात मध्ये पुन्हा

एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता, त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता, ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही यावर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं, म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्र हो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे

आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचं हे भव्य मंदिर तोडलं. पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्यमंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव, सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणं आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्र हो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण

करत नाही तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रूपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता, मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळं हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय. या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190च्या वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूनं तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. NSSमधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बातमधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं
यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात

येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजेंद्र सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982 विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. 2001 भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजेंद्र सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजेंद्रजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजेंद्र सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे. प्रतापगढ आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगढला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कँडी मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे

एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद उत्साह आणि चैतन्यानं भरून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्याप्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई

0: गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000 हून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो, तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.

संस्कृते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10:30 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, तसंच 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 11:10 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेचा दैनंदिन घडामोडी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान. भारताची दमदार फलंदाजी. शुभमन गिलचं नाबाद शतक. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेपलीकडच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याचवर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं ते म्हणाले. मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत सार्वजनिक परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देत स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: इन सभी प्रयासों में एक बात बहुत सहजता से दिखाई देती है. कहीं शुरुआत एक व्यक्ति ने की, फिर उसके साथ कुछ और लोग आ गए, कारवा बढ़ता गया. यही तो जनभागीदारी है. बापू के प्रति हमारी सबसे सुंदर श्रद्धांजलि भी स्वच्छता ही है.
0: नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमालय संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सुलवाडे जांपळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं पूर्ण करायचे निर्देश त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 च्या अंतर्गत आपण

0: समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
1: फेब्रुवारीपर्यंत एल निनोचा परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, जमीन महसूल आणि कृषी वीजबिल माफी, प्रतिकुटुंब 25 किलो मोफत धान्य, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1,00,000 रुपये आणि शेतमजुरांना 25,000 रुपये अनुदान इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन एडप्पिली हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे याने ही रौप्य पदकाची कमाई केली. त्याआधी स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं तर डेकेथॉलॉनमध्ये तेजस्विन शंकर कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3,000 मीटर स्टिपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्यपदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्यपदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पंघाल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार शुभमन गिलनं शतक ठोकलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीनं पहिल्या गड्यासाठी केलेली 135 धावांची भागीदारी, ग्रीव्स शतक आणि अमीर जंगूच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णाने 2 तर नितीश कुमार रेड्डीने 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 32 षटकात 1 बाद 215 धावा झाल्या होत्या. गुजरातमध्ये साबरमती इथं 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रमुख रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि प्रारंभ आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. तसंच साबरमती स्थानकावरून त्यांनी देशातल्या पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. अमित शहा यांनी यावेळी जनसभेला संबोधित केलं. अमित शहा यांनी आज विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं उद्घाटन केलं. अशोक सिंघल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदुत्व, देश आणि समाजसेवेसाठी वाहून घेतलं होतं असं शहा यावेळी म्हणाले. भारत कोणत्याही देशाच्या भूभागावर कब्जा करणार नाही, मात्र आमची सुरक्षा आणि धोरणात्मक स्वातंत्र्याला धोका उद्भवला तर त्याचं रक्षण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भारताला जागतिक स्तरीय अपेक्षित असलं तरी ते धोरणात्मक स्वातंत्र्याची किंमत मोजून अपेक्षित नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताविरोधात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही देशासोबत संवाद साधायचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. शाश्वत विकास, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान, भारताची दमदार फलंदाजी, शुभमन गिलचं नाबाद शतक. याबरोबरच